0: सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
1: नमस्कार. मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे. मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं, पण त्याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगावा.

नमस्कार. आज आषाढी एकादशी. संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असतील. माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळे असी आला. आपेगाव, नेवासे, अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो. ब्रह्मवृंद, योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो. तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदियाळीच्या सहवासातून, जीवन अनुभूतीतून, भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला. संत चांदेव यांच्या सहवासातून चांदेव 65 निर्माण झाली. अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले. मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो. ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही. फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात. सारं विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे. हिवले से रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरु समोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप. माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाव असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला. त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते. त्यामुळे हे इवले से रोप गगनावेरी गेली. सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेळू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोचला. गगनापर्यंतच, गगनावर नाही. गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजिला आहे. यात अहंकार कुठेही नाही. या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे. गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच. यात माऊलींचा नम्रभाव दिसतो. मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखुवा देवी वरे विठ्ठले अर्पिला. विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांच्या या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन. हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे.
संत कबीर म्हणाले आहेत, झिनी झिनी झिनी बिनी चदरिया काहे से बुनी बुनी सुख मन तार से बिनी चदरिया। या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे। बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला, रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई। ज्ञानेश्वरांची नाममुद्रा, बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले। मोगरा फुलला, मोगरा फुलला,

0: रेडी. हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती मुलाखती घेत असतो. विविध विषयातील तज्ज्ञांना मान्यवरांना इथे बोलावून त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांना आलेल्या अनुभवातून बऱ्याच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या आपल्या या विशेष सेगमेंटमध्ये अर्थात आज के नारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सौ सुमित्रा पराडकर मॅडम. सुमित्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि फायनली हा योग आलाय असं मी म्हणेन, कारण बऱ्याच फॉलोअप नंतर आणि थोड्याशा बिझी शेड्यूल आणि डेट्स मागे पुढे आणि काही कारणांमुळे जी मुलाखत राहिली होती ती आज इथे होणार आहे. आणि आजचा विषयही तसा खूप स्पेशल असणार आहे, कारण मी असं म्हणेन की जर स्त्रियांनी ठरवलं तर त्या एका वेळी आपलं घर, आपलं पॅशन आणि आपलं प्रोफेशन खूप छान पद्धतीने त्याची सांगड घालू शकतात, याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सुमित्रा मॅडम आहे. सुमित्रा मॅडमची ओळख करून देईन. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी MA इकॉनॉमिक्स अर्थात त्याचबरोबर संपादन केली आहे. पदवी अभ्यासक्रमात BA गोल्ड मेडल त्यांनी प्राप्त केलं. सर 1989 मध्ये कॅडबरी इंडिया लिमिटेड तर्फे द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. त्या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रात 35 वर्षांहून अधिक काळ सेवा असून मुंबई विद्यापीठाशी त्या संलग्न आहेत. अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्या कार्य केलं त्यांनी केलेलं आहे. या काळामध्ये असंख्य विद्यार्थ्यांना, विशेषतः गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी विधायक कार्य करण्याची जाणीव मनात ठेवून गेली 25 वर्षांहून अधिक काळ श्रद्धानंद महिलाश्रमांशी त्या सक्रियपणे जोडलेल्या आहेत. सुमारे 98 वर्षांची परंपरा असलेली ही संस्था अनाथ मुली, समाजातील गरजू स्त्रिया तसेच वृद्ध महिलांना आश्रय, शिक्षण आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देतात. अर्थात जेव्हा शैक्षणिक क्षेत्राशी कुठेतरी आपण जोडले जातो त्यावेळेला आपण निस्वार्थ भावनेने ते काम करत असतो आणि ते काम करत असताना या समाजाचं आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनामध्ये कुठेतरी येते आणि त्यामुळे कळत न कळत आपल्या हातून अर्थात मॅडमच्या हातून हे काम इतकं घडलेलं आहे. तर याच कामाचा लेखाजोखा, याच कामाचा आढावा आपण आजच्या गप्पांमध्ये घेणार आहोत. सुमित्रा मॅम, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आचार्य नाईक.
1: मला खूप आनंद झाला आज तुझ्याशी बोलताना.
0: नक्कीच, आपण मुलाखतीला, मी मुलाखत म्हणणार नाही, मी गप्पा म्हणेन, कारण मला अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून जाणून घ्यायच्या, ज्याविषयी तुमचा असलेला त्या विषयांवरचा अभ्यास. आणि आज बऱ्याच महिला आहेत ज्या आपल्याला ऐकतायत, महिला नाही तर पुरुषही, तर अर्थात त्या सगळ्यांना आपल्या या मुलाखतीमधून या गप्पांमधून बऱ्याच काही गोष्टी सुद्धा अनुभवायला मिळतील. गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न अर्थात शैक्षणिक क्षेत्रच का, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे खूप ऑप्शन आहेत पण मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये जाऊया आणि पुढे याच्यात करूयात असं का वाटलं?
1: कारण मला असं वाटतं माझी आई, अगदी मी लहान होते म्हणजे जेव्हा मला लिहिता वाचता पण येत नव्हतं तेव्हा मला इतिहासातल्या कर्तबगार स्त्रियांच्या ती गोष्टी ऐकवायची आणि जसं मला वाचता यायला लागलं तशा मी त्या गोष्टी वाचायला लागले. आणि त्याच्यामध्ये मला सर्वात जर भावल्या कोण असतील तर रमाबाई रानडे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल असं वाटायचं की त्या स्वतः शिकल्या आणि त्यांनी समाजात स्त्रियांचं स्थान सुधारण्याकरता जे प्रयत्न केले त्यामुळे त्या माझं प्रेरणास्थान आहेत आणि आदर्श सुद्धा. त्यामुळे बरेच ऑप्शन्स होते MA इकॉनॉमिक्स झाल्यावर, पण मला असं वाटलं की आपण जर शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण कारण तेव्हा शाळेत असतानसो ना माझ्या मनात हे रमाबाईंचे वाचन वगैरे केल्यामुळे असं जाणवायचं की आजूबाजूला आपण बघितलं तर कायम मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. म्हणजे मुलांच्या गरजांना महत्व देतात, मुलांच्या करिअरला महत्व देतात आणि मुलींना नेहमी दुय्यम दर्जा देतो. तर मला असं वाटलं की जर आपण शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण त्यांच्या ह्या म्हणजे जेव्हा काय म्हणतात संस्कार घेण्याचं जे वय असतं त्याच्यात आपण मुलांवर म्हणजे इम्प्रेशनेबल एज आपण ज्याला म्हणतो तेव्हा आपण त्याला इन्फ्लुएन्स करू शकू. आणि तसा मी प्रयत्नही केला म्हणजे आणि मला असं वाटतं मी यशस्वी प्रयत्न केला. कारण मी जेव्हा वर्गामध्ये अर्थशास्त्र शिकवायची तेव्हा दाखवताना असं मी दाखवायची की आपण ओघात शिकवण्याच्या ओघात बोलतोय पण मी आय युज टू मेक इट अ पॉइंट की एक 5-7 मिनिटं तरी असे काहीतरी एक्झाम्पल्स द्यायचे की मुलांना जाणीव झाली पाहिजे की देशाच्या विकासाकरता किंवा आपल्या समाजाच्या विकासाकरता मुलांना स्त्री आणि पुरुष ह्यांना समान वागणूक मिळणं फार महत्वाचं आहे. आणि मुलांवर तर मी मुलगी म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांवर खूप असं हे करायची की संसाराची चाकं जर एकाच साईजची असतील तरच तो संसार यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे मुलांनी आपल्या जोडीदाराला म्हणजे बायकोला समान वागणूक देणं किंवा त्यांच्या पण अशा आकांक्षांना खतपाणी घालणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तो जो प्रवास झाला माझा शिक्षण क्षेत्रातला तो मी कायम मुलींना कसं वर आणता येईल असं कायम माझं त्याच्यावर म्हणजे भर
0: असायचा
1: भर होता. म्हणजे प्रत्येक वेळेस मी मुलींना सांगायची की मला येऊन भेटा तुम्हाला जर संशय वाटत असेल की आपण काय करावं. आणि म्हटलं की लग्न करून नुसता संसार थाटणं हा हल्लीच्या काही उपाय हे ऑप्शन असू शकत नाही. तुम्ही स्वतः फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि त्याच्याकरता तुमचं काय आवड आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यावर ऑप्शन शोधू शकतो. सो मला ते शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मला ते खूप करता आलं असं वाटतं मला.
0: नाही ऍक्च्युली मॅम, कारण असं म्हणतात की जर सावित्रीबाई फुले म्हणजे ही जी मोठी मोठी नावं आहेत ह्याच्या थोर महिला समाज सुधारक आहेत, त्यांनी जर समाजाचा विरोध पत्कारून जर त्यांनी या गोष्टी केल्या नसत्या, त्यांनी मुलींसाठी मुलींच्या शिक्षणासाठी जर आवाज उठवला नसता किंवा डॉक्टर आनंदीबाई जोशी असती, ह्या सगळ्या अशा स्त्रिया समाजसुधारक आहेत, स्त्री समाजसुधारक आहेत ज्यांनी कुठेतरी तो आवाज उठवला, ज्यांच्या मनामध्ये ती पालवी फुटली, निर्माण झाली, त्या पुढे आल्या आणि मला असं वाटतं त्यांच्यामुळे आज आपण सगळे इथे आहोत. तर यानंतर सुद्धा तुम्ही असा विचार केला नाही की मी शिकलीये किंवा मग माझं चांगलं चाललंय असा विचार कुठेही मनात न करता मला असं वाटतं तुमच्या डोक्यामध्ये सतत कुठेतरी असं होतं की मी ज्या ज्या मुलींना भेटते त्या त्या मुलींना ज्ञात करायचं, त्या त्या मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहायचं. आणि केवळ मुलींनाच नाही तर मुलांवरती सुद्धा हे संस्कार तुम्ही
1: हो, कारण मला असं वाटतं की मुली पुढे जायला हव्या असतील तर मुलांचं सुद्धा अटिट्यूड बदल करणं फार गरजेचं
0: आहे. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं हे काम जे आहे ना हे मला असं वाटतं शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकी पेशानेच आपण एखाद्यावरती छान पद्धतीने इन्फ्लुएन्स करू शकतो. कारण एखाद्या वेळेला अशी सिच्युएशन येते की आपल्याला आपल्या आईचं म्हणणं सुद्धा पटत नाही पण आपल्याला बाईंचं म्हणणं पटतं. त्यामुळे शिक्षकी पेशाचा अतिशय उत्तम वापर मला असं वाटतंय तुम्ही करत आलात. अर्थशास्त्र थोडस मी विषयाकडे वळे. अर्थशास्त्र म्हटलं की सगळ्यांना म्हटलं की अर्थशास्त्र मग कंटाळा येतो, मग ते लेक्चर्स अटेंड करायचे किंवा काय. तुम्ही ज्या वेळेला विषय शिकवता किंवा शिकवायचा अनेक विद्यार्थी तुमच्याकडे होते, आवडीने यायचे, आवडीने बसायचे, मग ते कसं तुम्ही ते गणित ते समीकरण कसं साधलं होतं?
1: ऍक्च्युली माझे ते बहुतेक वेळा 7:45 लेक्चर असायचं
0: सकाळी
1: त्या पण तरी सो फुल असायचं. आणि माझा अगदी नियम होता की फक्त मी 10 मिनिटं उशिरा येणाऱ्या मुलांना येऊ द्यायची, त्यामुळे मुलं सो अगदी पर्टिक्युलर होती की वेळेवर पोहोचायची. ह्याचं कारण मी नेहमीच अर्थशास्त्राचं रोजच्या जीवनाशी सांगड घालत राहिले. म्हणजे जे रोज आजूबाजूला आपल्या घडतंय आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आईने तुम्हाला भाजी आणायला पाठवलं तर कालचा भाव आणि आजचा भाव याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं असं आज विचारायचं. कारण कधी कधी आपल्याला असं होतं की टोमॅटोचे भाव वाढलेले असतात, मग कशामुळे वाढले, त्यातून त्यांचं अशी बोलायचं, त्यामुळे काय इफेक्ट होतो, टोमॅटोचे आपण मागणी कमी करतो का काही गोष्टींकरता वापरतोच, म्हणजे असे छोट्या छोट्या एक्झाम्पल्समधून कायम मी त्यांना अर्थशास्त्र शिकवत आले. त्यामुळे एकदम डायरेक्ट मोठं काहीतरी बोलायचं आणि मग मुलांना ते खूप घाबरवून टाकण्यापेक्षा रोजच्या आपल्या आजूबाजूच्या घटनांमधून अर्थशास्त्र शिकवून मग टॉपिक्स घेण्यावर माझा भर असायचा.
0: नक्कीच मला असं वाटतं. आणि कुठेतरी आपल्याशी निगडीत काहीतरी या गोष्टी आपण ऐकतोय म्हटल्यानंतर मुलांचाही तो उत्साह आहे तो नक्कीच वाढत असणार. मॅम तुम्ही गेली अनेक वर्ष म्हणजे 35 वर्षांचा हा काळ होता, नक्कीच हा काळ खूप मोठा होता. कारण दररोज उठून परत येऊन ते लेक्चर्स अटेंड लेक्चर्स घेणं, मुलांना शिकवणं, हे एक जे तुमचं रुटीन होतं या रुटीनमधून तुम्ही स्वतः म्हणजे आज तुम्ही अनेक सामाजिक कार्याशी कार्य करत आहात, त्याच्याशी जोडलेला आहात, संस्थांशी जोडलेला आहात आणि हे मला असं वाटतं की नंतर अचानक आलेलं नाहीये तर ते कुठेतरी अगोदरही सुरू असणार आहे. तर तुम्ही शैक्षणिक पेशा म्हणजे शिक्षकी पेशा सांभाळून या गोष्टी कशा करत होतात?
1: ऍक्च्युली आमच्या माझं कुटुंब म्हणाल तर पहिल्यापासून सामाजिक बांधिलकी आहे. म्हणजे आता अवयवदान देहदान ह्याला खूप लोकांमध्ये जाणीव झाली ह्याच्याबद्दल. पण 15 वर्षापूर्वीच माझ्या आईनी देहदान केलं, कारण ती अगदी हेल्दी होती. म्हणजे तिला जेव्हा ती गेली 75 वर्षी तेव्हा तिला नखातही रोग नव्हता. पण ती असं म्हणायची की माझं शरीराचा उपयोग नाहीतरी नुसतं जाळून काही उपयोगच नाही, त्यापेक्षा जर तो मेडिकल स्टुडंट्सना त्याच्यावर अभ्यास करता आला तर त्याचा सदुपयोग झाल्यासारखं होईल. सो आमच्या घरामध्ये ती सामाजिक बांधिलकी होतीच. माझ्या वडिलांच्या आत्या म्हणजे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुलभा भाटोडेकर ह्या जवळजवळ 50 वर्षांहून अधिक काळ निराधार महिला आणि अनाथ मुलींना पूर्णपणे म्हणजे मोफत वैद्यकीय सेवा आणि सल्ला द्यायच्या. ज्या श्रद्धानंद महिलाश्रममध्ये मी आता इतके वर्ष काम करते त्याच्या वाटचालीमध्ये त्यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की मला ते समाजकार्याचं बाळकडूच मिळालं होतं.
0: नक्कीच.
1: ते आई सो माझी श्रद्धानंद महिलाश्रममध्ये कार्यरत होती, त्यामुळे एक आपसुकच मी त्या कामामध्ये ओढली गेले आणि झपाटल्यासारखी काम करायला लागले. आणि हे कधी झालंय मला कळलंच नाही, कारण त्याचं काम कधी वाटलंच नाही. एक रोजच्या आपल्या आयुष्यातला एक तो भाग एक हिस्सा होऊन गेला.
0: म्हणजे मला असं वाटतं की या गोष्टी कुठेतरी तुमच्याकडे इनबिल्ड होत्या. हे जेनेटिक्स आहेत मला असं वाटतं
1: किंवा ते सतत आईनी ते केलं.

0: अभिमान वाटतो की जेव्हा एखादी आई आपल्या मुलीला म्हणते की अच्छा माझ्याकडून इतकं झालंय पण तू त्याच्यापेक्षा अजून जास्त काहीतरी कर. मला असं वाटतंय तुमच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमचे कुटुंब पूर्ण सगळं कुटुंब म्हणे हे याचा मोलाचा वाटा आहे. कारण त्या व्यतिरिक्त असं म्हणतात की लग्नानंतर सगळं करिअर किंवा आपल्या पॅशनला फॉलो करणं थोडंसं अवघड होतं, तर असा जो एक समज आहे ना त्यावरती तुम्ही काय सांगाल? कारण
1: तेच मी म्हणेन की माझ्या माहेरी तर म्हणजे हे होतं समाजकार्याचं वातावरण होतंच. सासरी आले तर माझे सासरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी कार्यकर्ते होते आणि एकदम ऍक्टिव्ह कार्यकर्ते होते. माझ्या सासूबाई हेडमिस्ट्रेस होत्या, त्यामुळे मला तो इथे आल्यावरचा तो आदर्श होताच. नंतर माझे पती आणि माझा मुलगा यांचा पण अगदी मोलाचा वाटा आहे. म्हणजे माझी आजपर्यंतची जी काही समाजकार्यातली यशस्वी वाटचाल आहे त्याच्यामध्ये यांचा अगदी अमूल्य वाटा आहे. कारण माझे पती जे आहेत ते अर्थ आणि वित्त क्षेत्रातले आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या संस्था चालवताना जेव्हा जेव्हा मला कधी अडचण येते की कसं प्लॅनिंग करावं तेव्हा नेहमीच त्यांचा मोलाचा सल्ला असतो.
0: येस.
1: आणि माझा मुलगा मुळात हुशार आहेच, पण त्यांनी स्व संस्कारामुळे असेल किंवा काय की त्यांनी VJTI म्हणून तो बीटेक झाला आणि पुढच्या शिक्षणाकरता अमेरिकेला गेला. पण ह्या सर्व वाटचालीमध्ये त्यांनी असं कधी मला म्हटलं नाही की आई तू बाहेर जाऊ नकोस. कारण मी जेव्हा हे समाजकार्य करायला लागले तेव्हा तो अगदी लहान होता, 8-9 वर्षाचा होता. म्हणजे बाकीची मुलं कशी की आई बाहेर गेली की टिवळ्या भावल्या करत राहतात, पण तसं त्यांनी काहीच केलं नाही. मी अतिशय शैक्षणिक क्षेत्रात चांगलं यश मिळवत गेला, त्यामुळे दिव्याखाली अंधार आहे किंवा आई समाजकार्य करत बाहेर फिरतीये आणि मुलाकडे कोण बघणार हा कधी प्रश्न आला असेल. त्यामुळे ह्या सगळ्यांकडून म्हणजे मला असं वाटतं की उत्तेजनच मिळालं मला.
0: नक्कीच, कारण पुढे जात असताना जेव्हा त्या 8-9 वर्षाच्या बाळाला सुद्धा समजतं की आपली आई काहीतरी चांगलं करते बाहेर जाऊन आणि त्याने त्रास न देणं हीच मला असं वाटतं हेच एक सपोर्ट केल्यासारखं किंवा ते समजून घेण्याची जी भावना आहे.
1: कारण ह्याच्याकरता ना मी त्याला घेऊन जायची आश्रमामध्ये आणि त्याला दाखवायची की हे ही माणसं कशी म्हणजे त्यांची काय आहे, त्यांना आई बाबा नाहीत, ते एकटे तरी सुद्धा राहतात आणि तुला तर सगळंच आहे म्हणजे मग तू चांगलं वागायलाच पाहिजेस. म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यावर ते संस्कार झाले होते असं झालं, पण तो पण जागला त्या संस्काराला.
0: नक्कीच नक्कीच. आणि जसं तुमच्या आई बाबांकडून हे बाळकडून तुमच्याकडे आलं, अर्थात ते तुमच्याही इनबिल्ड होतं कुठेतरी आणि आज तुम्ही त्या पावलांवरती पुढे चाललात. ती जी वाट त्यांनी धरली होती त्याच वाटेवरती तुम्ही आलात आणि हे संस्कार तुम्ही कळत नकळतपणे तुमच्याही मुलावरती केले आणि मला असं वाटतं आय एम फॉर शुअर की तोही त्याच्या अभ्यासाचा यामध्ये नक्कीच उपयोग करेल. आणि किंवा त्याने दिलेले सजेशन्स किंवा तुमचे मिस्टर असतील सर असतील त्यांचंही तुम्हाला मिळालेलं सहकार्य हे कुठे ना कुठेतरी खारीचा एक वाटा आहे. मला असं वाटतं सुमित्रा मॅमसोबतच्या ह्या गप्पा ज्या आहेत त्या ज्या सुरू राहणार आहेत नक्कीच तुमचाही इंटरेस्ट वाढत चाललेला आहे. कारण अजून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे, बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनही आपल्याला जाणून घ्यायच्यात, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM सोबत छान जोडलेले राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: आय एम सॉरी. मला क्षमा करायला इंग्रजीत आय एम सॉरी असं म्हणतात.
1: बघा, माफी मागतानाही इंग्रजीचे धडे.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जुडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा पराडकर मॅडम आणि मॅडम सोबतच्या या दिलखुलास गप्पा अशाच आपण सुरू ठेवणार आहोत. आणि ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की त्यांची शैक्षणिक क्षेत्रातली वाटचाल कशी होती, सामाजिक क्षेत्राकडे त्या कशा वळल्या आणि अर्थात आता मी त्यांच्या सामाजिक क्षेत्राविषयी अजून थोडीशी माहिती इथे तुम्हाला देऊ इच्छिते. 98 वर्षांची परंपरा असलेली जी संस्था आहे श्रद्धानंद महिलाश्रम यासोबत त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्या अनेक गरजू महिलांसाठी सुद्धा कार्य करताना दिसतात. सुयोग्य व्यवस्थापन आणि सामाजिक कार्यासाठी ही संस्था शासन मान्य आणि प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेत मानद सचिव तसंच विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या असून सध्या या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच शिवाजी पार्क येथील धन्वंतरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या चॅरिटेबल रुग्णालयाच्या कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा त्या काम करतात. हे रुग्णालय ब्राह्मण सहाय्यक संघ या सेवाभावी संस्थेतर्फे चालवले जाते. या रुग्णालयामार्फत गरजू तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अत्यंत माफक दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय ब्राह्मण सहाय्यक संघाच्या माध्यमातून त्या साहित्यिक सांस्कृतिक आणि संगीत विषयक उपक्रमांना सुद्धा सक्रिय प्रोत्साहन देतात. मॅम, खरं तर श्रद्धानंदची जी जर्नी होती तुम्ही सांगितलं की आई कुठेतरी अगोदर संलग्न होत्या, जोडलेल्या होत्या, नेहमीच काहीतरी वेगळे उपक्रम तुम्हाला राबवायचे असतील, अनेक महिला तिथे असतील, कशा प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवता आणि त्या महिलांसोबत राहिल्यानंतर, त्या महिलांसोबत इतका वेळ काढल्यानंतर तो जो एक अनुभव असतो किंवा तो जो टाइम तुम्ही आता तिकडे स्पेंड करतात ते कसे असतात त्या मुमेंट्स? काय
1: मी तुम्हाला सांगू का, त्या महिलांबरोबर काम करायला लागल्यापासून आपल्याला एक सतत जाणीव होते की आपलं आयुष्य किती आपण भाग्यवान आहोत. म्हणजे हे आपल्याला नॉर्मल याच्यामध्ये आपण बारीक बारीक गोष्टींना आपल्याला कंप्लेंट करायची सवय असते, पण तिथे गेल्यावर असं लक्षात येतं की आपण खूप भाग्यवान आहोत, आपलं आयुष्य खूप अलगद चाललंय. कारण तिथल्या प्रत्येक मुलीची आणि प्रत्येक स्त्रीची एक वेगळी कहाणी असते आणि कालची कहाणी बरी म्हणायची असं आजची कहाणी असते. पण आम्ही त्यांना सगळ्या मुलींना त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल, प्रत्येकीची कपॅसिटी वेगळी असते. काही जणांना शिक्षणातून, काही जणांना स्किल्स शिकून,
0: बरोबर
1: त्यांच्या कपॅसिटीप्रमाणे. आता तर आमच्या श्रद्धानंद महिलाश्रमातल्या बहुतेक सगळ्या मुली, म्हणजे 99% मुली ह्या कॉम्प्युटर इलिटरेट झालेल्या आहेत आणि चांगल्या ठिकाणी नोकरी पण करतात. सो ते आम्ही करतोच. आणि अशा ज्या मुली असतात की ज्यांना आमच्याकडे येतात, आता एक 2011 सालची मी एक गोष्ट सांगते, किरण आणि कमल अशा दोन अनाथ मुली आमच्याकडे आल्या. त्यांचं आई वडिलांचं छत्र त्यांच्यावरचं हे झालं होतं, आई वडील दोघंही गेले होते. आणि आल्या तेव्हा ते इतक्या अशा घाबरलेल्या वगैरे होत्या की खूप म्हणजे बघूनच आपल्याला कसं तरी वाटतं. पण त्यातली जी किरण होती ती थोड्या दिवसांनी आमच्या लक्षात आलं की तिला खूप जिद्द आहे, अभ्यासाची खूप आवड आहे. तर ती जिद्द अकधिकपणा तिला कुठेही जाणवून न देता तिची ती जिद्द आम्ही जोपासली. आता ती BA DED झाली, नंतर तिने जळगावला हे असं ना पोलीस प्रशिक्षण ते तिने पूर्ण केलं आणि आता माहीम पोलीस स्टेशनमध्ये ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला लागली. आणि एवढंच नव्हे तर आत्ता ह्या वर्षीच्या महिला दिनाच्या दिवशी आपल्या चीफ मिनिस्टर फडणवीस आहेत, त्यांचा आणि आदिती ताई तटकरे म्हणजे ज्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत, त्यांचा एक प्रोग्राम होता, त्याच्यात तिचा सन्मान झाला. मला वाटतं काहीतरी आदर्श
0: महिला
1: आणि असं काहीतरी प्रोग्राम होता, तर त्याच्यामध्ये तिचा सन्मान झाला. म्हणजे असं जेव्हा होतं ना तेव्हा इतका आनंद मिळतो, म्हणजे तो शब्दात मला एक्सप्रेस नाही करता येणार एवढा आनंद. तशी आमच्याकडे एक पिंकी सुनील म्हणून मुलगी होती की जी थोडी स्पेशल नीड्स वाली होती, पण तिला सुद्धा स्पोर्ट्सची खूप आवड होती. तर तिला स्पोर्ट्समध्ये ती स्पेशल ऑलिम्पिक्स करता USAला गेली आणि शू स्नोईंग ह्या स्पर्धेमध्ये तिला पहिलं बक्षीस मिळालं. त्यामुळे असे जेव्हा घटना घडतात ना तेव्हा सगळं आपण काय केलेलं कष्ट असतात ते भरून पावले असं वाटतं, खूप समाधान मिळतं.
0: म्हणजे त्या मुलींचंही नशीब, म्हणजे ज्या वेळेला असं वाटतं की सगळं काही संपलंय त्यावेळेला कुठेतरी तुमच्यासारखे लोक जे आहेत ते असे त्यांच्याशी जोडले गेले आणि त्या माध्यमातून लिटरली त्यांचं भविष्य जे आहे ते उजळून टाकलं.
1: आणि तिला पिंकी सुनीलला तिकडे जाऊन आल्यावर एवढा कॉन्फिडन्स आला, मग तिला लग्न करायची इच्छा होती. पण आमच्यातल्याच काही जणांना असं वाटत होतं की संसार कसा करू शकेल, पण मी पुढाकार घेतला, म्हटलं जो कॉन्फिडन्स मध्ये जे बदल आलाय तो नक्कीच आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. पुढाकार घेऊन तिचं लग्न केलं आणि आता ती अगदी सुखी संसार करते. म्हणजे खूप असे अनुभव हे
0: खरंच. आणि मला असं वाटतंय म्हणजे मॅम तुम्ही ही गोष्ट कुठेतरी ऑब्झर्व केली असेल, अनुभवलेली आहे, तुम्ही ऑब्झर्व नाही म्हणणार अनुभवलेली असेल. सगळं सुख एकीकडे आणि या गोष्टींमध्ये मिळणारं मानसिक सुख एकीकडे. म्हणजे जेव्हा आपलं बाळ मोठं होऊन असं काहीतरी करत ना, तेव्हा जो आनंद आज मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो खरंच कौतुकास्पद आहे, कौतुकाची थाप आहे. की आपण कुठेतरी एखाद्याचा आधार बनलो आणि आपण आधार केवळ आपण आधार बनल्यामुळे आज त्या मुली पुढे जाऊ शकल्या. खरंच म्हणजे हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ युअर टीम.
1: प्रश्न
0: खरंच, कारण हे टीम वर्क आहे मला असं वाटतं.
1: आणि समाज सेवा करताना मला एक जाणवलं की टीम स्पिरिट लागतंच, की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला लागतं तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो.
0: ही
1: समाज कार्य हे एक दुसऱ्याने करायचं काम नाहीच आहे.
0: नाही, 100% मॅम. खर तर हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेला अनेक वेळेला चढ उतार येतात. कधी कधी आपलं शरीर कधीतरी शरीर थकतं, कधी कधी मन सुद्धा थकतं. कारण मला असं वाटतं हे चॅलेंज आहे अनेक महिलांना, अनेक मुलींना उभं करणं स्वतःच्या पायावर. कारण प्रत्येकीची बॅक ऑफ द स्टोरी वेगळी आहे आणि त्या सिच्युएशन मधून एखाद्या मुलीला बाहेर काढणं, तिला स्वतःच्या पायावर उभं करणं, आपण आणि आपल्यासाठी ती एकच नाही अशा अनेक आहे. तर हे सगळं करत असताना जेव्हा कधीतरी अप्स अँड डाऊन आले असतील तेव्हा तुम्ही स्वतःला कसं सांभाळता, म्हणजे स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी कसा, पॉझिटिव्ह विचार कसा?
1: मुळात माझा स्वभाव जरा पॉझिटिव्ह आहे असं म्हणता येईल. आणि मी थोडं मेडिटेशन पण करते, रोज मी एक 20 मिनिटं मेडिटेशन करतेच. कारण जो काही आपल्याला कधी कधी असा प्रश्न पडतो की कन्फ्युजन असतं आपल्या मनात की हे आपण करतोय ते बरोबर की नाही, कधी कधी एखादा फर्म डिसिजन घेताना थोडं मन चलबिचल झालेलं असतं, पण ते मेडिटेशन केल्यामुळे मला असं वाटतं की ते मनाला शांती आणि स्थैर्य येतं. आणि मी रेग्युलर व्यायाम करते रोज 1 तास. म्हणजे जेव्हा मी नोकरी करतो तेव्हा कधीही 1 तास व्यायाम करणं हे कधीही चुकवलं नाही, त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही हेल्दी राहायला मदत होते.
0: नक्कीच. त्याचबरोबर मॅडमकडून आपण अजून बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात. खरं तर इतकं मोठं काम आहे ना, जे केवळ अर्धा किंवा पाऊल तासामध्ये सगळंच नाही इथे सांगता येणार, पण तुर्तास वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा पराडकर मॅडम, आणि मॅडम सोबतचा हा दिलखुलास संवाद, या गप्पा अशा सुरू राहतील. पण तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती, ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM आपल्या आजच्या या आज किनारी सेगमेंट मध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा बराडकर मॅडम. सुमित्रा मॅडमचा शैक्षणिक जो काही एक काळ होता तो शैक्षणिक काळ, त्याचबरोबर आता सामाजिक क्षेत्राशी त्या जोडलेल्या असताना त्यांचं जे काही काम त्या ज्या करतायत किंवा त्यांची काम करण्याची पद्धत जी आहे ती सुद्धा आपण जाणून घेतली. आणि मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेल्या असताना मॅम, इतकी वर्ष जी काही कामं तुम्ही केलेली आहेत, तुमचा शैक्षणिक प्रवास असू देत, सामाजिक क्षेत्रातला प्रवास असू देत, मागे जेव्हा वळून पाहता तेव्हा काय वाटतं?
1: मला खूप आनंद होतो. म्हणजे असं वाटतं की आपण जे मनात योजलं होतं की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा, त्याच्यामध्ये खारीचा वाटा नक्कीच मी उचललाय आणि चालू आहे ते काम. त्यामुळे मला तो खूप आनंद वाटतो. आणि आता आम्ही माझं धन्वंतरी रुग्णालयातलं जे असोसिएशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा रुग्णांचं आयुष्य कसं, म्हणजे तिथे राहताना हॉस्पिटलमध्ये राहताना कसं काय त्यांचं सुसह्य होईल, प्रसन्न वातावरण होईल आणि अतिशय माफक दरामध्ये सर्वात उत्तम दर्जाची रुग्णसेवा कशी करता येईल याच्याकरता आम्ही विविध डोनर्सना अप्रोच होतो आणि अगदी लेटेस्ट इक्विपमेंट घेण्याचा प्रयत्न करतो त्या हॉस्पिटल करता. त्यामुळे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न जाता सुद्धा आमच्याकडे येणारे रुग्ण तेवढंच क्वालिटी ऑफ सर्विस त्यांना मिळते आणि लवकरात लवकर त्यांना कसं डिस्चार्ज मिळेल ह्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे मला म्हणजे मी समाधानी केलेल्या कामामुळे
0: नक्कीच
1: म्हणजे असं वाटतं की वेळ कमीच पडला असं वाटतं.
0: नाही, कारण असं असतं ना बऱ्याच वेळा की आता मी रिटायर झाले मग मी रिटायर नंतर काय करू किंवा काय, तर मला असं वाटतं तुमच्याकडे तो ऑप्शनच नसावा की मी काय करू. मुळात या प्रश्नाला जागाच
1: नाही,
0: कारण तुमचा कामाचा लेखाशोका पाहिल्यानंतर मी ठामपणे सांगू शकेन की तुम्हाला उलट 24 तासही कमी पडत असतील. कारण एका वेळेला महिलांसोबत जोडलेल्या आहात, त्या आश्रम तिथे काम करायचं आहे, धन्वंतरी रुग्णालय, अर्थात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही एका वेळेला खूप छान पद्धतीने मॅनेज करताय, छान फॅमिली आहे. तर खरंच मला असं वाटतं हे असं हॅपनिंग लाईफ मी म्हणेन
1: की
0: दररोज नवीन काहीतरी खूप छान.
1: सकाळी उठल्यावर एक मनामध्ये विचारच असतात की आज आपल्याला काय काय काय काय करायचंय, म्हणजे एक लिस्ट असते त्याच्यावर फक्त टिक मार्क करत राहायचं की दिवसभरात झालं.
0: नक्कीच नक्कीच. आणि टचवर तुम्ही अशाच बिझी राहा, चांगल्या कामांच्या माध्यमातून तुमच्या हातून चांगली कामं होत राहू देत. सत्यशेवटी मॅम, मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलं असताना मला इतकंच म्हणायचंय, एक काळ होता म्हणजे मला असं म्हणेन की माझ्या आई बाबांचा तुमच्या जो तो एक काळ होता त्या काळामध्ये त्या वेळेला कुठे असं सांगावं नाही लागायचं की तू हे कर किंवा तू ते कर, कुठेतरी एक अपसुकच जाणीव होती. म्हणजे तुम्ही तुमच्या आई बाबांचं उदाहरण दिलं, तुम्ही त्या गोष्टी शिकलात, तुम्ही त्या गोष्टींवरती पुढे चालत राहिलात. आत्ताचे जे जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये जर समाजसेवा ह्या जर गोष्टी हे जर बीज कुठेतरी रोवायचं असेल तर काय आजच्या जेंजीजना किंवा इथून पुढच्या येणाऱ्या पिढीला आणि तरुणाईला काय मार्गदर्शन कराल?
1: मला असं वाटतं की थोडंसं मी ह्या कॉन्सेप्ट मधून मुलांनी बाहेर आलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे बघितलं पाहिजे. आणि जसं आपण एकमेकाला मदत करतो ना, तसं मदत करायची वृत्ती जर आली तर त्यातून जो आनंद मिळतो तो पहिला एक्सपिरियन्स घेणं फार महत्वाचं असतं.
0: बरोबर.
1: की तो जो आनंद एकदा तुम्हाला मिळाला की तुम्हाला त्याची चटक लागते त्या आनंदाची.
0: बरोबर.
1: मदतीमधून दुसऱ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यातला जो आनंद आहे, त्यामुळे मला वाटतं की जेंझीनी तो घ्यायला प्रयत्न करायला पाहिजे. आणि ऍक्च्युली वेगवेगळे आपले उपक्रम असतात, NSS वगैरे, तो जास्त मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झाला पाहिजे. कारण NSS मध्ये पण ते शिकवतात ना, पण ते अगदी ठराविक मुलांपुरतं असतं, त्यापेक्षा इट शुड बी मोर ब्रॉड बेस्ड.
0: नक्की, 100%. आणि सर्वेशेवटी मॅम, एक महिला म्हणून काम करत असताना तुम्ही तुमचा जो पहिल्यापासून जो एक कल होता की मुलींनी शिकलंच पाहिजे, मुलींनी स्वतःच्या पायाबरोबर राहिलं पाहिजे, आणि आज तुम्ही त्या कॉन्फिडेंटली स्वतः उभ्या आहात, तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांना तुम्ही मोटिवेट करत असता. आज अनेक बऱ्याच महिला आहेत ज्यांना असं वाटतं की आता काय करू आणि मला पुढे करायचंय आणि फक्त ते करायचं या शब्दामध्ये सडकून राहिलेल्या आहेत, अशा सगळ्या महिलांना जाता जाता काय सांगा?
1: मला असं वाटतं करायचं नाही, मी हे करणार आहे असं ठरलं. त्यामुळे करायचं आणि करणार ह्या शब्दामध्ये जो फरक आहे तो त्यांनी जर अंमलात आणला तर नक्कीच त्या जे मनात आहे स्वप्न आहे ते साकार करू शकते.
0: मला असं वाटतं आजची ही मुलाखत या गप्पा खरं तर संपुष्टला असं वाटतात. मॅडमनी मध्ये उल्लेख केला की मला असं वाटतं मी मुळात पॉझिटिव्ह आहे, तर ही पॉझिटिव्हिटी मी आज मॅडमना पहिल्यांदा भेटली आहे, कॉलवरतीच बोलणं झालं होतं, पण ही पॉझिटिव्हिटी आज इथे भेटल्यानंतर इथे बाजूला बसल्यानंतर खरंच आली. कारण मला असं कुठेच वाटलं नाही की आता पुढे काय घ्यायचं किंवा काय, आणि जो एक हॅपीनेस जो चेहऱ्यावरती जे कोण स्माईल दिसतंय मला असं वाटतं तेच खूप पुरेशं असतं की आपण एखाद्याशी संवाद साधत असताना. आणि आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगले विचार आज रेडिओच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवले, पुन्हा एकदा मी तुमची खूप खूप आभारी आहे.
1: मी पण आभारी आहे. मला पण माझे विचार मांडायची तुमच्यामुळे हे झाली, अपॉर्च्युनिटी मिळाली, त्याबद्दल मी पण तुमची आभारी आहे.
0: आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुमच्या हातून हे जे कार्य आहे, हा जो विडा तुम्ही उचललेला आहे, हे कार्य असंच पार पडत राहू दे. आणि तुम्ही मगाशी शब्द वापरलेत की दुसऱ्याला मदत केल्यानंतरचा जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला नेहमी मिळत राहू देत, अशा शुभेच्छा इथे तुम्हाला देते.
1: शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे 9167999 आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती फॉलो करायला विसरू नका. आचार्य 90 FM आपले इंस्टाग्राम पेज आहे, युट्यूब चॅनल आहे, सगळीकडे फॉलो करा. आणि लवकरच मॅडमची ही मुलाखत तुम्हाला युट्यूब वरती सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेट साठी स्टे ट्यून आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: वेरी हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती मुलाखती घेत असतो. विविध विषयातील तज्ज्ञांना मान्यवरांना इथे बोलावून त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांना आलेल्या अनुभवातून बऱ्याच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या आपल्या या विशेष सेगमेंटमध्ये अर्थात आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सौ सुमित्रा पराडकर मॅडम. सुमित्रा मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि फायनली हा योग आलाय असं मी म्हणेन, कारण बऱ्याच फॉलोअप नंतर आणि थोड्याशा बिझी शेड्यूल आणि डेट्स मागे पुढे आणि काही कारणांमुळे जी मुलाखत राहिली होती ती आज इथे होणार आहे. आणि आजचा विषयही तसा खूप स्पेशल असणार आहे, कारण मी असं म्हणेन की जर स्त्रियांनी ठरवलं तर त्या एका वेळी आपलं घर, आपलं पॅशन आणि आपलं प्रोफेशन खूप छान पद्धतीने त्याची सांगड घालू शकतात याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सुमित्रा मॅडम आहे. सुमित्रा मॅडमची ओळख करून देईन. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी MA इकॉनॉमिक्स अर्थात त्याचबरोबर संपादन केली आहे. पदवी अभ्यासक्रमात BA गोल्ड मेडल त्यांनी प्राप्त केलं. सर 1989 कॅडबरी इंडिया लिमिटेड तर्फे द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द इयर या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं. त्या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रात 35 वर्षांहून अधिक काळ सेवा असून मुंबई विद्यापीठाशी त्या संलग्न आहेत. अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्या कार्य केलं त्यांनी केलेलं आहे. या काळामध्ये असंख्य विद्यार्थ्यांना विशेषतः गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी विधायक कार्य करण्याची जाणीव मनात ठेवून गेली 25 वर्षांहून अधिक काळ श्रद्धानंद महिलाश्रमांशी त्या सक्रियपणे जोडलेल्या आहेत. सुमारे 98 वर्षांची परंपरा असलेली ही संस्था अनाथ मुली, समाजातील गरजू स्त्रिया तसंच वृद्ध महिलांना आश्रय, शिक्षण आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देतात. अर्थात जेव्हा शैक्षणिक क्षेत्राशी कुठेतरी आपण जोडले जातो त्यावेळेला आपण निस्वार्थ भावनेने ते काम करत असतो आणि ते काम करत असताना या समाजाचं आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनामध्ये कुठेतरी येते आणि त्यामुळे कळत न कळत आपल्या हातून अर्थात मॅडमच्या हातून हे काम इतकं घडलेलं आहे. तर याच कामाचा लेखासोखा, याच कामाचा आढावा आपण आजच्या गप्पांमध्ये घेणार आहोत. सुमित्रा मॅम पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90.
1: मला असं खूप आनंद झाला आज तुझ्याशी बोलताना.
0: नक्कीच आपण मुलाखतीला, मी मुलाखत म्हणणार नाही, मी गप्पा म्हणेन, कारण मला अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत, ज्याविषयी तुमचा असलेला त्या विषयांवरचा अभ्यास आणि आज बऱ्याच महिला आहेत ज्या आपल्याला ऐकतायत, महिला नाही तर पुरुष आहेत, तर अर्थात त्या सगळ्यांना आपल्या या मुलाखतीमधून या गप्पांमधून बऱ्याच काही गोष्टी सुद्धा अनुभवायला मिळतील. गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न अर्थात शैक्षणिक क्षेत्रच का, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे खूप ऑप्शन आहेत पण मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये जाऊया आणि पुढे याच्यात करूयात असं का वाटलं?
1: कारण मला असं वाटतं माझी आई अगदी मी लहान होते म्हणजे जेव्हा मला लिहिता वाचता पण येत नव्हतं तेव्हा मला इतिहासातल्या कर्तबगार स्त्रियांच्या ती गोष्टी ऐकवायची आणि जसं मला वाचता यायला लागलं तशा मी त्या गोष्टी वाचायला लागले आणि त्याच्यामध्ये मला सर्वात जर भावल्या कोण असतील तर रमाबाई रानडे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल असं वाटायचं की त्या स्वतः शिकल्या आणि त्यांनी समाजात स्त्रियांचं स्थान सुधारण्याकरता जे प्रयत्न केले त्यामुळे त्या माझं प्रेरणास्थान आहेत आणि आदर्श सुद्धा. त्यामुळे बरेच ऑप्शन्स होते MA इकॉनॉमिक्स झाल्यावर पण मला असं वाटलं की आपण जर शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण कारण तेव्हा शाळेत असतो ना माझ्या मनात हे रमाबाईंचे वाचन वगैरे केल्यामुळे असं जाणवायचं की आजूबाजूला आपण बघितलं तर कायम मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये भेदभाव केला होतो. म्हणजे मुलांच्या गरजांना महत्व देतात, मुलांच्या करिअरला महत्व देतात आणि मुलींना नेहमी दुय्यम दर्जा देतो. तर मला असं वाटलं की जर आपण शिक्षण क्षेत्रात गेलो तर आपण त्यांच्या ह्या म्हणजे जेव्हा काय म्हणतात संस्कार घेण्याचं जे वय असतं त्याच्यात आपण मुलांवर म्हणजे इम्प्रेशनेबल एज आपण ज्याला म्हणतो तेव्हा आपण त्याला इन्फ्लुएन्स करू शकू आणि तसा मी प्रयत्नही केला म्हणजे आणि मला असं वाटतं मी यशस्वीपणे प्रयत्न केला. कारण मी जेव्हा वर्गामध्ये अर्थशास्त्र शिकवायची तेव्हा दाखवताना असं मी दाखवायची की आपण ओघात शिकवण्याच्या ओघात बोलतोय पण मी आय युज टू मेक इट अ पॉइंट की एक 5-7 मिनिटं तरी असे काहीतरी एक्झाम्पल्स द्यायचे की मुलांना जाणीव झाली पाहिजे की देशाच्या विकासाकरता किंवा आपल्या समाजाच्या विकासाकरता मुलांना स्त्री आणि पुरुष ह्यांना समान वागणूक मिळणं फार महत्वाचं आहे. आणि मुलांवर तर मी मुलगी म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांवर खूप असं हे करायची की संसाराची चाकं जर एकाच साईजची असतील तरच तो संसार यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे मुलांनी आपल्या जोडीदाराला म्हणजे बायकोला समान वागणूक देणं किंवा त्यांच्या पण अशा आकांक्षांना खतपाणी घालणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तो जो प्रवास झाला माझा शिक्षण क्षेत्रातला तो मी कायम मुलींना कसं वर आणता येईल असं कायम माझं त्याच्यावर म्हणजे भर असायचा, भर होता. म्हणजे प्रत्येक वेळेस मी मुलींना सांगायची की मला येऊन भेटा, तुम्हाला जर संशय वाटत असेल की आपण काय करावं. आणि म्हटलं की लग्न करून नुसता संसार थाटणं हा हल्लीच्या काळी उपाय हे ऑप्शन असूच शकत नाही. तुम्ही स्वतः फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि त्याच्याकरता तुमचं काय आवड आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यावर ऑप्शन शोधू शकतो. सो मला ते शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे मला ते खूप करता आलं असं वाटतं मला.
0: नाही ऍक्च्युली मॅम, कारण असं म्हणतात की जर सावित्रीबाई फुले म्हणजे ही जी मोठी मोठी नाव आहेत ह्याच्या थोर महिला समाज सुधारक आहेत, त्यांनी जर समाजाचा विरोध पत्कारून जर त्यांनी या गोष्टी केल्या नसत्या, त्यांनी मुलींसाठी मुलींच्या शिक्षणासाठी जर आवाज उठवला नसता, किंवा डॉक्टर आनंदीबाई जोशी असती, ह्या सगळ्या अशा स्त्रिया समाजसुधारक आहेत, स्त्री समाजसुधारक आहेत ज्यांनी कुठेतरी तो आवाज उठवला, ज्यांच्या मनामध्ये ती पालवी फुटली, निर्माण झाली, त्या पुढे आल्या आणि मला असं वाटतं त्यांच्यामुळे आज आपण सगळे इथे आहोत. तर यानंतर सुद्धा तुम्ही असा विचार केला नाही की मी शिकली आहे किंवा मग माझं चांगलं चाललंय असा विचार कुठेही मनात न करता मला असं वाटतं तुमच्या डोक्यामध्ये सतत कुठेतरी असं होतं की मी ज्या ज्या मुलींना भेटते त्या त्या मुलींना ज्ञात करायचं, त्या त्या मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत राहायचं. आणि केवळ मुलींनाच नाही तर मुलांवरचे सुद्धा हे संस्कार तुम्ही
1: हो, कारण मला असं वाटतं की मुली पुढे जायला हवे असतील तर मुलांचं सुद्धा अटिट्यूड बदल करणं फार गरजेचं
0: आहे. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं हे काम जे आहे ना हे मला असं वाटतं शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकी पेशानेच आपण एखाद्यावरती छान पद्धतीने इन्फ्लुएन्स करू शकतो. कारण एखाद्या वेळेला अशी सिच्युएशन येते की आपल्याला आपल्या आईचं म्हणणं सुद्धा पटत नाही पण आपल्याला बाईंचं म्हणणं पडतं. त्यामुळे शिक्षकी पेशाचा अतिशय उत्तम वापर मला असं वाटतंय तुम्ही करत आलात. अर्थशास्त्र थोडस मी विषयाकडे वळेल. अर्थशास्त्र म्हटलं की सगळ्यांना मिळतं की अर्थशास्त्र मग कंटाळा येतो, मग ते लेक्चर्स अटेंड करायचे किंवा काय. तुम्ही ज्या वेळेला विषय शिकवता किंवा शिकवायचा अनेक विद्यार्थी तुमच्याकडे होते, आवडीने यायचे, आवडीने बसायचे, मग ते कसं तुम्ही ते गणित ते समीकरण कसं साधलं होतं?
1: ऍक्च्युली माझे ते बहुतेक वेळा 7:45 लेक्चर असायचं
0: सकाळी
1: त्या पण तरी सो फुल असायचं. आणि माझा अगदी नियम होता की फक्त मी 10 मिनिटं उशिरा येणाऱ्या मुलांना येऊ द्यायची, त्यामुळे मुलं सो अगदी पर्टिक्युलर होती की वेळेवर पोचायची. ह्याचं कारण मी नेहमीच अर्थशास्त्राचं रोजच्या जीवनाशी सांगड घालत राहिले. म्हणजे जे रोज आजूबाजूला आपल्या घडतंय आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आईने तुम्हाला भाजी आणायला पाठवलं तर कालचा भाव आणि आजचा भाव याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं असं आज विचारायचं. कारण कधी कधी आपल्याला असं होतं की टोमॅटोचे भाव वाढलेले असतात, मग कशामुळे वाढले, त्यातून त्यांचं अशी बोलायचं, त्यामुळे काय इफेक्ट होतो, टोमॅटोचे आपण मागणी कमी करतो का, काही गोष्टींकरता वापरतोच, म्हणजे असे छोट्या छोट्या एक्झाम्पल्समधून कायम मी त्यांना अर्थशास्त्र शिकवत आले. त्यामुळे एकदम डायरेक्ट मोठं काहीतरी बोलायचं आणि मग मुलांना ते खूप घाबरवून टाकण्यापेक्षा रोजच्या आपल्या आजूबाजूच्या घटनांमधून अर्थशास्त्र शिकवून मग टॉपिक्स घेण्यावर माझा भर असायचा.
0: नक्कीच मला असं वाटतं. आणि कुठेतरी आपल्याशी निगडीत काहीतरी या गोष्टी आपण ऐकतो म्हटल्यानंतर मुलांचाही तो उत्साह आहे नक्कीच वाढत असणार. मॅम तुम्ही गेली अनेक वर्ष म्हणजे 35 वर्षांचा हा काळ होता, नक्कीच हा काळ खूप मोठा होता. कारण दररोज उठून परत येऊन ते लेक्चर्स अटेंड लेक्चर्स घेणं, मुलांना शिकवणं, हे एक जे तुमचं रुटीन होतं या रुटीन मधून तुम्ही स्वतः म्हणजे आज तुम्ही अनेक सामाजिक कार्याशी कार्य करत आहात, त्याच्याशी जोडलेला आहात, संस्थांशी जोडलेला आहात. आणि हे मला असं वाटतं की नंतर अचानक आलेलं नाहीये तर ते कुठेतरी अगोदरही सुरू असणार आहे. तर तुम्ही शैक्षणिक पेशा म्हणजे शिक्षकी पेशा सांभाळून या गोष्टी कशा करत होतात?
1: ऍक्च्युली आमच्या माझं कुटुंब म्हणाल तर पहिल्यापासून सामाजिक बांधिलकी आहे. म्हणजे आता अवयवदान देहदान ह्याला खूप लोकांमध्ये जाणीव झाली ह्याच्याबद्दल, पण 15 वर्षापूर्वीच माझ्या आईनी देहदान केलं, कारण ती अगदी हेल्दी होती. म्हणजे तिला जेव्हा ती गेली 75व्या वर्षी तेव्हा तिला नखातही रोग नव्हता. पण ती असं म्हणायची की माझं शरीराचा उपयोग नाही, तरी नुसतं जाळून काही उपयोगच नाही, त्यापेक्षा जर तो मेडिकल स्टुडंट्सना त्याच्यावर अभ्यास करता आला तर त्याचा सदुपयोग झाल्यासारखं होईल. सो आमच्या घरामध्ये ती सामाजिक बांधिलकी होतीच. माझ्या वडिलांच्या आत्या म्हणजे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुलभा भाटोडेकर, ह्या जवळजवळ 50 वर्षांहून अधिक काळ निराधार महिला आणि अनाथ मुलींना पूर्णपणे म्हणजे मोफत वैद्यकीय सेवा आणि सल्ला द्यायच्या. ज्या श्रद्धानंद महिलाश्रममध्ये मी आता इतके वर्ष काम करते, त्याच्या वाटचालीमध्ये त्यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की मला ते समाजकार्याचं बाळकडूच मिळालं होतं. ते आई सो माझी श्रद्धानंद महिलाश्रममध्ये कार्यरत होती, त्यामुळे एक आपसुकच मी त्या कामामध्ये ओढली गेले आणि झपाटल्यासारखी काम करायला लागले. आणि हे कधी झालंय मला कळलंच नाही, कारण ते असं काम कधी वाटलंच नाही. एक रोजच्या आपल्या आयुष्यातला एक तो भाग, एक हिस्सा होऊन गेला.
0: म्हणजे मला असं वाटतं की या गोष्टी कुठेतरी तुमच्याकडे इनबिल्ड होत्या. हे जेनेटिक्स आहेत मला असं वाटतंय,
1: किंवा ते सतत आईने ते
0: पगड्या तुमच्यावरती असल्यामुळे
1: लहानपणापासून ते आईने सुद्धा ते बिंबवलं होतं. की कारण माझी आई सातारची होती, तर सातारला तसं थोडं जुनं वळण होतं आणि तिला त्याचं नेहमी असं खेद वाटायचं की मुलींना कमी लेखतात किंवा एक लग्न करून देणं हेच मुलींचं ऑब्जेक्टिव्ह असतं. त्यामुळे इतक्या लहानपणापासून तिने माझ्यावरती संस्कार केले ना की मुलींनी स्वतःच पर्सनॅलिटी फुलवली पाहिजे,
0: नक्कीच.
1: तर त्याचा पण खूप इफेक्ट झाला
0: असा 100%. आणि टचवूड म्हणजे खूप अभिमान वाटतो की जेव्हा एखादी आई आपल्या मुलीला म्हणते की अच्छा माझ्याकडून इतकं झालंय पण तू त्याच्यापेक्षा अजून जास्त काहीतरी कर. मला असं वाटतं तुमच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमचे कुटुंब पूर्ण सगळं कुटुंब म्हणे हे याचा मोलाचा वाटा आहे. कारण त्या व्यतिरिक्त असं म्हणतात की लग्नानंतर सगळं करिअर किंवा आपल्या पॅशनला फॉलो करणं थोडंसं अवघड होतं, तर असा जो एक समज आहे ना त्यावरती तुम्ही काय सांगाल? कारण
1: तेच मी म्हणेन की माझ्या माहेरी तर म्हणजे हे होतं समाजकार्याचं वातावरण होतंच. सासरी आले तर माझे सासरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी कार्यकर्ते होते आणि एकदम ऍक्टिव्ह कार्यकर्ते होते. माझ्या सासूबाई हेडमिस्ट्रेस होत्या, त्यामुळे मला तो इथे आल्यावर तो आदर्श होताच. नंतर माझे पती आणि माझा मुलगा यांचा पण अगदी मोलाचा वाटा आहे. म्हणजे माझी आजपर्यंतची जी काही समाजकार्यातली यशस्वी वाटचाल आहे त्याच्यामध्ये यांचा अगदी अमूल्य वाटा आहे. कारण माझे पती जे आहेत ते अर्थ आणि वित्त क्षेत्रातले आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या संस्था चालवताना जेव्हा जेव्हा मला कधी अडचण येते की कसं प्लॅनिंग करावं तेव्हा नेहमीच त्यांचा मोलाचा सल्ला असतो.
0: येस.
1: आणि माझा मुलगा मुळात हुशार आहेच, पण त्यांनी संस्कारामुळे असेल किंवा काय की त्यांनी विजेटी आहे म्हणून तो बीटेक झाला आणि पुढच्या शिक्षणाकरता अमेरिकेला गेला. पण ह्या सर्व वाटचालीमध्ये त्यांनी असं कधी मला म्हटलं नाही की आई तू बाहेर जाऊ नकोस. कारण मी जेव्हा हे समाजकार्य करायला लागले तेव्हा तो अगदी लहान होता, 8-9 वर्षाचा होता. म्हणजे बाकीची मुलं कशी की आई बाहेर गेली की टिवळ्या भावल्या करत राहतात, पण तसं त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे अतिशय शैक्षणिक क्षेत्रात चांगलं यश मिळवत गेला, त्यामुळे दिव्याखाली अंधार आहे किंवा आई समाजकार्य करत बाहेर फिरते आणि मुलाकडे कोण बघणार हा कधी प्रश्न आलाच नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांकडून म्हणजे मला असं वाटतं की उत्तेजनच मिळालं मला,
0: नक्कीच. कारण पुढे जात असताना जेव्हा त्या 8-9 वर्षाच्या बाळाला सुद्धा समजतं की आपली आई काहीतरी चांगलं करते बाहेर जाऊन आणि त्याने त्रास न देणं हीच मला असं वाटतं हेच एक सपोर्ट केल्यासारखं आहे, किंवा ते समजून घेण्याची जी भावना.
1: कारण ह्याच्याकरता मी त्याला घेऊन जायची आश्रमामध्ये आणि त्याला दाखवायची की हे ही माणसं कशी म्हणजे त्यांची काय आहेत, त्यांना आई बाबा नाहीत, ते एकटे तरी सुद्धा राहतात आणि तुला तर सगळंच आहे म्हणजे मग तू चांगलं वागायलाच पाहिजेस. म्हणजे इनडायरेक्टली त्याच्यावर ते संस्कार झाले होते असं झालं, पण तो पण जागला त्या संस्काराला असं म्हणता येईल.
0: नक्कीच नक्कीच. आणि जसं तुमच्या आई बाबांकडून हे बाळकडून तुमच्याकडे आलं, अर्थात ते तुमच्याही इनबिल्ड होतं कुठेतरी आणि आज तुम्ही त्या पावलांवरती पुढे चाललात. ती चाल जी वाट त्यांनी धरली होती त्याच वाटेवरती तुम्ही आलात आणि हे संस्कार तुम्ही कळत नकळतपणे तुमच्याही मुलावरती केले आणि मला असं वाटतं आय एम फॉर शुअर की तोही त्याच्या अभ्यासाचा यामध्ये नक्कीच उपयोग करेल आणि किंवा त्याने दिलेले सजेशन्स किंवा तुमचे मिस्टर असतील सर असतील त्यांचंही तुम्हाला मिळालेलं सहकार्य हे कुठे ना कुठेतरी खारीचा एक वाटा आहे. मला असं वाटतं सुमित्रा मॅम सोबतच्या ह्या गप्पा ज्या आहेत त्या ज्या सुरू राहणार आहेत नक्कीच तुमचाही इंटरेस्ट वाढत चाललेला आहे कारण अजून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनही आपल्याला जाणून घ्यायच्या पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM सोबत छान जोडलेले राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: तिथल्या प्रत्येक मुलीची आणि प्रत्येक स्त्रीची एक वेगळी कहाणी असते आणि कालची कहाणी बरी म्हणायची असं आजची कहाणी असते. पण आम्ही त्यांना सगळ्या मुलींना त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल, प्रत्येकीची कपॅसिटी वेगळी असते. काही जणांना शिक्षणातून, काही जणांना स्किल्स शिकून, त्यांच्या कपॅसिटी प्रमाणे. आता तर आमच्या श्रद्धानंद महिलाश्रमातल्या बहुतेक सगळ्या मुली, म्हणजे 99% मुली ह्या कॉम्प्युटर इलिटरेट झालेल्या आहेत आणि चांगल्या ठिकाणी नोकरी पण करतात. सो ते आम्ही करतोच. आणि अशा ज्या मुली असतात की ज्यांना आमच्याकडे येतात, आता एक 2011 सालची मी एक गोष्ट सांगते, किरण आणि कमल अशा दोन अनाथ मुली आमच्याकडे आल्या. त्यांचं आई वडिलांचं छत्र त्यांच्यावरचं हे झालं होतं, आई वडील दोघंही गेले होते. आणि आल्या तेव्हा ते इतक्या अशा घाबरलेल्या वगैरे होत्या की खूप म्हणजे बघूनच आपल्याला कसं तरी वाटतं. पण त्यातली जी किरण होती ती थोड्या दिवसांनी आमच्या लक्षात आलं की तिला खूप जिद्द आहे, अभ्यासाची खूप आवड आहे. तर ती जिद्द अकधिकपणा तिला कुठेही जाणवून न देता तिची ती जिद्द आम्ही जोपासली. आता ती BA DED झाली, नंतर तिने जळगावला हे असं ना पोलीस प्रशिक्षण ते तिने पूर्ण केलं आणि आता माहीम पोलीस स्टेशनमध्ये ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला लागली. आणि एवढंच नव्हे तर आत्ता ह्या वर्षीच्या महिला दिनाच्या दिवशी आपल्या चीफ मिनिस्टर फडणवीस आहेत, त्यांचा आणि आदिती ताई तटकरे म्हणजे ज्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत, त्यांचा एक प्रोग्राम होता, त्याच्यात तिचा सन्मान झाला. मला वाटतं काहीतरी आदर्श महिला आणि असं काहीतरी होतं प्रोग्राम होता, तर त्याच्यामध्ये तिचा सन्मान झाला. म्हणजे असं जेव्हा होतं ना तेव्हा इतका आनंद मिळतो, म्हणजे तो शब्दात मला एक्सप्रेस नाही करता येणार एवढा आनंद. तशी आमच्याकडे एक पिंकी सुनील म्हणून मुलगी होती की जी थोडी स्पेशल नीड्स वाली होती, पण तिला सुद्धा स्पोर्ट्सची खूप आवड होती. तर तिला स्पोर्ट्समध्ये ती स्पेशल ऑलिम्पिक्स करता USAला गेली आणि शू स्नोईंग ह्या स्पर्धेमध्ये तिला पहिलं बक्षीस मिळालं. त्यामुळे असे जेव्हा घटना घडतात ना तेव्हा सगळं आपण काय केलेलं कष्ट असतात ते भरून पावले असं वाटतं, खूप समाधान मिळतं.
1: म्हणजे त्या मुलींचंही नशीब, म्हणजे ज्या वेळेला असं वाटतं की सगळं काही संपलंय त्यावेळेला कुठेतरी तुमच्यासारखे लोक जे आहेत ते असं त्यांच्याशी जोडले गेले आणि त्या माध्यमातून लिटरली त्यांचं भविष्य जे आहे ते उजळून टाकलं.
0: आणि तिला पिंकी सुनीलला तिकडे जाऊन आल्यावर एवढा कॉन्फिडन्स आला, मग तिला लग्न करायची इच्छा होती. पण आमच्यातल्याच काही जणांना असं वाटत होतं की संसार कसा करू शकेल, पण मी पुढाकार घेतला, म्हटलं जो कॉन्फिडन्स मध्ये जो बदल आलाय तो नक्कीच आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. पुढाकार घेऊन तिचं लग्न केलं आणि आता ती अगदी सुखी संसार करते. खूप असे अनुभव हे
1: खरंच. आणि मला असं वाटतंय म्हणजे मॅम तुम्ही ही गोष्ट कुठेतरी ऑब्झर्व केली असेल, अनुभवलेली आहे, तुम्ही ऑब्झर्व नाही म्हणणार अनुभवलेली असेल, सगळं सुख एकीकडे आणि या गोष्टींमधून मिळणारं मानसिक सुख एकीकडे. म्हणजे जेव्हा आपलं बाळ मोठं होऊन असं काहीतरी करत ना तेव्हा जो आनंद आज मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय तो खरंच कौतुकास्पद आहे, कौतुकाची थाप आहे की आपण कुठेतरी एखाद्याचा आधार बनलो आणि आपण आधार केवळ आपण आधार बनल्यामुळे आज त्या मुली पुढे जाऊ शकल्या. खरंच म्हणजे हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ युअर टीम.
0: प्रश्न
1: खरंच, कारण हे टीम वर्क आहे मला असं वाटतं.
0: आणि समाज सेवा करताना मला एक जाणवलं की टीम स्पिरिट लागतंच, की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला लागतं तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. ही समाज कार्य हे एक दुसऱ्याने करायचं काम नाहीच आहे.
1: नाही, 100%. मॅम खरं तर हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेला अनेक वेळेला चढ उतार येतात, कधी कधी आपलं शरीर कधीतरी शरीर थकतं, कधी कधी मन सुद्धा थकतं. कारण मला असं वाटतं हे चॅलेंज आहे अनेक महिलांना, अनेक मुलींना उभं करणं स्वतःच्या पायावर, कारण प्रत्येकीची बॅक ऑफ द स्टोरी वेगळी आहे. आणि त्या सिच्युएशन मधून एखाद्या मुलीला बाहेर काढणं, तिला स्वतःच्या पायावर उभं करणं, आपण आणि आपल्यासाठी ती एकच नाही अशा अनेक आहे. तर हे सगळं करत असताना जेव्हा कधीतरी अप्स अँड डाऊन आले असतील तेव्हा तुम्ही स्वतःला कसं सांगणार, म्हणजे स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी कसा, पॉझिटिव्ह विचार कसा?
0: मुळात माझा स्वभाव जरा पॉझिटिव्ह आहे असं म्हणता येईल. आणि मी थोडं मेडिटेशन पण करते, रोज मी एक 20 मिनिट

0: मेडिटेशन करतेच, कारण जो काही आपल्याला कधी कधी असा प्रश्न पडतो की कन्फ्युजन असतं आपल्या मनात की हे आपण करतोय ते बरोबर की नाही. कधी कधी एखादा फर्म डिसिजन घेताना थोडं मन चलबिचल झालेलं असतं, पण ते मेडिटेशन केल्यामुळे मला असं वाटतं की ते मनाला शांती आणि स्थैर्य येतं. आणि मी रेग्युलर व्यायाम करते रोज एक तास, म्हणजे जेव्हा मी नोकरी करतो तेव्हा असं कधी एक तास व्यायाम करणं हे कधी चुकवलं नाही, त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही हेल्दी राहायला मदत होते.
1: नक्कीच. त्याचबरोबर मॅडम कडून आपण अजून बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात. खरं तर इतकं मोठं काम आहे ना, जे केवळ अर्धा किंवा पाऊण तासामध्ये सगळंच नाही इथे सांगता येणार, पण तुर्तास वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीच्या. आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा पराडकर मॅडम, आणि मॅडम सोबतचा हा दिलखुलास संवाद या गप्पा अशा सुरू राहतील, पण तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM आपल्या आजच्या या आज की नारी सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुमित्रा बराडकर मॅडम. सुमित्रा मॅडमचा शैक्षणिक जो काही एक काळ होता तो शैक्षणिक काळ, त्याचबरोबर आता सामाजिक क्षेत्राशी त्या जोडलेल्या असताना त्यांचं जे काही काम त्या ज्या करतायत किंवा त्यांची काम करण्याची पद्धत जी आहे ती सुद्धा आपण जाणून घेतली. आणि मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेल्या असताना मॅम, इतकी वर्ष जी काही कामं तुम्ही केलेली आहेत, तुमचा शैक्षणिक प्रवास असू देत, सामाजिक क्षेत्रातला प्रवास असू देत, मागे जेव्हा वळून पाहता तेव्हा काय वाटतं?
1: मला खूप आनंद होतो. म्हणजे असं वाटतं की आपण जे मनात योजलं होतं की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा, त्याच्यामध्ये खारीचा वाटा नक्कीच मी उचललाय आणि चालू आहे ते काम. त्यामुळे मला तो खूप आनंद वाटतो. आणि आता आम्ही माझं धन्वंतरी रुग्णालयातलं सुद्धा जे असोसिएशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा रुग्णांचं आयुष्य कसं, म्हणजे तिथे राहताना हॉस्पिटलमध्ये राहताना कसं काय त्यांचं सुसह्य होईल, प्रसन्न वातावरण होईल आणि अतिशय माफक दरामध्ये सर्वात उत्तम दर्जाची रुग्णसेवा कशी करता येईल याच्याकरता आम्ही विविध डोनर्सना अप्रोच होतो आणि अगदी लेटेस्ट इक्विपमेंट घेण्याचा प्रयत्न करतो त्या हॉस्पिटल करता. त्यामुळे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न जाता सुद्धा आमच्याकडे येणारे रुग्ण तेवढंच क्वालिटी ऑफ सर्व्हिस त्यांना मिळते आणि लवकरात लवकर त्यांना कसं डिस्चार्ज मिळेल ह्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे मला म्हणजे मी समाधानी केलेल्या कामामुळे
0: नक्कीच
1: म्हणजे असं वाटतं की वेळ कमीच पडला असं वाटतं.
0: नाही, कारण असं असतं ना बऱ्याच सारं की आता मी रिटायर झाले मग मी रिटायर नंतर काय करू किंवा काय, तर मला असं वाटतं तुमच्याकडे तो ऑप्शनच नसावा की मी काय करू. मुळात या प्रश्नाला जागाच, कारण तुमचा कामाचा लेखाशोका पाहिल्यानंतर मी ठामपणे सांगू शकेन की तुम्हाला उलट 24 तासही कमी पडत असतील, कारण एका वेळेला महिलांसोबत जोडलेल्या आहात, त्या आश्रम तिथेही काम करायचं आहे, धन्वंतरी रुग्णालय, अर्थात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही एका वेळेला खूप छान पद्धतीने मॅनेज करताय, छान फॅमिली आहे. तर खरंच मला असं वाटतं हे असं हॅपनिंग लाईफ मी म्हणेन
1: की
0: दररोज नवीन काहीतरी खूप छान.
1: सकाळी उठल्यावर एक मनामध्ये विचारच असतात की आज आपल्याला काय काय काय काय करायचंय, म्हणजे एक लिस्ट असते त्याच्यावर फक्त टिक मार्क करत राहायचं की दिवसभरात झालं.
0: नक्कीच नक्कीच. आणि टचवूड तुम्ही अशाच बिझी राहा, चांगल्या कामांच्या माध्यमातून तुमच्या हातून चांगली कामं होत राहतात. सत्य शेवटी मॅम, मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलं असताना मला इतकंच म्हणायचं आहे, एक काळ होता म्हणजे मला असं म्हणेन की माझ्या आई बाबांचा तुमच्या जो तो एक काळ होता त्या काळामध्ये त्यावेळेला कुठे असं सांगावं नाही लागायचं की तू हे कर किंवा तू ते कर, कुठेतरी एक अपसुकच जाणीव होती. म्हणजे तुम्ही तुमच्या आई बाबांचं उदाहरण दिलं, तुम्ही त्या गोष्टी शिकलात, तुम्ही त्या गोष्टींवरती पुढे चालत राहिलात. आत्ताचे जे जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये जर समाजसेवा ह्या जर गोष्टी हे जर बीज कुठेतरी रोवायचं असेल तर काय आजच्या जनजीजना किंवा इथून पुढच्या येणाऱ्या पिढीला आणि तरुणाईला काय मार्गदर्शन करणार?
1: मला असं वाटतं की थोडंसं मी ह्या कॉन्सेप्टमधून मुलांनी बाहेर आलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे बघितलं पाहिजे. आणि जसं आपण एकमेकाला मदत करतो ना, तसं मदत करायची वृत्ती जर आली तर त्यातून जो आनंद मिळतो तो पहिला एक्सपिरियन्स घेणं फार महत्वाचं असतं.
0: बरोबर.
1: की तो जो आनंद एकदा तुम्हाला मिळाला की तुम्हाला त्याची चटक लागते त्या आनंदाची.
0: बरोबर.
1: मदतीमधून दुसऱ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यातला जो आनंद आहे, त्यामुळे मला वाटतं की जेन्झीनी तो घ्यायला प्रयत्न करायला पाहिजे. आणि ऍक्च्युली वेगवेगळे आपले उपक्रम असतात NSS वगैरे, तो जास्त मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झाला पाहिजे. कारण NSS मध्ये पण ते शिकवतात ना की पण ते अगदी ठराविक मुलांपुरतं असतं, त्यापेक्षा इट शुड बी मोर ब्रॉड बेस्ड.
0: नक्की, 100%. आणि सर्वे शेवटी मॅम, एक महिला म्हणून काम करत असताना तुम्ही तुमचा जो पहिल्यापासून जो एक कल होता की मुलींनी शिकलंच पाहिजे, मुलींनी स्वतःच्या पायाबरोबर राहिलं पाहिजे, आणि आज तुम्ही त्या कॉन्फिडेंटली स्वतः उभ्या आहात, तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांना तुम्ही मोटिवेट करत असता. आज अनेक बऱ्याच महिला आहेत ज्यांना असं वाटतं की आता काय करू आणि मला पुढे करायचंय आणि फक्त ते करायचं या शब्दामध्ये सडकून राहिलेल्या आहेत, अशा सगळ्या महिलांना जाता जाता काय
1: मला असं वाटतं करायचं नाही, मी हे करणार आहे असं ठरलं. त्यामुळे करायचं आणि करणार ह्या शब्दामध्ये जो फरक आहे तो त्यांनी जर अंमलात आणला तर नक्कीच त्या जे मनात आहे स्वप्न आहे ते साकार करू शकते.
0: मला असं वाटतंय आजची ही मुलाखत या गप्पा खरं तर संपुष्टात असं वाटतात. मॅडमनी मध्ये उल्लेख केला की मला असं वाटतं मी मूळतः पॉझिटिव्ह आहे, तर ही पॉझिटिव्हिटी मी आज मॅडमना पहिल्यांदा भेटली आहे, कॉलवरतीच बोलणं झालं होतं, पण ही पॉझिटिव्हिटी आज इथे भेटल्यानंतर इथे बाजूला बसल्यानंतर खरंच आली. कारण मला असं कुठेच वाटलं नाही की आता पुढे काय घ्यायचं किंवा काय, आणि जो एक हॅपीनेस जो चेहऱ्यावरती जे कोण स्माईल दिसतंय मला असं वाटतं तेच खूप पुरेशं असतं की आपण एखाद्याशी संवाद साधत असताना. आणि आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगले विचार आज रेडिओच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवले, पुन्हा एकदा मी तुमचे खूप खूप आभारी आहे.
1: मी पण आभारी आहे. मला पण माझे विचार मांडायची तुमच्यामुळे हे झाली, अपॉर्च्युनिटी मिळाली, त्याबद्दल मी पण तुमची आभारी आहे.
0: आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. तुमच्या हातून हे जे कार्य आहे, हा जो विडा तुम्ही उचललेला आहे, हे कार्य असंच पार पडत राहू दे. आणि तुम्ही मगाशी शब्द वापरलेत की दुसऱ्याला मदत केल्यानंतरचा जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला नेहमी मिळत राहू देत अशा शुभेच्छा इथे तुम्हाला देते.
1: शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे 9167999 आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती फॉलो करायला विसरू नका. आचार्य 90 FM आपलं इंस्टाग्राम पेज आहे, युट्यूब चॅनल आहे, सगळीकडे फॉलो करा. आणि लवकरच मॅडमची ही मुलाखत तुम्हाला युट्यूब वरती सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेट साठी स्टे ट्यून आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्या ज्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नवसंजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्ठी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात, देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळं हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवान्नेष्ठीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्त शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा हा वसंत उत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. श्रोते हो, या वसंत ऋतूविषयी आपण अजून बरंच बोलणार आहोत, पण त्याआधी एक विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया आचार्य 90 FM वर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात आरजे सुवर्णासोबत.
1: मंगल मंगल दिस आला या, मंगल मंगल मन झालं या.

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळं येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्व ते अधोरेखित

करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहे. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळीनी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषत रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव किंवा होळी, फाल्गुन उत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव. वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फाल्गुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहेत. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महाराज आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचं पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी, आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ, वाळवणं, आईस्क्रीम, सरबत, ऊसाचा रस, गुलकंद, परीक्षा, सुट्ट्या, सहली, लग्न सराई इत्यादी इत्यादी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकिळेचं कूजन. एकूणच मनाला आनंद देणारा असा हा ऋतू. श्रोते हो, वसंत ऋतूविषयी अजून बोलणार आहोतच. मी म्हटलं तसं आत्ता आपण वर्णन केलं गदिमांच्या ओळीप्रमाणे की वसंत हा ऋतू असा आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोतच. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी, गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत कोकिळेविषयी. कोकिळेचा आवाज कानी पडताच अगदी सहज आपण ओळखू शकतो की वसंत ऋतू सुरू आहे. कोकिळेच्या सादेबरोबर नवनिर्मिती करणारा, फुलणारा, बहरणारा, मोहरणारा, सर्जनशील असा वसंत ऋतू. सुप्रसिद्ध ब्रिटिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी तर कोकिळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी. केवळ कोकिळ नाही तर अनेक पक्ष्यांचं कूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्याचं प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसतंय. होळी, रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या, गंधांच्या आणि आकाराच्या फुलांची उधळण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक फुलझाडं सज्ज असतात. नाना गुंफिली का मोकळी, उणीन होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अर्थात मोगरीची फुलं मोकळी असो किंवा हारात, गजऱ्यात गुंफलेली असो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमललेल्या या वाटोळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नसतो. अशा शब्दात ज्ञानियांच्या राजानं या मोगऱ्याचं कौतुक केलं आहे. बऱ्याच घरात माठात किंवा तांब्यात मोगरीची फुलं ठेवतात आणि सुगंधी गार पाण्याचा आनंद घेतात. घोळक्यात, रेल्वेत, बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मोगऱ्याचा गजरा घातला असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जातं. मोगऱ्याबरोबरच उग्रवासाची पण विविध रंगी हसतमुख घाणेरी, अखंड पिवळाई दर्शवणारा नम्र नेत्र सुकत असा बहावा, ज्याला आपण अमलताश असंही म्हणतो. संपूर्ण अंगावर काटे असलेली काटे असावर, देवळाबाहेर बऱ्याचदा दिसणारा देवचाफा, नावाप्रमाणेच मोहक, नाजूक, नम्र शेलाट्या बांध्याची आणि मंद सुगंधाची मधुमालती, तळपत्या सूर्याचं तेज पिऊन फुललेला लाल रंगाचा पळस, बहरलेला गुलमोहर, अशा अनेक फुलांनी वसंत ऋतू सजलेला, अक्षरशः नटलेला असतो. ऋतुराज वसंत आणि फळांचा राजा आंबा हे समीकरण सुद्धा आपल्या मनात अगदी पक्क आहे. विशेष म्हणजे हा वृक्षराज आम्रवृक्ष महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. या वसंत ऋतूमध्ये फणस, जांभूळ, करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतो तो आम्रवृक्षच. आपल्या अगदी घराच्या अवतीभोवती जरी आंब्याचं एखादं झाड असलं तरी सुद्धा आपलं लक्ष लगेच वेधलं जातं. सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू, कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं. ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहेच. वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी डोळे वसंत असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रगट होते ती या वसंतातच. पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच. वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला. तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, थोड्याशा अंधाराने मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागत आहे, थोड्याशा पानझडीने मी हताश नाही, तसंच आला वसंत देही मजं ठाऊकेच नाही, आला वसंत ऋतू आला, गगना गंध आला, मधुमास धुंद झाला, ऋतुराज आजवनी आला, हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई, अशा अनेक गीतांमधून कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे.
काक कृष्णः पीकः कृष्णः को भेदः पीक काकयो वसंत समये प्राप्ते काकः काकः पीकः पीकः। हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे। ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे। ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असा करतात। त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाहीये, तर तो अधिक व्यापक आहे। ज्ञानीपुरुष सद्गुरु यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो। ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची। अर्थात वसंत तेथे वने, वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह, म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय। मतितार्थ, जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट, हाच गीतेचा मतितार्थ। हा निसर्ग, हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात। शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू, आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया। या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला, आला आला वसंत ऋतू आला। जसं भावगीत भक्तिगीत आहेत, तशाच अनेक बंदिश सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहे। यातलीच मालकंस रागातली एक बंदिश आहे जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते। शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुवा डार पर, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा, ऋतु बसंत की देत संदेसवा, नयो कलियन पर गुंजत भवरा, उनके संग करत रंगरलिया, यही वसंत की देत संदेसवा, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा। मगाशी म्हटलं तसं कोकीळ पक्षाचं कुजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे। आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेश जणू काही हा कोकीळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या। आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो, तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात की हा वसंत ऋतू आलेला आहे, त्याच्या स्वागताला तयार राहा। एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्व आहे, मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो। वसंताचं गाणं नाही असं होऊ शकत नाही। एकूणच काय तर हा वसंत ऋतू आपल्या सगळ्यांचा अगदी लाडका ऋतू आहे। आजच्या विविधामध्ये आपण वसंत ऋतूविषयी जाणून घेतलं। आजचा विविध कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि इथेच थांबते। पुन्हा भेटूया विविधाच्या पुढच्या एपिसोडमध्ये, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ।

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केली जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्रिया अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड, मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलची पूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचं आहे त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचं आहे. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडंसं तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी.
ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: येस
1: मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावत आहेत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लॅस्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्यात. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोतेवर, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचा पारंपरिक अधिवास नष्ट होत आहे. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली.

त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस ऍक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल, तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो, त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल कीटकनाशक यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगा जिकडे वृक्षतोड होते ती आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो किमान. जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाही तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का. आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होतंय का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं. तसं करून उपयोगाचं नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रूपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरटं करण्यासाठी, निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं. पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेला असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाहीये तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या कॉन्क्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखीत जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेला आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साजेस आणि मग या प्रकारांकडे त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातले शहरं आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तमिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषत गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. हिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेतजमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा. पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं, तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. यावर्षीची म्हणजेच 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत.
वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो, तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शो साठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाऱ्याची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्या, त्यांना घरटं बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं असं वृक्षारोपण आपण करणार आहोत, ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्यात धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत, फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्नसाखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्नसाखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्नसाखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्नसाखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो, तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोर आणि चैत्र गौरीनिमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत, अर्थात RJ सुवर्णासोबत.

जमा हो चकाचक फिर लो पान चबा।

रेडी. हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील अनेक महिलांच्या मुलाखती, अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो आणि आजचा आपला सेगमेंट आज की नारी आणि महिला दिन आपण सेलिब्रेट करतोय. मला तर खूप ठाम मने माझं मत आहे की महिलांसाठी कोणताही असा एक स्पेशल दिवस नसतो, कारण येणारा प्रत्येक दिवस हा महिलांमुळे असतो आणि तो त्यांच्यामुळे स्पेशल होत असतो. आज मी आज एका अशा व्यक्तीला भेटलेली आहे आणि आज अशा व्यक्तीला तुमच्या समोर इंट्रोड्यूस करते. कला म्हणजे काय हो? कला एखाद्याच्या माणसाच्या नसानसात भिंडलेली असते म्हणजे काय, याचं अतिशय मूर्तिमंत उदाहरण ज्यांच्या सोबत मी बसलेली आहे. खरं तर रंगकुंचला आर्ट म्हणून या नावाने त्यांनी त्यांची गॅलरी सुरू केली. त्यांच्या त्या को फाउंडर आहेत आणि खरं तर असं म्हणतात की जर माणसाला कला ही जगायला शिकवत असते, आणि असं म्हणून त्यांनी कलेमध्ये हे पाऊल टाकलं आणि आपल्या पॅशनला प्रोफेशन बनवून त्या आज या मार्गावरती पुढे चालतायत. तर आज प्रांजल शिंदे मॅडम आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रांजल मॅम, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. पुढे काही सुरुवात करण्यापूर्वी, आज युट्यूबवरती जे लोक हा व्हिडिओ पाहतात त्यांच्या गळ्यामध्ये हा सुंदर, म्हणजे त्यांना या व्हिडिओमध्ये माझ्या गळ्यामध्ये हा एक सुंदर दागिना दिसत असेल. खरं तर हा टेराकोटा ज्वेलरीचा एक पार्ट आहे. आणि टेराकोटा ज्वेलरी म्हणजे काय? तर मुळात मातीपासून, क्लेपासून विविध दागिने बनवले जातात. तर मॅडमची खासियत हीच आहे की मॅडम हे सगळे दागिने बनवत असतात. या व्यतिरिक्त त्या बऱ्याच

0: फॉर्म आहेत ज्यामध्ये त्या माहिर आहेत, कुशल आहेत, त्याविषयी पण जाणून घेऊयात. पण आज आपला मेन आणि महत्वाचा मुद्दा आहे टेराकोटा ज्वेलरी. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून ते हे दागिने बनवत आहेत, खूप छान ऑडियन्स पर्यंत ते पोहोचवत आहेत आणि काहीतरी युनिक म्हणून लोकांना सुद्धा हे दागिने जे आहेत ते पसंतीस उतरतात. तर एकंदरीत या सगळ्या विषयावरती आपण जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. बरं, मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न हाच आहे की कसं सुचलं की आपण टेराकोटापासून ज्वेलरी बनवायची.
1: ऍक्च्युली मेन कसं असतं, माणसाची नळ मातीशी जोडलेली असते म्हणतो
0: 100%.
1: तर तसंच काही प्रकार आहे. लहान असताना माझी मम्मी मातीची खेळणी वगैरे बनवायची, तर ते एक अट्रॅक्शन होतं की आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्वेलरीकडे वळण्याचं म्हणजे आम्ही एक्झिबिशन करायचो बेंगलोरमध्ये एक्झिबिशन, तर एका लेडीच्या गळ्यामध्ये मी बघितलं की काहीतरी युनिक दिसतंय. तर मी जाऊन त्यांना विचारलं की काय हा प्रकार काय आहे ज्वेलरीचा, तर त्यांनी सांगितलं की असं टेराकोटा आहे. तर म्हणजे खूप वर्षापूर्वी 10-15 वर्षापूर्वी आय थिंक आमचं एक्झिबिशन झालेलं तेव्हा मी बघितलं. मग तिथं त्यावेळेपासून माझं सर्च मोहीम चालू झाली की एक असं बनवलं, असं उत्सुकता की काय प्रकार आहे हा, कसा बनवला जातो. मातीपासून दागिने हा खूप वेगळा प्रकार आहे. मेन म्हणजे मी एकदम छोट्या खेड्यातून आलेली मुलगी, चांगला प्लॅटफॉर्म मुंबईमध्ये आल्यामुळे मिळाला, आर्टमुळे खूप चांगला प्रेझेन्स मिळाला, तर तिथून स्टार्ट झालं. मग माझी उत्सुकता वाढत गेली गेली, मग एक्सप्लोरिंग चालू झालं, मग एका ठिकाणी वर्कशॉप असं अटेंड करत करत मग त्यातून एक्सप्लोअर करत गेले. आणि आर्ट म्हणजे माझं जीव की प्राण आहे, जगू नाही शकत आर्ट. आर्ट नसेल तर मी नाही, असा प्रकार आहे माझा. तर तिथून स्टार्ट झालं, तर ती जर्नी आता पुढे चालूच आहे.
0: नक्कीच, जसं तुम्ही म्हणालात की एका एक्झिबिशन मध्ये हे तुम्हाला कळलं की काहीतरी युनिक आहे आणि मग तुम्ही त्याच्यावरती आरएनडी केलं, रिसर्च केला, बऱ्याच रिसर्च केला. पण शेवटी आफ्टर ऑल युअर क्रिएटिव्हिटी डज मॅटर. म्हणजे आपण काय प्रकारची क्रिएटिव्हिटी करतोय किंवा माझ्याकडे काय स्किल आहेत आणि मला ते मी लोकांपर्यंत कसे पोहोचवते, अजून लोकांच्या आवडीचं जास्तीत जास्त काय बनवतोय हे सुद्धा खूप मॅटर करतं. तुम्हाला काय म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली टेराकोटा ज्वेलरी बनवायला, सगळ्यात पहिलं ऑर्नामेंट काय बनवलं होतं?
1: सगळ्यात पहिलं ऑर्नामेंट मी गणपती बनवले.
0: गणपतीचा
1: सेट बनवलेला की वेगळं काहीतरी बनवायचं. म्हणजे ज्वेलरी आहे टेराकोटामध्ये भरपूर मी पीसेस भरपूर आरएनडी केली, त्याच्यामधून मी असं ठरवलं की माझं एक काहीतरी युनिकनेस ठेवायलाच हवा की जे वेगळं असेल, कम्प्लीट वेगळी ज्वेलरी असेल आणि ती ओळखली जाईल की रंगकुंजला प्रांजलची ज्वेलरी ही आहे. म्हणजे कोणीही घातला, कोणीही कुठेही बघितलं माझ्या
0: रंगकुंजला
1: असेल. तर तिथून स्टार्ट झाली. मोस्टली माझी ज्वेलरी टेम्पल ज्वेलरीच असते, खूप सगळे देव देवताच येतात. म्हणजे मोस्टली देवीच बनवते, जसं
0: सरस्वती असेल, महालक्ष्मी
1: सगळ्या असतात. मी कोल्हापूरची आहे त्यामुळं कोल्हापूरची अंबाबाई मला खूप म्हणजे
0: जीवाभावाचा विषय
1: आहे. तर ती ज्वेलरी तरी मी अजून बघितली नव्हती. म्हणजे गोल्ड मध्ये पण असेल तर लक्ष्मीच असते.
0: हो हो,
1: तर मी महालक्ष्मी सेट बनवला, तो खूप खूप त्याला चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे प्रत्येक एक्झिबिशन असू दे किंवा एनी टाइम तो माझ्याकडे सोल्ड आउटच असतो, माझ्याकडे अवेलेबल असतच नसतात, ते कंटिन्यू बनवतच असते.
0: तर
1: परत दसऱ्यामध्ये नवदुर्गाचं कम्प्लीट मी सिरीज बनवते, तर तो पण सोल्ड आउटच होतो. आणि जर वर्षी माझे प्रत्येक वर्षी वेगळे वेगळे सेट्स असतात, प्रत्येक एक्झिबिशन मध्ये असू दे किंवा काही असू दे, माझं कम्प्लीट वेगळंच कलेक्शन असतं. म्हणजे तीच डिझाईन रिपीट होत नाही, पण मोस्टली जी महालक्ष्मी आहे ती कंटिन्यू चालू आहे
0: बनवते, कारण इन ऑन पब्लिक डिमांड ती तुम्हाला बनवावी लागते.
1: आणि आता मी जस्ट महाशिवरात्रीच्या वेळेला शिवाचं एक बनवली ज्वेलरी, तर ती पण छान रिस्पॉन्स मिळेल त्या ज्वेलरीला असं
0: नक्कीच, फॉर शुअर. सो बेसिकली ही सुरुवात झाली आणि मग त्यानंतर तुम्ही रिसर्च केले. बट टेम्पल सॉरी म्हणजे टेराकोटा ज्वेलरी जर म्हटलं तर कुठेतरी मग काहीतरी एक बेसिक प्रकार ठरलेले असतात. पण आता आपण इकडे बघितलं तर आपण काही बेसिक सॅम्पल्स इथे आणले तुम्ही, तर यामध्ये सुद्धा मला इतकी व्हरायटी दिसते. मग ते टेम्पल ज्वेलरी असू देत किंवा मी आता गळ्यामध्ये एक ठुशीचं कॉम्बिनेशन घातलंय त्याला तुम्ही काहीतरी वेगळी व्हरायटी केलेली आहे, किंवा रेग्युलर बेसिसवरती आजकाल ऑफिस वर्किंग वुमेन्ससाठी किंवा गर्ल्ससाठी मग त्यांना पण ते सूट होईल. म्हणजे ही ज्वेलरी मला असं वाटतंय की जी तुमची रेग्युलरची ज्वेलरी आहे ती ज्वेलरी तुमची 25 वर्षाची मुलगी वेअर करू शकते आणि ती ज्वेलरी तुमची 50 वर्षाची लेडीज, 60 वर्षाची लेडीजही ती वेअर करू शकते. सो कुठेही दागिने बघितल्यानंतर अगं हे मला सूट होईल का किंवा माझ्या वयानुसार हे जाईल का असा प्रश्न येत नाही. मुळात हे माझं ऑब्झर्वेशन आहे. तर तुम्ही तो काय पॉइंट ऑफ व्ह्यू डोक्यात ठेवून हे केलं?
1: याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचे म्हणजे योगेश इंद्रांची खूप छान प्रकारे
0: हेल्प होते.
1: MBA केलेलं आहे त्यामुळे त्यांना तो एक दृष्टिकोन आहे की मार्केटमध्ये काय बनवलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर ते मला प्रत्येक वेळेला गाईड करत असत. आणि मी माझं कोणताही पीस बनवला तर मी सगळ्यात पहिला म्हणजे क्वालिटी चेक जो म्हणतात
0: त्यांच्याकडे
1: अप्रुव्हल आलं की हा होणार असंच. तर ते आहे की मग ते ऑफिसमध्ये त्यांनी खूप कॉर्पोरेट वर्क मी इतकं नाही केलं. मी एनजीओज आणि ह्याच्याशीच कनेक्टेड आहे जास्त. मी केलं म्हणजे माझं मोस्टली माझा डिप्लोमा झालाय. मी अॅनिमेशन मध्ये होते. रिलायन्स डिजिटल मीडियामध्ये मी एक दीड वर्ष काम केलं पण मला ते नाही सूट झालं कारण बाय नेचर
0: शेवटी आर्टिस्ट आहे. आर्टिस्ट त्याच्या कलेपासून आर्ट पासून लांब नाही राहू शकत.
1: क्रिएटिव्हिटी मध्ये कुठेतरी क्लॅशेस व्हायचे माझा बॉस आणि ह्याचं थोडं व्हायचं की असं नाही असं नाही. मग मी एक दिवस माझ्या मिस्टर सांगितलं की मला नाही करायचं हे माझं नाही
0: बरोबर
1: नाहीये. तर ते म्हणाले तुला जे आवडतं ते चालू कर प्रांजल. तर ते आहेत त्यांना मग ते मला कम्प्लिटली सांगत असतात की तू असं असं कलेक्शन बनव. म्हणजे ते एक जस्ट पॉइंट देतात की बघ तू करू शकतेस. आता मग अजून हे थोडे मोठे वाटतात मग. आणि कसं एक्झिबिशन केल्यामुळे भरपूर लेडीजना भेटते. प्रत्येकाचं आउटपुट असतात मग ते आउटपुट प्रत्येक वेळेला मी कलेक्शन मध्ये ऍड करत जाते. ते जे त्यांचे इनपुट आउटपुट जे असतात ते सगळं ऍबसॉर्ब करते. त्या त्या वेळेला पॉइंट काढते. नेक्स्ट मग इम्प्रूव्ह करत जाते की मग हे असं बनवायला पाहिजे. मग आता खूप साऱ्या लेडीजचं असं आहे की आम्ही आता मोठे नाही वापरत. आम्हाला थोडे मिनिमलिस्टिक पाहिजे. छोटे हवे तू अजून छोटे बनव. तर मग आता मी ते करत जाईल कलेक्शन मध्ये कारण खूप सारे क्लायंट माझ्याकडे 10-12 वर्षापासून जोडलेले आहेत.
0: येस.
1: तर त्यांच्यामध्ये आता ते कसं त्यांचे एजिंग होत चाललंय तर ते म्हणतात की आम्ही आता हे एवढे हेवी नाही घालू शकत प्रांजल पण आम्हाला हवं आहे. तर तू हे असं
0: लाईट
1: वेट कर. नाही ऍक्च्युली टेराकोटा ज्वेलरी लाईट वेटच असते. म्हणजे इव्हन तुम्ही कितीही मोठा झुमका घातला किंवा आपण वेट केलं तर जी मेटलची ज्वेलरी असते त्याच्यापेक्षा ही अर्ध्यालाच भरेल. इतकं वेट असतं. कम्प्लीट लाईट वेट असं वाटणारच नाही की तुम्ही इतका मोठा हेवी सेट घातलाय किंवा झुमके घातलेत. दिवस दिवसभर तुम्ही घातलं तरी काही होणार. आणि सगळ्यात मोस्ट याचं इम्पॉर्टंट गोष्ट आहे की अँटी अलर्जिक आहे.
0: येस ऑफकोर्स. काहीच नाही ना. आणि आपली माथी जेन्युइनली आणि त्या फिलिंग्स कुठेतरी त्या आपल्या जोडलेल्या असतात. ती एक आपण म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच तो शब्द वापरलास की आपली नाळी आपल्या मातीशी जोडलेलीच असते आणि त्याच्यातून ही इतकी साकारलेली सुंदर क्रिएटिव्हिटी आहे. मॅम थोडासा वेगळा प्रश्न हा आहे की ॲज पर आय एम माय ऑब्झर्वेशन किंवा जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही मोस्टली डिझाईन्स रिपीट नाही करत, हे इतकी क्रिएटिव्हिटी कशी म्हणजे सुचत जाते तुम्हाला? कारण
1: म्हणजे देवाची देणगी असेल असं म्हणतात माझे मिस्टर काय म्हणतात माझ्या मम्मी पप्पा सगळेच म्हणतात की तुला ते बाय म्हणजे जन्मतच आहे तुझ्यात की तुला असं वेगळं काय लागत नाही. पण असं असतं की एकदा बसलं ना की 30 डिझाईन माझ्याकडून रिपीट नाही होत किंवा मला आठवत पण नाही की मी काय बनवलं असेल. प्रत्येक वेळेला नवीन कलेक्शन असतं. नवीन सगळं वेगळं वेगळं असतं. इव्हन क्लायंट जरी आला किंवा कस्टमर आला तर म्हणतात की तुझ्याकडे काय चूज करायचं याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की
0: सेट
1: तुझा
0: वेगळा आहे
1: चांगला
0: कॉमन असं काही नाहीये
1: किंवा कुठे बघितलं नाहीये. तर मग जेव्हा आपण माझं एक्झिबिशन असतं किंवा मी मोस्टली नॉर्मली जास्त एक्झिबिशन करते वर्षातून 2-3 असतात माझे. तर क्लायंट माझे वाट बघत असतात तिथे की प्रांजली येईल आणि काय वेगळं बनवेल. तर ते असतं
0: बरोबर. क्या बात आहे. नाही मॅम खरंच जेन्युइनली कारण खूप युनिक डिझाईन्स आहेत. खूप युनिक कलेक्शन आहे हे तरी माझ्याकडे मला असं वाटतं बेसिक कलेक्शन तुम्हाला दिसत आहे. पण रंगकुंचला आर्ट्स या इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळणार आहेत. आणि अजून एक सगळ्यांसाठी गोड सरप्राईज आहे ते तुम्हाला मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे कळेल. पण मॅम तात्पूर्वी मला जेन्युइनली असं वाटतं की तुम्ही हे जे काही नवीन नवीन दागिने बनवत असता असं तर तुम्ही स्वतःला बिझी ठेवता. आपण प्राईसच्या बाबतीत बोलूयात कारण आजकाल म्हणजे पीपल डोंट नो की याच्या मागे किती वेळ लागलेला आहे. आपण एखाद्याला आपली कॉस्टिंग सांगितली प्राइस सांगितली की अरे हा 2000 हा 3000 किंवा हा इतका कॉस्टली का वाटतोय. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की असं म्हणतात ना की एखादी गोष्ट ज्या वेळेला घडते खूप वेळा ती भाजून खरंच भाजून येते. तर एखादा दागिना बनवण्याची जी मागची प्रोसेस आहे ना ती काय असते? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला हा छोटा एक सेट बनवायचा आहे तर त्याच्या मागची प्रोसेस होल प्रोसेस कशी असते टेराकोटा ज्वेलरीची?
1: ऍक्च्युली टेराकोटा म्हणजे क्ले असतो, रॉक क्ले असतो. तो क्ले आणून म्हणजे त्याचं मळण्यापासून चालू होतं. क्ले आम्ही नदीतून काढतो, तो गाळला जातो. गाळून झाल्यानंतर मग तो पूर्ण पाण्याच्या फॉर्म मध्ये असतो. त्यानंतर त्याला सुकवायला लाव, 3 ते 4 दिवस सुकवण्यासाठी जातो. मग तो क्ले एक चांगली थिकनेस यावी लागते ज्वेलरीसाठी जी लागते. त्यामधून मग पूर्ण बनवण्यासाठी मग लाटणं, कट करणं, मग डिझाईन करणं, हे याच्यासाठी 1 दिवस गेला. त्यानंतर 3 दिवस सुकण्यासाठी जातात. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मुंबईमध्ये ते 2 दिवसात होतं. प्लस बेकिंगसाठी मी मोस्टली 1200-1200 सेल्सिअस डिग्री पर्यंत त्याला बेक करते. तर 2 ते 3 दिवस तो भट्टीमध्ये राहतो. ते 3 दिवस बनवण्याचे प्रोसेस 3 ते 4 दिवस, असं टोटल 10 दिवस जातात. त्यानंतर पेंट करणं, पेंट केल्यानंतर परत सुकतो लगेच. अक्रेलिक असल्यामुळे सुकतं, त्याला प्रॉब्लेम नाही. पण ओघणं, मणी, हे
0: बरोबर
1: सगळं, आणि प्रत्येक मण्याला कलर करणं
0: बरोबर,
1: कारण जे बीड्स आहेत ते सुद्धा हँडमेडच आहेत. त्याच्यामध्ये कोणतंही मशीन वर्क युज केलेलं नाही, कारण ह्याच्यामध्ये होतच नाही. तुम्ही काय मशीन करणार?
0: बरोबर. आणि डिझाईन्सच इतके आहेत, व्हरायटीज इतके आहेत, मशीन्स तरी कुठल्या असणार ना. कारण साचा एक असू शकतो, दुसरा आपण साचा आणू, असे किती साचे आणणार ना, आणून आणून. आता हे हाताच्या साच्यातून घडलेले जर असतील म्हणून इतक्या व्हरायटी आहेत. जेन्युइनली मी सांगते, कारण माझ्याकडे जर मशीन आहे तर मी त्याच्यात टाकले 10-12 पीस निघाले, इट्स व्हेरी कॉमन. सो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक दागिना जो आपल्या समोर दिसतोय त्याच्या मागे ही तब्बल इतक्या दिवसांची मेहनत आहे. पण त्यातही सगळ्यात अवघड म्हणजे पेशन्स
1: आहे,
0: ते असणं फार गरजेचं आहे.
1: ऍक्च्युली आवड असेल तर
0: ते पेशन्स
1: करत असं मला वाटतं, कारण मला खूपच आतून आवड आहे आर्ट ची. त्यामुळे मला आवडतं ज्वेलरी करायला. म्हणजे कसंही काहीही असू दे, कितीही हे असेल तर दिवसातून एक तरी दागिना बनवल्याशिवाय माझा दिवस जाते.
0: ह्या बात आहे, म्हणजे हे असं पाहिजे, जेन्युइनली हे असं पाहिजे की मला आवड आहे आणि मी माझ्या कलेपासून लांब जाणार नाही. आणि आवड असली की सवड निघते. बरं, मला सांगायला आवडेल की मॅडमना 10 महिन्यांची एक छोटी बेबी आहे. सो आपल्या बाळाला बघत ते इतकं छान करतायत. सो हॅट्स ऑफ टू यू, युअर फॅमिली. मी सरांचं फार कौतुक करेन, कारण असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक पुरुष असतो, एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. पण आय कॅन प्राऊडली से की एका यशस्वी स्त्रीच्या मागे नाही तर सोबत एक पुरुष असावा लागतो, आणि ते तुमच्यासोबत आहे टचवूड. आणि थँक्स टू योगेश सर की त्यांनी खूप इन्व्हॉल्वमेंट त्यांनी इतकी दाखवली.
1: म्हणजे स्टार्ट म्हणजे लग्न झाल्यापासूनच की तुला जे आवडतं ते कर. म्हणजे मला आर्टमध्ये काही करता येत नाहीये, माझा जॉब आणि प्लस रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. पण तुला तुझी पॅशन जगायची आहे तर तू कर,
0: तू कर,
1: तू कर. म्हणजे आहे मी सोबत, म्हणजे मी कल्पित सरांसोबत एनजीओ मध्ये करायचे ना, तर तेव्हा पण म्हणायचे म्हणजे ऑफिसमधून वेळ काढून की मला तिथे पोहोचायचं आहे, मग आतमध्ये जायचं नाही, मी येतो सोडायला.
0: ही स्टाईल देअर बिहाइंड कॅमेरा सर आहेत.
1: तर हे आहे. आणि आता म्हणजे नवाचे 10 महिन्यांची जी मुलगी आहे तिचं पण की काही इव्हेंट असेल किंवा काय असेल, मला जायचं असेल तर मी थांबतो तुझा कर.
0: म्हणजे
1: हे जे सपोर्ट आहे तो खूप मोठा आहे, आणि त्यांचा सपोर्ट माझ्यासाठी खूप
0: आहे. नाही,
1: दॅट्स चांगला सपोर्ट आहे त्यांचा.
0: असा सपोर्ट केला तर नक्कीच प्रत्येक स्त्री ही पुढे जाईल. मॅम, या व्यतिरिक्त जसं तुम्ही रंगकुंचला सुरू केलं, या ज्वेलरी बनवायला सुरू केलं, सुरुवातीला कसा रिस्पॉन्स मिळाला आणि आता इतक्या इतक्या वर्षांमध्ये आता कसा प्रतिसाद मिळतोय, कसा रिस्पॉन्स आहे?
1: छान प्रतिसाद आहे. म्हणजे स्टार्टिंगला मी तर पेंटिंगच करायचे, ज्वेलरीची सुरुवात पेंटिंग वरती करत होते मी. ज्वेलरी पेंटिंग वरती बनवायचे, नंतर मग याच्यामध्ये पाऊल टाकलं, तर पेंटिंग पण चांगले सेल होत होते आणि प्लस ज्वेलरी दोन्हींचं कॉम्बिनेशन चांगलं
0: आहे. म्हणजे ज्या आपल्या कॉमन लेडीज आहेत त्यांच्याकडून तुम्हाला कशा प्रकारचे प्रतिसाद मिळतात?
1: प्रतिसाद आहे, मिळतो.
0: म्हणजे ऑफकोर्स, कारण हे युनिक आहे.
1: रेग्युलर
0: ऑर्डर्स
1: असतात.
0: तुम्ही आता ऑनलाईन डिलिव्हरीज करता?
1: हो, ऑनलाईन डिलिव्हरीज आपली पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड डिलिव्हरीज होतात.
0: हो,
1: बाहेर पण भरपूर बाहेरचे कस्टमर्स आहेत, US, UK इकडचे सगळे, तर सगळीकडे आपण डिलिव्हरीज करतो.
0: क्या बात आहे. मॅम, या सगळ्यांमध्ये बाकी अदर फॅमिली मेंबर्स त्यांचा कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळालाय?
1: छान, सगळे हेल्पफुल आहेत.
0: क्या बात आहे.
1: तुला आवडत तर तू कर असं
0: त्यांचा रिस्पॉन्स.
1: काही कौतुक असतं त्यांना, प्रत्येक दागिना बघितला म्हणजे माझे इन लॉज आले कधी आले तर ते म्हणजे माझे सासूबाई तर बघत असतात की सो तू बनवलंस का माझ्यासाठी एक दे असं तसं असतं म्हणजे चांगलं रिस्पॉन्स
0: सो सपोर्टिव्ह दे आर सो सपोर्टिव्ह
1: म्हणजे काही प्रॉब्लेम नाही फॅमिली कडून म्हणजे दोन्ही कडून
0: हा क्या बात आहे मॅम खरं तर मला असं वाटतं आपल्या गप्पा ह्या संपणाऱ्या नाहीयेत कारण आर्ट विषयी इतकं आहे बोलायला आपण बरेच बोलू शकतो पण तुमचं असं झालंय का की तुम्ही नेहमी काहीतरी खूप युनिक केलंय आणि तो तुम्हाला खूपच आवडलेला आहे पार्ट किंवा तो दागिना असं खूप आवडलेला आहे असं कधी होतं तुमचं
1: भरपूर वेळा होतं माझं तसं मग मी मिस्टरला सांगते की मला हा विकायचा नाहीये म्हणजे मला ठेवायचा तो प्रत्येक वेळेला असं काय करणार तर होतं खूप वेळा होतं माझा एक विठ्ठलाचा सेट मी बनवलेला एका क्लायंटसाठी तो मी घेऊन नाही आले नेक्स्ट आले तर मी घेऊन येईन तर त्यातला मी एक ठेवलाय माझ्यासाठी की नाही हा मी बनवला हा माझ्यासाठी राहतो म्हणून तर होतं खूप वेळा होतं आणि कसं एखादा दागिना म्हणण्यापेक्षा प्रत्येक पीस बद्दल तसंच असतं की आपण एवढं
0: जीव ओतून करतो ना सगळ्या गोष्टी
1: तर प्रत्येकच पीस माझा असं जीवाभावाचा असतो की म्हणजे जर क्लायंटला जरी दिले तर त्यांना सांगते तुम्ही व्यवस्थित युज करा
0: इट्स लाईक अ बेबी फॉर यू सिरियसली पहिला बेबी तो आहे आणि नंतर नभा आहे क्या बात आहे म्हणजे मला हेच तुम्ही आता इतकं भरभरून बोलताय तुमच्या कलेविषयी तुम्ही बोलताय तुमच्या आर्टविषयी आणि त्यातून ते कळतंय की तुमचं तुमच्या कलेवरती किती प्रेम आहे मॅम बरेच आर्टिस्ट असे आहेत ज्यांना पुढे यायचंय स्वतः काहीतरी करायचंय आपण महिलांविषयी बोलूयात बऱ्याच महिलांना असं होतं की लग्नानंतर मी माझं पॅशन कसं फॉलो करू मी माझ्या आवडीच्या गोष्टी कशा बनवू किंवा मी मला एखादी गोष्ट आवडते तर मी त्याच्यातून स्वतःसाठी कसं काही कमवू शकते मी स्वतःच्या पायावर कशी उभी राहू शकते तर अशा सगळ्या महिलांना तुम्ही काय मेसेज देणार
1: सगळ्यात महत्वाचं लग्नानंतर टाइम नाही मिळत असं जे बोलतात पण असं काही नसतं तुम्ही टाइम व्यवस्थित मॅनेज केला तर होऊ शकतं प्रॅक्टिस आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की तुम्ही प्रॅक्टिस आणि कंटिन्युटी किती ठेवता तुमच्या कामामध्ये ते इम्पॉर्टंट असतं तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा व्यवस्थित त्याच्यातून वेळ मिळतं तर मला खूप जणांनी म्हटलेलं की जेव्हा बेबी झाला तू होईल किंवा झाला मी तर की तुला आता हे वेळ नाही मिळणार म्हणजे इव्हन माझे घरचे म्हणायचे की तुला नभातून वेळ नाही मिळणार पण मला असं मी एक दोन तीन महिने तिचं सगळं टाइम बघितलं की किती वेळ झोपते काय झोपते सगळं टाइम स्लॉट व्यवस्थित केला मी दोन महिने कंटिन्यू तिच्यासोबत राहिले थर्ड मंथ पासून मी स्वतःचं काम करायला चालू ठेवलं असं काही नाही एक्सक्युजेस द्यायला गेलं तर भरपूर
0: आहेत
1: त्यामुळे म्हणजे इव्हन माझ्याकडे येतात ना त्यावेळेला म्हणतात की आम्ही करत होतो पण असं असं झालं मुलांच्यामुळे पण नाही तुम्ही हे एक्सक्युजेस देते असं वाटतं कारण तुमच्यामध्ये पॅशन असेल त्याच्याबद्दल प्रेम असेल जिवाळ असेल तर त्याच्यात टाइम निघतोच निघतो कारण मला असं वाटत होतं की मे बी असेल बाळ झाल्यानंतर करता येत नसेल किंवा काही वेळ मिळत नसेल पण असं काही नाहीये करू शकतो आपण असं काही नाहीये की बाळाला आपण 24 तास बघत बसतो किंवा काय 1-2 तास आपण काढू व्यवस्थित आपण आपल्या आवडी निवडी जपल्याच पाहिजेत प्रत्येक स्त्रीनं जपलंच पाहिजे ते
0: बरोबर
1: कसं ब्लेम करत राहिलं तर ते ब्लेम करतच राहणार आपण पण त्यातून वेळ काढलं की होऊन
0: जाईल खूप छान मेसेज जे त्यांनी फील केलंय जे त्यांनी अनुभवलेलं आहे याच त्या गोष्टी त्या आहेत आणि मगाशी मी म्हणाले की गुड न्यूज आहे तुमच्या सगळ्यांसाठी तर बऱ्याच वेळेला असं होतं की रंगकुंचलाची ज्वेलरी खूप छान आहे खूप ऑप्शन्स आहेत पण मग मला याच डिझाईनचा दागिना बनवून हवाय तर तुमच्या सगळ्यांसाठी गुड न्यूज हीच आहे की रंगकुंचला त्यांची ऑफिशियल वेबसाईट लवकरच लॉन्च करत आहे सो स्टे ट्यून अँड कनेक्टेड विथ रंगकुंचला कारण बऱ्याच वेळेला असं होतं की मग मी माझी मला ज्वेलरी तर इतकी सुंदर आहे पण प्रत्येक वेळेला आपण मॅमपर्यंत पोहोचणं फोन थ्रू पोहोचणं किंवा स्टॉल्स थ्रू पोहोचणं व्हिजिट करणं प्रत्येक वेळेला पॉसिबल होत नाही त्यामुळे तुम्हाला आता धावत जाण्याची गरज नाही आहे तर रंगकुंचला तुमच्याकडे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो डेफिनेटली रंगकुंचला ही वेबसाईट लवकरच लॉन्च होईल त्याबद्दल मॅम त्यांच्या इंस्टाग्राम ऑफिशियल इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती तुम्हाला अपडेट्स देतीलच. त्यामुळे मला असं वाटतंय जे दागिने प्रेमी आहेत, ऑर्नामेंट ज्वेलरी त्यांना आवडते, त्याच्यात त्यांना टेराकोटा ज्वेलरी आवडते, तर त्यांच्यासाठी ही डेफिनेटली चांगली गुड न्यूज, खुश खबर आहे. मॅम, खरं तर दागिने आणि तुमचं त्याच्यावरती असणारं प्रेम आणि तुमचं आर्ट, आय कॅन सी युअर पेंट वर्क, कारण तुम्ही आज साडी जी वेअर केलेली आहे त्यावरती सुद्धा हे नक्षीकाम आणि हे जे काही तुम्ही रंगकाम केलेलं आहे ते तुमच्या हाताने केलेलं आहे. सो हे सगळ्या ज्या कला आहेत या तुम्हाला, मला असं वाटतंय तुमच्या चेहऱ्यावरती मला एक जे मानसिक समाधान दिसतंय त्याच्या मागचं रिझन तुमची कला आहे. सो ते तुम्ही करताय त्यामुळे कुठेतरी तुम्ही इतकं आनंदी जीवन जगताय असंच मला वाटतंय. सो तुमच्या आयुष्यामध्ये कलेच्या माध्यमातून अशीच भरभराट होत राहो अशा शुभेच्छा तुम्हाला देते. आणि पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार, कारण तुम्ही वेळ काढून आज ते आवर्जून आलात. आणि
1: तुम्हाला थँक्यू तुम्ही बोलवला, मला इथे एवढी छान अपॉर्च्युनिटी दिली, म्हणजे माझी कला लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली, मला खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला.
0: थँक्यू सो मच प्रांजल मॅम. योगेश सरांचेही मनापासून आभार की आज ते आवर्जून इकडे आलेत तुमच्यासोबत. ही इज बिहाइंड कॅमेरा. आपण सरांशीही नक्कीच पुढे काही सेगमेंट्समध्ये आपण सरांनाही बोलतो करू, सरांशी छान आपण मुलाखत नक्कीच तुमच्या सगळ्यांसाठी मी घेऊन येईन, कारण सर इंटू फ्रॉम मॅनेजमेंट बॅकग्राऊंड. सो आपण नक्कीच त्यांच्याशी आपण छान मुलाखती त्यांच्या बरोबर आपण घेणार आहोत, तर त्याही तुम्हाला ऐकता येतील. तर श्रोते हो, आपली ही आजची विशेष मुलाखत ही तुम्हाला कशी वाटली, हा गप्पांचा सिलसिला कसा वाटला, टेराकोटा ज्वेलरी बद्दल तुमचं काय मत झालंय, या सगळ्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. पण अशाच अपडेटसाठी स्ट्रेट ट्यून अँड कनेक्टेड आणि आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मी अर्जय कोमल, प्रांजल मॅम सोबत तुमची रजा घेते. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, स्मरण अहिल्या देवी हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय आणि त्यानिमित्तानं विविध क्षेत्रातील म्हणजे शैक्षणिक असू दे, राजकीय असू दे, साहित्यिक असू दे, अशा सगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी आपण या कार्यक्रमात सहभागी करून घेतलेलं आहे. त्यांना त्यातल्याच आपल्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या ग्रंथपाल, लेखिका आणि समुपदेशक व्याख्यात्या पूनम राणे मॅडम आज आपल्या सोबत आहेत. पूनमताई, तुमचं मनपूर्वक स्वागत आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. आणि त्याही आपला लेख आपल्या समोर सादर करणार आहेत. नारी शक्तीचं प्रेरणास्थान असणाऱ्या अहिल्यादेवींचं समग्र आयुष्य व्रतस्थ आणि लोककल्याणाला समर्पित होतं. वैयक्तिक आयुष्यात कोसळणाऱ्या संकटाच्या सरी स्वतः झेलत त्यांनी सामान्य जनांच्या डोक्यावर मायेचं छत्र धरलेलं होतं. शिवभक्तीतून मिळणारं मनोबळ ही त्यांची जीवन प्रेरणा होती. त्यांचं समग्र जीवन आज भारतीय जनतेची प्रेरणा झाली आहे. त्रिशताब्दी वर्ष आपण त्यांचं साजरं करतोय आणि त्यानिमित्तानं ह्या सगळ्या लेखांची माला श्रृंखला तुमच्यासमोर सादर करते. तर मी आता पूनमताईंना विनंती करेल, त्यांनी लिहिलेला लेख आपण आपल्यासमोर सादर करावा.
1: नमस्कार रसिका प्रेक्षक, सर्वप्रथम आचार्य 90 FM रेडिओ सेंटरने या मालिकेमध्ये मला सहभाग नोंदवण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानते आणि अहिल्या देवींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान हा त्यांचा लेख मी आपल्यासमोर सादर करते. सेवा परमो धर्म असे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं जातं. अशा या भारतीय संस्कृतीचं पावन दर्शन लोकमाता अहिल्याबाईंच्या चरित्रात होते. त्यांचे मातृहृदय कुणाचंही दुःख पाहून कळवळत असे आणि ते दुःख दूर करण्यासाठी त्या तत्परतेने पुढे होत असत. पाणीपतच्या युद्धात पराभूत होऊन माघारी परतणाऱ्या, अन्न पाण्यावाचून तडफडणाऱ्या, युद्धात झालेल्या जखमाने विवळणाऱ्या सैनिकांची अहिल्याबाईंनी ताबडतोब सोय केली. होळकरांचे सरदारांचे वाडे रिकामे करून त्या जखमी सैनिकांना त्यांनी आसरा दिला. आसपासच्या सर्व वैद्यांना उपचारासाठीही त्यांनी बोलवून घेतलं. उपाशी सैनिकांसाठी ठिकठिकाणी त्या अन्न शिजवू लागल्या. स्वतः अहिल्याबाई जातीने सर्वत्र फिरून सैनिकांची विचारपूस करीत होत्या, त्यांना धीर देत होत्या. उपाशी सैनिकांसाठी ठिकठिकाणी अन्न शिजवत होत्या. त्यांच्या या मायेच्या पाखराखाली मृतपाय झालेल्या सैनिकांना नवसंजीवनी मिळू लागले होते. पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या कारकिर्दीतच पाणीपतची तिसरी लढाई झाली. तसेच त्यांचे पितृ समान ससुर मल्हारराव होळकर यांचाही या लढाईत सहभाग असल्यामुळे या लढाईची पार्श्वभूमी समजून घेणे अगत्याचे ठरते. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीच्या मोहिमेत यशस्वी होऊन दिल्लीच्या बादशाहकडून चौथाही सरदेशमुखी सनद मिळवली होती. त्यानंतर पहिले बाजीराव पेशवे यांच्या काळात उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे साम्राज्य चांगलेच विस्तारले. उज्जैनला शिंदे, इंदोरला होळकर, धारला पवार, तसेच झाशी, सागर, बांदा येथे मराठ्यांची संस्थाने स्थापन झाली. दिल्लीचा बादशहाशी तह करून मराठ्यांनी राजस्थान, रोहिलखंड व पंजाब या प्रांतातून चौथाही वसूल करण्याची सनद मिळवली होती. त्या बदल्यात स्वकीय तसेच परकीय आक्रमणापासून बादशहाचे मराठ्यांनी रक्षण करायचे असेही ठरले होते. मराठ्यांनी या काळात मोठमोठ्या मोहिमा काढून पाकिस्तानातील पार अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले. या पराक्रमाच्या वेळी रघुनाथ रावणबरोबर मल्हारराव होळकरही होते. उत्तर हिंदुस्थानातील मराठ्यांचे हे वर्चस्व राजपूत जाट यानं पाहवले नाही, म्हणून मराठ्यांना जिंकण्यासाठी जयपूरचे माधवसिंग, मराठवाड्याचा विजयसिंग याचबरोबर नजीबाबादचा नजीब खान, अवधचा सुजा उल्लेदोला यांनी काबूलच्या मोहम्मद अब्दालीला बोलवले. हिंदुस्थानचे वैभव लुटायला मिळेल या विचाराने अब्दालीने हिंदुस्थानवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्याने दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन लुटून अपार संपत्ती मिळवली. पंजाबात आपले अधिकारी नेमून तो परत फिरत नाही तोच मराठ्यांनी त्याची पंजाबची ठाणी उठवली. अब्दाली परत मोठे सैन्य घेऊन पंजाबात आला आणि मराठ्यांनी जिंकलेली ठाणी त्यांनी पुन्हा हस्तगत केली. त्याच्या प्रतिकारासाठी मराठ्यांकडून दत्ताजी शिंदे लढाईला आले. अब्दालीच्या मदतीने मराठ्यांच्या नम्रतेच्या दक्षिणेकडे पळवून लावण्याचे षडयंत्र माधवसिंग राजपूत आणि नजीब खान यांनी रचले होते. दत्ताजी शिंदे यांच्या मदतीला मल्हारराव होळकर येत होते, पण त्यांना जयपूरच्या लढाईतच अडवले गेले. दत्ताजी शिंदे यांचे मल्हाररावांना तातडीने मदतीस या म्हणून पत्र आले. तेव्हा जयपूरची लढाई सोडून मल्हारराव लगेच निघाले होते, पण वाटेतच त्यांना दत्ताजी शिंदे ठार झाल्याचं कळलं. ऐन आणीबेणीच्या वेळी दत्ताजीच्या मदतीला मल्हारराव आली नाहीत अशा समजुतीमुळे शिंदे आणि होळकरांमध्ये काही काळ अस्वितृष्ट निर्माण झालं. अब्दालीचा आता बंदोबस्त केलाच पाहिजे या निश्चयाने पेशव्यांनी आपल्या सर्व सरदारांना बोलावले. नानासाहेब पेशव्यांचे मोठे पुत्र विश्वासराव आणि चुलत बंधू सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जंगी तोफखाना घेऊन मराठ्यांची मोठी फौज निघाली. वाटेत त्यांना शिंदे, होळकर, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येऊन मिळाल्या. मात्र मराठ्यांच्या या सैन्यात न लढणारे बाजार बुणगे, स्त्रिया, यात्रेकरूही होते. ऐन युद्धात त्यांना सांभाळण्याचे काम सैनिकांवरच पडले. मराठी सैन्य सुरुवातीला फार जोमात होते. त्यांनी दिल्ली पण काबीज केली. अब्दालीची यावेळी यमुनेच्या पलीकडे कुंजपुरा येथे छावणी होती. पावसाळा असल्याने नदीला पूरही आलेला होता, त्यामुळे अब्दालीचे सैन्य नदी ओलांडेल

0: मराठ्यांना वाटलेच नाही. पण अब्दालीच्या सैन्याने यमुना नदी ओलांडली. दोन्हीकडचे सैन्य पाणीपत येथे समोरासमोर आले. अब्दालीवर सरळ चालू न जाता गमिनी काव्याने हल्ला करावा असे मल्हाररावांचे मत होते. पण सदाशिव भाऊंनी गोलाकार सैन्य रचना केली होती. गोलाईची लढाई म्हणजे पुढे तोफखाना पुढे ठेवून मागे घोडदळ पायदळ यांचा गोल करून पुढे जाणे. अशा लढाईची मराठा फौजेला सवय नव्हती. मात्र मराठ्यांनी युद्धात शौर्याची शर्त केली. पण ऐन युद्धात विश्वासरावांना गोळी लागली. ते धारा तिरती पडले. तेव्हा सदाशिवराव भाऊ हत्तीवरून अंबीर अंबारीतून खाली उतरून ते घोड्यावरून चढायला निघाले. पण अंबारी रिकामी दिसल्याने भाऊही पडले असे वाटून मराठी सैन्याने कच खाली आणि ते वाट पुठेल तिथे धावू लागले. काही इतिहासकारांच्या मते सदाशिवराव भाऊंनी त्या निर्वाणीच्या क्षणी आपली पत्नी पार्वतीबाई हिला सुरक्षित स्थळी नेण्याची जबाबदारी मल्हाररावावर सोपवली होती. त्यामुळे मल्हाररावांनाही युद्धभूमीवरून निघून जावे लागले. माघारी सैरावैरा परतणाऱ्या कित्येक मराठी सैनिकांची कत्तल झाली होती. न लढणारे बुणगे पण मारले गेले किंवा गुलाम झाले. बायकांना पळवून नेले होते. 50,000 लढाऊ सैनिकांपैकी 8,000 सैनिकच जीवानिशी सुटले. त्या समयी इंदूरच्या बाजूला पळत येणाऱ्या कितीतरी जखमी सैनिकांची सेवा अहिल्याबाईने अतिशय ममतेने केली. पाणीपत नंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसवण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हारराव होरकाणी पुढाकार घेतला. त्यांच्यासह महादजी शिंदेही होते. त्यांनी अनेक मोहिमा केल्या, बरेच जिंकल्याही. पण अशाच मोहिमेवर असताना मल्हाररावांचेही निधन झाले.
1: किती काय दुःख होतं हे सगळं वाचतो आपण. त्या स्त्रीने आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या संकटाने अगदी हतबल होऊन जातो. अहिल्याबाईंनी किती सोसलं असेल. म्हणजे आपल्याच घरातील जवळजवळ 23 जणांचे मृत्यू त्यांनी स्वतः पाहिले आणि स्वतःच्या मुलीला ते 30 जाण्यापासून रोखू शकल्या नाहीत. समाजाची अशी परिस्थिती अशी होती की त्या तेव्हा काहीच करू शकल्या नाहीत. आणि त्यांच्या मागे खरं तर सासू सासरे खंबीरपणे उभे होते म्हणून त्या सती जाण्यापासून थांबू शकल्या.
0: त्याही काळात सासू सासरे पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे
1: खरंच.
0: आणि म्हणून आजकालच्या या भारतीय स्त्रियांनी त्यांचा हा आदर्श नक्कीच अंगीकारला पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण सुद्धा अशा प्रकारच्या ह्या मालिकांमार्फत समाज प्रबोधनाचं एक उत्तम कार्य करत आहात. त्यामुळे नक्कीच आपले वाचक आपले रसिक श्रोते प्रेक्षक यातून बोध घेतील
1: नक्कीच. आणि तुम्ही देखील पूनमताई खूप छान ग्रंथपाल म्हणून सगळ्या पुढच्या पिढीला वाचन कसं करावं आणि वाचनाकडे ओढा त्यांचा कसा असावा या दृष्टीने खूप प्रयत्नशील आहात. तुम्ही आमच्या स्मरण अहिल्यादेवी या मालिकेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो स्मरण अहिल्यादेवी यामध्ये आज आपण सहभागी करून घेतलं होतं श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या ग्रंथपाल लेखिका समुपदेशक आणि व्याख्यात्या पूनम राणे मॅडम यांना. पुन्हा एका नवीन वक्त्यासह भेटूया पुढील स्मरण अहिल्यादेवी या मालिकेमध्ये. तोवर मी आरजे तेजसनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद.

0: मैं उसको कह दूं अभी जाऊं?
1: Yeah.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षकांनो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या मुलाखती ज्या आहेत ते नेहमीच घेत असतो. पण सध्याचा जो आठवडा सुरू आहे तो फार स्पेशल आहे आणि मला इतक्या गोष्टी इथे शिकायला मिळाल्या आहेत. आणि या आपल्या आजच्या ह्या संपूर्ण आठवड्यामध्ये आपण नेहमीच एका अशा स्त्रीला भेटणार आहोत, अशा स्त्रीला भेटत आहोत आणि त्या स्त्रीने तिच्या तिच्या क्षेत्रामध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत. असं म्हणतात की स्त्रियांनी एकदा मनाशी पक्क ठरवलं तर त्या बऱ्याच क्षेत्रांमध्ये बरंच काही खूप काही चांगलं करू शकतात. आणि आज अशीच एक हरहुन्नरी आर्टिस्ट कलाकार लेखिका आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तर आज आपल्यासोबत आपल्या आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत स्वाती लोंढे मॅडम. मॅडम खूप खूप स्वागत. आणि मुळात असं म्हणतात की महिला या महिलांना बघूनच प्रेरित होत असतात आणि तुमचं एक त्यातलं व्यक्तिमत्व आहे. आज इथे असणाऱ्या आज ज्या आपल्याला ऐकणाऱ्या महिला आहेत विशेष करून त्यांच्यासाठी ही पर्वणी मी असं म्हणेन. आता मी पर्वणी का म्हणाले तर मी या उल्लेखामध्ये म्हणजे आता मी मॅडमबद्दल थोडंसं सांगेन. मॅडम ह्या उत्कृष्ट लेखिका आहेत. लिखाणाची आवड त्यांना लहानपणापासून होती परंतु शाळा कॉलेजमध्ये ते कमी प्रमाणात झालं कुठेतरी. आणि त्यानंतर हे जे लिखाण आहे हे संसारिक जबाबदारीतून मोकळीक मिळाल्यानंतर या आवडीला आवडीकडे त्यांनी लक्ष दिलं आणि ती जोपासण्यासाठी अर्थात वेळ व ज्येष्ठ विज्ञान लेखक जे आहेत ते आणि प्रसिद्ध साहित्यिक जे आहेत लक्ष्मण लोंढे यांची सहचारिणी असल्यामुळेच घरात ते कुठेतरी वातावरण तयार झालं आणि त्यामुळे त्यांनाही संधी मिळत गेली. आणि त्यांची या क्षेत्रामध्ये जी काही आहे ते साहित्यिक गौडदौड जी आहे ती सुरू झाली. त्यांची बरीच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. सगळ्यात पहिलं पुस्तक मला असं वाटतंय त्रिवेणी, बरोबर मॅडम? तर ते 1995 प्रकाशित झालं. कमीत कमी शब्दात निसर्गाचं नेमकं चित्र उभं करणाऱ्या 3-3 ओळींचा कविता संग्रह हा त्रिवेणी म्हणून प्रकाशित झाला. बक्षीसपात्र कथांच्या कथा ज्यामध्ये संग्रह जे आहेत कथा संग्रह सुई कांदे पोहे सिसिडी पुढं अशा यांसारखे अनेक कथा संग्रह जे आहेत त्यांचे प्रकाशित झाले. ओंजळवर ज्येष्ठ साहित्यिक आणि विज्ञान लेखक लक्ष्मण लोंढे यांच्या स्मृती ग्रंथाचे संपादन सुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर वारीत वेचलेलं ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण लोंढे आणि त्यांच्या अमेरिकेवरच्या प्रकाशित लेखांचा एक संग्रह, त्याचबरोबर तू माझा सांगाती कादंबरी ही जी कादंबरी आहे ती सुद्धा, त्याच्या व्यतिरिक्त लोकसत्ता असेल महाराष्ट्र टाइम्स असेल सकाळ प्रहर इत्यादी दैनिकांमधून त्यांनी लिखाण लिहिलेलं आहे. ललित लेख लिहिलेले आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतं मी मुलाखतीमध्ये सुद्धा त्याविषयी त्यांचा उल्लेख करेन. तर अशा लेखिका आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मॅम पुन्हा पुन्हा आपल्या आचार्य 90 FM वरती तुमचं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद, परत एकदा धन्यवाद.
0: खरं तर मुलाखत म्हणणार नाही, गप्पा मारायच्या आहेत, बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर या गप्पांच्या अगवत्यामध्ये मला पडलेला पहिला प्रश्न की लेखिका हे बीज कसं कुठे आणि कधी रोवलं गेलं तुमच्यामध्ये आणि मुळामध्ये जी सुरुवात तुमची झाली त्रिवेणी, तर या त्रिवेणीचा जन्म कसा झाला?
1: खूप छान प्रश्न आहे. कारण प्रत्येकाच्या मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात ना काहीतरी लिहावं असं असतं पण ते कागदावर उतरणं महत्वाचं असतं.

0: आणि माझ्या बाबतीत म्हणजे मला शाळा कॉलेजमध्ये असताना कविता करणं वगैरे असा म्हणजे मी करायचीच कविता वगैरे कॉलेजमध्ये असताना त्या मनाने कमी झालं, कारण माझं मॉर्निंग कॉलेज झालं, शिक्षण मी मॉर्निंग कॉलेज होऊन ग्रॅज्युएट झाले, एकीकडे नोकरी करून. तर पण त्याच्यानंतर लग्नानंतर म्हणजे लक्ष्मण लोंढ्यांची सहचारिणी झाल्यानंतर माझ्या लिखाणाला म्हणजे त्यांनी इतका वाव दिला, म्हणजे नुसतं प्रोत्साहन नाही तर मी जे लिहायची ते स्वतः एवढे मोठे लेखक असून सुद्धा ते वाचायचे. आणि आमच्यात एक असा करार झाला होता की मी लिहिलेलं मा त्यांना नाही आवडलं त्यांनी सांगायचं, पण मी ते सुधारणा करणार नाही मोठे लेखक आहेत म्हणून.
1: बरोबर.
0: आणि त्यांनी लिहिलेलं त्यांच्या ह्याच्यात मला जर एखादं काही पटत नाही तर मी सांगायची की नाही हे नाही मला पटत, हे इथे बरोबर नाही असं, म्हणजे काही ज्या सजेशन असतात मग त्यांनी त्या बदल केला नाही हरकत नाही, म्हणजे फक्त आम्ही एकमेकांची मत म्हणजे असं म्हणजे असा सहचारी मिळणं हे या दृष्टीने मी खरोखर
1: मोठं
0: स्वतः एवढे मोठे लेखक असून त्यांनी माझ्या लेखनाला इतका सपोर्ट केला, इतका सपोर्ट केला की प्रत्येक वेळा ते म्हणायचे नाही नाही तू लिही. म्हणजे अगदी छोटी गोष्ट सांगायची तर मी पहिल्यांदा कागदावर लिहायची, कॉम्प्युटर घरात आलेला होता, मी शिकले नव्हते म्हणजे ऑफिस होतं मुलांचं करायचं, नंतर करेन रिटायर्ड झाल्यावर मी करेन रिटायर्ड झाल्यावर शिकेन असं म्हणायचे. आणि ते सारखे मागे लागायचे की नाही तू हे सारखं लिहितेस मग ते, आणि कार्बन कॉपी काढायची याला द्यायला, तेव्हा एवढं झेरॉक्सचं पण इतकं आत्तासारखं हे नव्हतं. तर पण मी म्हटलं नाही मी नंतरच रिटायर झाल्यावर शिकणार. तर त्यांनी खोटं वाटेल त्यांनी माझ्यासाठी म्हणजे तेव्हा ते लोकसत्ता फॉन्ट फ्रीडम वापरत होते त्यासाठी त्यांनी तो जो कीबोर्ड येतो ना म्हणजे के टाईप करायचा तर के आपण करू, पण की करायचं झालं तर आय कुठचा हे हा कीबोर्ड स्वतः मला बनवून दिला.
1: वा
0: तो की मी अजून जो जपून ठेवलेला आहे, कारण आम्ही म्हटलं जर आपला नवरा आपण शिकावं म्हणून एवढी मेहनत का नाही, म्हणजे माझी मला लाज वाटायला लागली खरं सांगायचं, लाज म्हणजे असं वाटलं नाही. आणि मी मनात घेतलं आणि त्यांनी म्हणजे 2 दिवस तुला हा कीबोर्ड लागेल आणि नंतर तुला नाही लागणार असं म्हणून ते माझं कॉम्प्युटरवर तेव्हापासून लिखाण सुचलं. आणि ह्या पुस्तकाची जन्म म्हणजे त्रिवेणी माझं पहिलं पुस्तक त्याची जन्मकथा तर फारच सुंदर आहे. तेव्हा 92 का 93 साली एक मोठं ग्रहण होतं आणि आम्ही जाणार होतो पण काहीतरी कारणामुळे आमचं जाणं कॅन्सल झालं. मग आम्ही इथला आणि ते जयपूरला होतो, आपल्या मुंबईत ना दिसणार नव्हतो, जयपूरला जायचं होतं, तिकीट वगैरे सगळं झालेलं होतं आणि त्यावेळी कॅन्सल झाल्यावर जरा मूड जातो ना आणि डोक्यात ते ग्रहण बघायला जायचंय, ग्रहण सगळं ते ग्रहणाचे चष्मे वगैरे सगळं आणून रेडी
1: ठेवलेलं.
0: आणि मग आम्ही त्या दिवशी कुठेतरी बाहेर जात होतो आणि मग मला एकदम असं म्हणजे ग्रहणाच्या दिवशी आकाशात काय परिस्थिती असते अशा ह्याच्यावर मी ऐकू लिहिला. तो असा होता, सूर्याच्या उन्हात फिरून पृथ्वी दमली, सूर्याच्या उन्हात फिरून पृथ्वी दमली, तिला हवी होती सावली आणि ती चंद्राने दिली.
1: क्या बात आहे.
0: आणि हा ऐकू तेव्हा नेमकं लोंढ्यांचं सदर चालू होतं, ते म्हणाले मी पाठवून देतो जर त्याला वाटला चांगला तर, ह्याच्यावरच त्यांचं लेक्चर चालू होती लेखन चालू होतं आणि त्यांनी छापला तो महानगरच्या संपादकांनी तो छापल्यावर हे जे ह्याचे संपादक ह्या पुस्तकाचे संपादक आहे त्यांचा मला फोन आला. म्हणजे असा अशी संधी मला वाटतं फार कमी जणांना
1: कळली.
0: नवोदित म्हणजे माझं काहीही पुस्तक तेव्हा नव्हतं, एक ऐकू वाचून त्यांनी मला विचारलं तुमच्याकडे आणखीन असे आहेत का लिहिलेले मला पुस्तक काढायला आवडेल.
1: वा.
0: आणि ते त्यांचंही पहिलं पुस्तक होतं पण आज तेही खूप पुढे गेलेले आहेत. त्यांचे जवळजवळ मला वाटतं मध्ये एकदा भेटले होते ते 100-150 पुस्तकं संपादित झालेली आहेत.
1: वा.
0: त्यामुळे
1: किती सुंदर आहे. म्हणजे त्रिवेणीमुळे तुमच्या आणि ते जे संपादक आहेत त्यांच्या त्या दोघांच्याही आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं, जे वळण खूप म्हणतात ना सकारात्मक दृष्ट्या ते खूप चांगलं.
0: दुसरं आणखी त्या पुस्तकाची म्हणजे लोंढे सरांची एवढी 50 पुस्तकं झाली पण काही म्हणा पण ह्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा झाला माझ्या आणि तो पहिला होता प्रकाशन सोहळा, म्हणजे यांच्या एकाही पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला नंतर झाले ती गोष्ट वेगळी. पण म्हणजे त्यामुळे पण तरी ते म्हणजे इतकं त्यांना पण एवढा आनंद आणि म्हणजे म्हटलं ना की असा सहचारी मिळणं
1: नाही, कारण लेखन हा मुळात तुमच्या दोघांमधला एक जो होता की जो कॉमन होता दोघांमध्येही आणि त्या लेखनामुळे मला असं वाटतं हे नातं अधिक दृढ आणि अधिक घट्ट बनत गेलं. आणि ज्या वेळेला असं वाटतं की आपला असा सहचारिणी किंवा सह आपला पार्टनर आपल्यासोबत असलेला आपला व्यक्ती आपला माणूस हा त्याच्या इतकंच आपल्या कलेचाही आदर करतोय.
0: एक्झॅक्टली.
1: आणि मग त्या आणि जे की आपल्याला माहितीये की आपण नवोदित आहोत, आपण नव्याने सुरुवात केलेली आहे आणि नव्याने सुरुवात करणाऱ्याला प्रोत्साहनाचीच गरज असते आणि हे प्रोत्साहन तुम्हाला स्वतः लक्ष्मण लोंढे यांच्याकडून मिळालं.
0: म्हणजे खरोखरच म्हणजे मी याबाबतीत इतकी नशिबवान म्हणण्याच्या समाधानी आणि तृप्त आहे माझ्या म्हणजे त्यामुळे आणि आमचं इतकं पूरक होतो नाही की त्यांचा मूळ कसा मी सांभाळायची. मी काही मोठी लेखिका नव्हतेच तेव्हा तर माझी जस्ट सुरुवात होती पण ते तर मोठे लेखक होते. त्यांचा मूळ सांभाळणं, मुलांना हे करणं, कुठे घरच्या फंक्शनला वगैरे एखादा त्यांना मूड नसला तर ते यायचे नाही. म्हणजे किंवा गेलेलं असलं तरी चल घरी जाऊया, काय घरी जायचं आपण, आता तर कार्यक्रम सुरू. फॅमिली फंक्शन मध्ये वगैरे त्यांना म्हणजे त्यांच्या डोक्यात जे काही असेल ना ते एकदा कागदावर उतरेपर्यंत त्यांना हे नसायचं, मनस्वास्थ्य व्हायचं नाही. ते मूड सांभाळणं मला खूप, पण मी ते आनंदाने केलं म्हणजे काही त्यांना तेही ते माहीत होत की कधी असं चहा करून देणं लिहायला बसल्यानंतर. बस चहा आणि सिगरेट दोन तर ते दिलं की आणि मग मुलांना वगैरे असं म्हणजे मग त्यांना कोणी विचारलं की तुम्ही कधी लिहिता रात्री म्हणजे असे मुलाखत मोठे लेखक जाणार मुलाखत द्यायला म्हणजे असं काही नाही. मला वेळ पहाटे उठून पहाटे लिहितो, रात्री जाऊन रात्री लिहितो, कसंही लिहितो, पण एक पॅरेग्राफ लिहून झाल्यावर मी पोळ्या करत असले तरी मला ते म्हणायचे नाही नाही आधी ते पोळ्या सगळ्याच बायका करतात. लेखकाचं वाचणं हे तुला ते आधी वाच तू पहिल्यांदा म्हणजे असं हे होतं. आणि मग मी तो तवा गॅस बंद करून मी वाचायला इतकं एकमेकांनी आमचं एकमेकांचं म्हणजे
1: बरोबर. कारण कसं असतं की ज्या वेळेला ती एक म्हणतात ना उत्सुकता किंवा ते काम पूर्ण झाल्याशिवाय जे मानसिक समाधान आपल्याला म्हणतात ना किंवा आपण सतत चल बिचल की अच्छा हे माझं असं झालंय मला हे असं करायचंय किंवा हे मला पूर्णपणे माझं लिखाण झालं पाहिजे
0: म्हणजे
1: तो जो एक कल असतो ना आपला तो मला असं वाटतं त्यांचा पूर्णपणे त्या कामामध्ये स्वतःला पूर्णपणे त्याच्यात बुडवून घेणं म्हणजे काय तर हे असं म्हणजे खरंच. आणि आता मला ते इमॅजिन होत आहे की माझ्या मनामध्ये सगळं असं चित्र उभं राहतंय की अच्छा कसं मॅडमचं आयुष्य असेल, सर कसं सांगत असेल किंवा काय. पण सरांचं लिखाण इतकं वास्ट आहे, इतकं मोठं आहे, तुम्हीही लिहायला सुरुवात केलीत, पण तुम्हाला सगळ्यात जास्त लिहायला काय आवडतं? कारण तुम्ही त्रिवेणीच्या माध्यमातून अगदी तीन तीन ओळींच्या लिखाणातून तुम्ही लोकांच्या अगदी मनाला हात घातलेला आहेत, तर अशा कोणत्या गोष्टी ज्या तुम्हाला लिहायला आवडतात जास्त?
0: आता सगळं काय एखादं म्हणजे आईला विचारलं की तुझं कुठच्या मुलावर प्रेम आहे ते आईला उत्तर देणं कठीण आहे कशा म्हणजे. कारण मला कथा कविता एकांकिका हे तिन्ही फॉर्म मी खूप यशस्वीपणे हाताळलेले आहेत. म्हणजे कथा म्हटली की मी वेगवेगळ्या कथांमध्ये मला इतकी म्हणजे एक असं होतं की चित्रकथा लिहायची होती, पाच सहा चित्र दिली होती. आणि आता म्हणजे गेल्या एक 10-15 वर्षापर्यंत म्हणजे जेव्हा सहा कॉलेजमधली लिहिण्याची सवय सुटलेली होती आणि संसारात रमून असं आणि त्या चित्रकथे त्या सगळ्या कथांमध्ये ना सगळी मला असं आठवतं मला वाटतं या आपल्या महिला दिनाच्या आसपासच कुठेतरी होतं तर एक अशी पंटी आहे मग ती प्रकाश करते असं एक चित्र होतं. ते बघून ते ती सगळी चित्र म्हणजे जी काय पाच चित्र होती त्यातल्या एका चित्रावर कथा लिहायची तुम्ही. आणि मी पहिली चारही कथा चित्र बघितले मला म्हटलं छे हे सगळं सिरियस आहे. आणि नंतर दुसऱ्या एका चित्रात असं होतं की एक बाई टीव्ही बघता बघता गणपतीला हार घालायच्या ऐवजी घड्याळाला म्हणजे घड्याळ आणि हे जवळजवळ आहे गणपतीचा फोटो आणि घड्याळ आणि त्या घड्याळाला म्हणजे हे विनोदी होतं हे चित्र आणि मला क्लिक झालं. म्हणजे मला वाटलं नाही ह्याच्यावर आपण आणि थोडस मसाला करून काहीतरी एक तासामध्ये ती कथा पूर्ण करायची होती आणि त्याच्यामध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं. कारण का तो विनोदी लिखाण खूप कमी असतं.
1: हो बरोबर. विनोदी लिखाण कठीण म्हणजे यासाठी की एखादी जर थोडीशी असं म्हणतात ना सिरियस गोष्ट जर सांगायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ऍड करून किंवा कल्पनात्मक काही गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख करून तुम्ही त्या गोष्टी सांगू शकता. पण आपल्यामुळे नकळतपणे एखाद्याच्या चेहऱ्यावरती हसू येणं हे फार कठीण आहे आणि जे मला असं वाटतं तुम्ही या माध्यमातून केलं.
0: आणि हा म्हणजे मला ते चित्र बघितलं मलाच हसवलं ते आणि मला एकदम म्हणजे सुचत गेली आणि मग तेव्हा त्या म्हणजे बक्षीस समारोहाच्या वेळी त्या परीक्षकाने हे केलं की म्हणे म्हणजे विनोदी लिहिणं कठीण असतं, दुसऱ्याला हसवणं कठीण असतं, की जे पुलंनी आज आयुष्यभर आपल्या आयुष्यभर पुरेल एवढा आनंद दिलेला आहे त्याला, म्हणजे आपल्या अगदी किती आपण सलाम केले तरी ते कमी तितकं आहे. पण म्हणजे असं आहे, त्यामुळे मग मला आम्ही म्हटलं तेव्हा ती झाली, मग आणखीन पण एक लिहिल्या विनोदी कथा पण आहेत तशा, पण आता त्याचा पण आहे विनोदी कथांचा पण संग्रह काढायचा असं आहे.
1: नक्की नक्की. श्रोते हो, आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये आज आपण स्वाती रोंडे यांना ऐकत आहोत. खरं तर जी अशी लेखिका जिने लिखाणातून अनेकांच्या काळजापर्यंत काळजाला हात घातलेला आहे आणि त्यांच्या मनात घर केलेला आहे, आज अशा लेखिकेसोबत आपण छान संवाद साधत आहोत, दिलाखुलास गप्पा मारत आहोत. पण मला असं वाटतं तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरत गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा. विश्रांतीनंतर लगेच भेटूयात. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या या विशेष गप्पा सत्रांमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत लेखिका स्वाती लुंडे मॅडम. विश्रांतीपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने त्या लिखाणाला सुरुवात झाली. स्वतः सन्माननीय आपले जे सगळ्यांचे लाडके लक्ष्मण लोंढेजी यांना एक पती म्हणून त्यांनी कसं त्यांना सहकार्य केलं याही गोष्टी आपण आतापर्यंत जाणून घेतल्या. आता पुढे वळणार आहोत. असं म्हणतात की काहीतरी लिहायला कुठेतरी तुम्हाला त्या गोष्टींचा अनुभव यावा लागतो, किंवा असं म्हणतात की आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात, त्या सगळ्यांनाच त्या गोष्टींवरती काहीतरी लिहायला जमत नाही. तर तुमच्या बाबतीत असं काही झालंय का की कुठेतरी अनुभव घेतलेल्या गोष्टी आहेत त्याचाच खूप जास्त फायदा झालाय किंवा त्याच्यातून तुम्ही खूप जास्त लिहिलेलं आहे?
1: म्हणजे माझं स्वतःच असं मत आहे की जेवढं अनुभवाने लिहिलेलं असतं ना त्या ते लिखाणाचे त्याचा पदर खूप म्हणजे उच्च स्तरीय होतो, ते जास्त लोकांपर्यंत भिडतं म्हणजे वाचणाऱ्याच्या मनाला. त्यामुळे पण प्रत्येक वेळा काय सगळे अनुभव आपल्याला येतातच असतात, पण मग दुसऱ्यांचे अनुभव हे सुद्धा आपण एखादी मैत्रीण मला भेटली आणि तिने मला सांगितलं काल ना असं असं झालं, तर ते मी माझ्या मनात साठवून ठेवून त्याच्यावर सुद्धा लिहू शकते ऍज इट माझा अनुभव असेल. त्यामुळे अनुभव हवा, सूक्ष्म निरीक्षण शक्ती हवी, म्हणजे रस्त्यात जाता येईल सुद्धा कुठे काय हे होत त्याच्यानं छोट्या याच्यानं. मी म्हणजे आता एक अनुदिनी मैत्री म्हणून ऑनलाईन मासिक चालू आहे, त्याच्यामध्ये मी फक्त 400 ते 500 शब्दांचीच कथा लिहिते. म्हणजे अक्षरशः असं काय म्हणायचं तर एखाद्या वाक्य आणि त्याला बाजूने कथानक फुलवून सगळं लिहिलेली अशा त्या कथा आहेत. आणि मग त्याला माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा तो स्केच काढतोय असं ते सदर चालू आहे. तर त्याच्या जवळ 20-21 झाले, म्हणजे ते सुद्धा आता पुस्तकाच्या लाईनीत येईल अजून एक 15-1 म्हणजे. आणि त्याच्यासाठी वाचन हा महत्वाचं, म्हणजे लिखाणासाठी तुम्हाला वाचन हे करावंच लागतं. आणि ते आपण असं म्हणतो की मी मला वेळ मिळत नाही, तर ही सबब चुकीची आहे असं माझं म्हणणं. ज्याला आवड आहे ना तो कसळी करून सवड काढतो
0: नक्कीच.
1: म्हणजे काही असलं
0: आवड असली की सवड लिखते
1: सवड
0: नक्कीच. म्हणजे याचाच अर्थ हेच की अनुभव मला आलेले अनुभव आहेत त्यातून बऱ्याच गोष्टी माणूस शिकत जातो किंवा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, कारण आपल्या आजूबाजूला अवतीभोवती इतक्या गोष्टी घडत असतात. त्याच्यातून मला असं वाटतं की मुळात मी त्रिवेणीबद्दलच बोलेन, त्या त्रिवेणीमध्येच अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्ही केवळ निरीक्षणातून आणि तुम्हाला दिसणाऱ्या घडणाऱ्या काही गोष्टींमधून लिहिलेल्या आहेत. मॅम मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्हाला फिरण्याची ही प्रचंड आवड आहे, तुम्ही सरांसोबत म्हणा किंवा तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही असं बरंच फिरलेला आहात जात असता, पण या सगळ्या गोष्टींचा म्हणजे या आवडीचा लिखाणाच्या आवडीसाठी कशी मदत झाली?
1: सांगते ना आता, म्हणजे पहिली आमची अमेरिका ट्रिप आम्ही म्हणजे मुलगी माझी अमेरिकेला असते तिच्याकडे आम्ही 2002 साली गेलो, तर तेव्हा म्हणजे आता किती 25 वर्ष होऊन गेली त्याला, तर तेव्हा मी तिथे एक एक जे काय अनुभव येते ना त्याचे मी छोटे छोटे लेख लिहिले आणि ते आता म्हणजे वारीत घेतलेलं. वारी म्हणजे अमेरिकेची वारी असं येते पटकन, वारी म्हणजे आपल्याला पंढरपूरची वारी माहिती, तर त्याच्यात वेचलेलं असं म्हणून ते. आणि यांनी ते तिथल्या याच्यावर म्हणजे भौगोलिक किंवा ऐतिहासिक किंवा हे ललित असे लेख लिहिले आणि मी असे छोटे छोटे घरगुती घरेलू म्हणता येतील असं. म्हणजे तिथे एक ना आर्ट सेंटर म्हणून एक सिनियर सिटीजनसाठी, म्हणजे तिथे सगळ्या प्रकारचे सरकार चालवतो ना परत, म्हणजे सरकारनी सर्व सिनियर लोकांसाठी केलेली जी
0: केलेले
1: मला घरी येणे लोकांना बसने जाऊन घेऊन येतात आणि तिथे येतात. आणि इतकं तर आहे की तुम्हाला तुमच्या मनात काही असेल तुम्हाला दुःख तुमचं मोकळं करायला सुद्धा कोणाचा तरी खांदा दिला जातो. म्हणजे असं तिथे कोणी त्या प्रकारे तिथे सगळ्या त्यांनी सोयी आणि हे केलेल्या आहेत. मला ते बघितलं तर माझी एक मैत्रीण तिथे नेमकी त्या सेंटरमध्ये, ती म्हणाली सर मी तुला घेऊन जाते एका सेंटरला. आणि मग अक्षरशः 60-70 वर्षाच्या बायका डान्स शिकत होत्या करत होत्या, पण नाही शिकत होत्या. त्यामुळे त्यांच्याकडला तो उत्साह बघितल्यानंतर मी म्हटलं याच्यावर लिहिलं केले. मग मी त्याच्यावर एक सकाळमध्ये लेख लिहिला. नंतर एक पाटील नावाचे ग्रस्त आमच्या त्या मुलगी राहत होती तिथेच राहत होते, तेव्हा त्यांचं वय 80 होतं आणि आम्ही संध्याकाळी असं फिरायला भेटायचो तर एक दिवस ते आले नाही, तर त्यांनी असं म्हटलं आज पाटील काका आले नाही असं त्यांच्याशी मी बोलले. तेवढ्यात ते दिसले आणि त्यांना मी सहज म्हटलं अरे तुमची आत्ता आठवण काढली तुम्हाला आणि तुम्ही आलात 100 वर्ष. त्यांनी काय विचारावं मला, त्यांनी विचारलं की ह्याच्या पुढे 100 ना, म्हणजे काय जगण्याची उर्मी आहे, आवड आहे. आपल्या इथला माणूस कोणी म्हणत की नको रे बाबा म्हणजे त्याला काही कारण काही असू शकतात वेगवेगळी, पण असं घडू शकतं म्हणजे तिथे. कारण तिथली मुख्य म्हणजे तुम्हाला प्रवासाने तुम्ही दमत नाही, हवा चांगली आहे, खाणं पिणं सगळं सगळ्या दृष्टीने. आणि असं ते त्याला जस्टिफाय करतच नाही माझा, मला तिथे जास्त चेंज पडत नाही. शेवट भारत मधला देश सगळ्या आपल्या देशभर असं आहे, त्यामुळे मी वर्षात 2 महिने जाते, पण याहून जास्त बी नाही जात.
0: शेवटी आपली माती ती आपली.
1: पण म्हणजे असं होऊ शकतं की जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या आम्ही काय 2-3 महिने राहिलो होतो त्याच्यात खूप बदलला.
0: आणि तिथून तुम्ही बरंच लिहिलं,
1: लिखाण पण झालं. आणि म्हणजे असं म्हणजे कशाला आपण काय संकट तर येणारच, संकटात म्हणजे संकट असे काही नाहीये आयुष्यामध्ये, म्हणजे आनंदाबरोबर संकट येणारच ना. एकदा

0: दुःखाची मालिका ही सुरूच असते.
1: त्यामुळे ते पण कशाला ते रे हे करत रडत बसायचं ना रडत. हे थोडीशी हे मला तिथल्याकडून कुठेही बाहेर वगैरे गेलो ना तरी आपल्या सगळं असे खुशाल चेंडू सारखे. म्हणजे असं माझं खूप हे झालं, पॉझिटिव्ह दृष्टिकोन झाला त्या एका ट्रीप मध्ये. आणि मग मी त्याच्यावर असे जवळजवळ 4-5 लेख लिहिले होते वेगवेगळे, ते सगळे आणि मग ते बारीत वेचलेलं पुस्तक आलं. आणि दुसरं आणखीन मी नंतर म्हणजे हे गेल्यानंतर पहिल्या 2 वर्षात जे एक पुस्तक लिहिलं तू माझा सांगा, ते फक्त यांच्या साहित्यिक जीवनावर नाही, त्याच्यामध्ये पर्सनल नाती किंवा मुलं काही आई असं काही नाही, फक्त यांचं ऍज अ लेखक म्हणून एक असे नावारूपास आले किंवा असं सगळे. आणि ते लिहिताना माझ्या मी आता हे नाही करत, पण तुम्ही म्हणालात ना मगाशी की याच्याबरोबर आता व्यवस्थितपणा मी यांचं ते सगळं लिखाण इतकं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि ते त्यामुळे माझं ते म्हणजे असं क्रोनॉलॉजिकल नाही लिहिलं मी की आमच्या साली लग्न झालं आणि तेव्हा यांचं हे पुस्तक असं काय नाही. जेव्हा मला आठवणी झाल्या मग ती संदर्भ फाईल काढून त्यामधनं तेवढे हे करून असं ती अख्खी कादंबरी लिहिली 200-300 पानाची तुम्हाला सांगा.
0: म्हणजे एकंदरीतच की आपण आपलं दररोजचं आयुष्य, आपलं दैनंदिन आयुष्य कसं जगत असतो आणि या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्यासोबत ज्या काही घडामोडी होत आहेत त्यावरती तुम्ही बरंच काही लिखाण केलंय, बरंच लिहिलेलं आहे. खरं तर स्मृतिग्रंथाविषयी मला जाणून घ्यायचं आहे मॅडम. मुळात बऱ्याच लोकांना एकतर स्मृतिग्रंथ किंवा अशा काही गोष्टी असं लिखाण हे एका सर्वसामान्य लोकांना किंवा बरंच माहिती नसतं. हा जे नेहमी वाचन करणारे लोक आहेत, व्यक्तिमत्व आहेत, असे त्यांना त्याविषयी कल्पना असते. स्मृतिग्रंथ लिहिताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या होत्या किंवा काय?
1: ते मी आता म्हटलं तसं की मला त्या म्हणजे तू मला सांगा ती जेव्हा लिहिलं तेव्हा मला माझ्या व्यवस्थितपणाचा जास्त फायदा झाला. कारण का तर मी ते सगळं ठेवलेलं होतं, त्यामुळे त्या एखादी कथा काढल्यावर ही कथा कशी सुचली होती, आपलं काय बोलणं झालं होतं तेव्हा, म्हणजे हे सगळं मला आपोआप आठवायचं असं. आणि जनरली त्यांच्या डोक्यात एखादं थीम असल्यावर ते माझ्याशी चर्चा करायचे ना, त्यामुळे मग आमचं ते सहजन इतकं पूरक होतं. आणि म्हणजे अगदी सांगायला म्हणजे मला थोडस वाईटही वाटते की त्या एका बाईचा मला ते माझं म्हणजे तू माझा सांगा ती वाचल्यावर एका बाईचा मला फोन आला आणि मला म्हणाली मला आणि त्याच दिवशी नेमका यांचा 6वा का 7वा स्मृतिदिन. मी यांचे 10 वर्ष गेली सतत त्या याला ऑगस्ट मध्ये स्मृतिदिन वेगवेगळे साहित्यिक कार्यक्रम करून साजरे केले. म्हणजे डोनेशन देणं वगैरे हा प्रकार वेगळा त्यांच्या त्यानिमित्ताने कुठच्या चांगल्या संस्थेला, पण काहीतरी एक साहित्यिक चळवळ म्हणा किंवा थोडासा काहीतरी अभिवाचनाचा म्हणा किंवा त्यांच्या ह्याच्यातले उतार्यांचं सादरीकरण वगैरे असं प्रत्येक वेळा. 1 वर्ष त्यांच्या कादंबरीवरती स्पर्धा घेतली होती, धर्मयोद्धा पुस्तकावर स्पर्धा घेतली म्हणजे पुस्तक परीक्षणाची वगैरे असं वेगवेगळे साजरे केले मी. तर ते 7व्या का 8व्या स्मृतिदिनी मला एका बाईचा फोन आला, मला म्हणाली मी तुमचं मी माझ्या डोक्यात आम्ही तो स्मृतिदिनाचा कार्यक्रम करून येत होतो आणि एकदम तिचा फोन घरात आल्यावर लँडलाईन नव्हता, लँडलाईन घेतला तर ती मला वाटलं ती बाई बहुतेक कार्यक्रमाला आली होती आणि तिने ते सांगितलं. म्हणाली मी म्हटलं तर म्हणाली कुठून बोलताय ते झालं. पहिल्या म्हणाली तुमचं मी आत्ता पुस्तक वाचलं तू माझा सांगा ती. आणि पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारावा असं वाटतं की तुम्हाला एवढं सगळं आठवतं कसं, कारण 72 साली 73 साली यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. 72 ला आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू म्हणजे ते इतकं सायमल्टेनियसली झालं ना ऍज अ लेखक म्हणून त्यांची जी
0: हा म्हणजे त्यांच्या लेखनाचा प्रवास आणि वैवाहिक
1: जीवन इतकं हे झालं. आणि त्या ह्याच्यात मी प्राधान्य त्यांच्या साहित्यिक जीवनाला जास्त दिलं किंवा अकॅडमिक, म्हणजे अगदी एक छोटा विनोदी किस्सा असा की आमचं लग्न जमलं त्याच्यानंतर सगळ्या जण वाचत तुमचं म्हणजे लव्ह मॅरेज आहे का, कारण एवढे एकमेकांना म्हणजे इतकं यशस्वी. आणि म्हटलं नाही असं काही नाही आम्ही कांदे पोहे खाऊनच
0: कार्यक्रम
1: कार्यक्रम करून झालेले. आणि त्याच्यानंतर मग त्यांचे तेव्हा ते BSc LLB होते आणि LLM ची परीक्षा होती तर नॅचरली आधी परीक्षा आणि मग लग्न असं ठरवलं. पण ॲज युजल बॉम्बे युनिव्हर्सिटीने
0: पुढे ढकलली
1: आता त्या काळात एवढं सगळं हॉल बुक केलेला आणि जे काय लग्नाचं म्हणून जी तयारी केली, तर मग म्हटलं काही नाही बघू आपण करून घेऊया, लग्न करून घेऊया. तुमची लग्नानंतर लगेच परीक्षा 4 दिवसांनी, 22 तारखेला लग्न झालं, 28 मे पासून परीक्षा.
0: अरे बापरे.
1: तर मी म्हटलं मला तर मला म्हणाले तुला हनीमूनला जायच्या ऐवजी मला माझ्या डेफिनेशन पाठ करून म्हटलं घेईन मी हनीमून आयुष्य
0: म्हणजे
1: एक विनोदाचा. आणि ते म्हणजे त्यांना ते LLM त्याच्यामध्ये ते फर्स्ट क्लास मध्ये पास झालं आणि मग आयुष्याची परत म्हणजे त्यांच्या त्यांचं तर हे पण वैशिष्ट्य त्यांचं की त्यांचं लिखाण वैज्ञानिक ललित प्रकारे आणि कामाचं पोटभराचा धंदा ICSA मध्ये लीगल मॅनेजर म्हणून होते, म्हणजे तिथे परत वेगळं क्षेत्र. पण त्यामुळे त्यांना खूप ठिकाणी सारखं फिरतीवर जायला लागायचं हे व्हायचं, मग त्यामुळे त्यांचं ते अनुभव विश्व त्यांचं पण विस्तारित गेलं.
0: बरोबर.
1: आणि मग त्या आल्यावर आमच्या गप्पा त्याच्यावर, मग काय झालं कसं झालं दिवसाला. आमच्याकडे ती एक पद्धतच होती की रात्री जेवताना सगळ्यांची जेवण एकदम करायची, म्हणजे एकदम जेवण
0: बसायचं,
1: आजचा दिवस कसा गेला हे प्रत्येकाने सांगायचं थोडक्यात, म्हणजे गंमत
0: नाही पण
1: इंटरॅक्शन
0: संवाद महत्वाचा
1: आहे त्या पिढीत नाही होत.
0: नाही खरंच खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी ऐकून. पण मग ज्या व्यक्तींचा तुम्हाला फोन आला आणि त्यावरती तुम्ही सांगितलं की
1: ती मला म्हणाली की म्हणे माझा नवऱ्यात वकील होता आणि माझ्याकडे पण असं त्यांचं बरंच काय काय त्यांच्या म्हणजे वकिली केसेस कोर्टातल्या केसेसच्या फाईल होत्या आणि त्या माझ्या म्हणे मुलांनी गेल्या वर्षी सगळ्या त्या रणदीप दिल्या असं. तर मी म्हटलं की अहो असं बघा आता त्या रद्दी दिला त्यांनी त्याच्या दृष्टीने विचार केला असेल त्याचा त्याला काही उपयोग नाहीये आणि तुमच्या दृष्टीने बघितलं तर तुम्ही त्या केसेस वाचून तुम्ही असं काही लिहिणार वगैरे असतात तर त्यांनी नसता दिला आईला आधी तुम्हाला विचारलं असतं ना असं. तर म्हणाले पण म्हणून मला तुमचं खूप कौतुक वाटतं की तुम्ही एवढं गेल्या 45 वर्षामधलं सगळं अगदी काल परवा घडल्यासारखं म्हटलं समोर मी लिहित गेलं तर मला खरोखर मी ते क्षण मी अनुभवत गेले
0: खरंच
1: त्याचा आनंद घेतला.
0: म्हणजे एक छोटंसं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपण दररोज दैनंदिनी लिहितो की दिवसभरात काय घडलं. बरं, ह्या दिवसभरात काय घडलं जेव्हा आपण वर्षानुवर्ष लिहितो आणि कधीतरी न कळत एखादी ती आपल्या वही हातात लागते त्याच्यामध्ये आपण सगळं लिहून ठेवलं ते आठवल्यानंतर असत अच्छा हे झालं होतं हे घडलं होतं. मला वाटतं हेच कुठेतरी असं झालंय आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही संग्रहित केल्या त्या तुम्हाला पुढे म्हणजे उपयोगाला आल्या तुम्हाला या. खरंच लिखाण जसं महत्वाचं आहे तसंच तुम्ही मगाशी उल्लेख केला वाचनही तितकंच महत्वाचं आहे. जसं आपण म्हणतो की ज्या वेळेला तुम्हाला एक तुम्ही एखादा एक चांगलं व्यक्तिमत्व घडत असताना तुम्ही जर एखादे वक्ते म्हणून चांगलं बोलू शकता तर तुम्ही तितकीच ताकद ठेवली पाहिजे ऐकण्याची सुद्धा. तसंच लेखकाच्या बाबतीतही आहे, तुम्हाला तुम्ही सहज उठून लेखक नाही होऊ शकत, तुम्हाला त्याच्यासाठी अगोदर वाचनही तितकंच महत्वाचं आहे. तर हे वाचन किती परिणामकारक आहे किंवा वाचनाचा कसा फायदा होतो आपल्या वैयक्तिक आयुष्यावर?
1: त्याचा नक्कीच होतो. म्हणजे वाचन आणि ऐकणं दुसऱ्याला आता तू म्हणालीस तसं की आता सुदैवानी म्हणा की रवींद्र नाट्यमध्ये 4 दिवस मी समोर राहते आणि आता रवींद्र नाट्यमध्ये मध्ये नवीन झाल्यापासून इतके कार्यक्रम असतात सगळे काय अगदी खूप सुंदर असतात असं नाही पण वैचारिक असतात. आता त्यांनी मध्ये लोकसत्तानी ते लिटरेचर फेस्टिवल म्हणून केला होता त्यात वेगवेगळ्या कवयित्रींची भाषणं झाली वेगवेगळ्या विषयावरती खूप म्हणजे खूपच जवळजवळ 7-8 दिवस कार्यक्रम झाला आणि मी तिथे पडीक असते ते जवळ आहे आणि त्यामुळे वाचन आणि ऐकणं दुसऱ्याच म्हणजे ते त्यामुळे ती एक सवय पण होते की मला समोरचं बोलायला लागल्यानंतर की आपण तो काही जरी सांगत असेल तरी मी ते पेशंटली ऐकते कारण मला माझं लोक ऐकतात तेव्हा लोकांनी ऐकावं असं जेव्हा मला वाटतं तेव्हा मला पण लोकांचं ऐकलं पाहिजे हे मनात कुठेतरी माझ्या गाठ बनल्यासारखं आहे. त्यामुळे हे दोन्ही याचा हे आहे. आणि आता तू डायरीचा विषय काढला तसं मी रिटायरमेंट म्हणजे VRS घेतली त्याच्यानंतर मी 2 गोष्टी ठरवल्या होत्या 1 जानेवारी पासून आपण रिटायर्ड होतोय तर 2 गोष्टी करायच्या. एक योगा जॉईन केलं आणि दुसरं डायरी लिहिलं आणि आज आता म्हणजे 2001 साली मी आता परत मगाशी आपला तुझा याचा गोष्ट झाली तशी की 2001 ला मी घेतली VRS 6 वर्ष आधी घेतली आणि तेव्हापासून मी डायरी लिहिते आणि ती डायरी सुद्धा म्हणजे नुसतं असं उठले आणि हे केलं नाही, जे काय छान घडलं असेल आयुष्यातलं म्हणजे त्या दिवसातला एखादं हे ते लिहून ठेवायचं, किंवा मग माझ्या मनात आलेला विचार त्या हल्ली तर मला आणखीन एक वेळच लागलाय म्हटलं तरी चालेल. माझी एक मैत्रीण सकाळी गुड मॉर्निंग तर म्हणजे एरवी मी कधी कोणाचे गुड मॉर्निंग आणि हे काय एवढं करत नाही एवढा वेळ पण नसतो, पण ती छान फोटो पाठवते मला त्या फोटोवर म्हणजे ते निसर्ग
0: फुलं मेसेजेस असतात ते आपले गुड मॉर्निंगचे,
1: तर त्याच्यावरती तीन ओळी म्हणजे ही त्रिवेणी अशा जवळजवळ आता 50 एक झाल्या असेल, तर उठल्यावर सकाळी उठल्यावर बघा किती मेसेज आलेला असेल तर बघा चहा पिकांचा बघा अर्धा तास त्याच्यातच जातो. म्हणजे कोणी म्हणतं ना आता तू काय म्हणजे तू कसा तुम्ही हा प्रश्न विचारला की मला आवडत नाही की कसा वेळ जातो, मला वेळ पुरत नाही आणि खोटं वाटतं.
0: मुळात रिटायरमेंट नंतर सुद्धा हे उत्तर येणं हे
1: आणि हे मी असं लोकांचं हे करायला सांगते, खरोखर माझा टाइम टेबल आहे थोडस वयासाठी आपल्याला
0: सगळं
1: सांभाळावं लागतं, जेवणाची वेळ झोपण्याची वेळ वगैरे, आणि ते सांभाळताना मधला हा असा वेळ होतो असा संपूर्ण दिवस कसा जातो हे रात्री आपण त्रिवेणी लिहिली का हा लिहिली असं आठवण सुंदर.
0: मला असं वाटतंय आज मॅडम आपल्याला ज्याही महिला इथे विशेष करून ऐकतायत, महिला काय किंवा पुरुष काय, तुमच्या आतमध्ये जर दडलेला एखादा कलाकार असेल आणि मला वाटतं कला ही माणसाला जीवन जगवायला शिकवत असते आणि एखादी कला जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही कधीच असं म्हणू शकणार नाही की माझ्याकडे वेळ नाही आणि किंवा मी वेळ कसा काढू आणि आता वेळ कसा काढू त्याच्यानंतर मग मी आत्ता मी काय करू, हे जे काही प्रश्न पडलेले असतात ना ते प्रश्न पडू शकत नाहीत. आणि आज तुम्ही इथे आलात, खरं तर या उगवत्या गप्पांमध्ये तुमचं आयुष्य, तुमचं जीवन, त्याच व्यतिरिक्त तुमचं लिखाण, हे जे काही एक छान तुमचं नातं जे आहे, जसं तुमचं आणि सरांचं जसं नातं होतं तसं तुमचं आणि लिखाणाचं एक वेगळं नातं आहे, आज त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा इथे तुम्ही केलात आणि इथून पुढेही मला उगवत्या गप्पांमध्ये बऱ्याच गोष्टी कळल्या की अजूनही काही पुस्तकं प्रेक्षकांच्या वाचकांच्या भेटीला येणार आहे, तर तीही लवकर यावेत तर अशा शुभेच्छा तुम्हाला देते. आणि खरं तर गप्पा या संपत नसतात परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे मला इथे आता पूर्ण विराम घ्यावा लागतोय, जाता जाता काही सांगाल
1: म्हणजे मी आता हे ते वाचना लिखाणाचं तुम्हाला ना याच्या कोरोनाच्या काळात खूप जणांना असं हे केलं होतं की म्हणजे घरामध्ये अडकल्यासारखं स्पेशली आमच्या वयाच्या लोकांना, तर माझ्या तेव्हा मी नेमकी बाय चान्स अमेरिकेला गेले होते, मी 10 महिने अडकले चक्क अडकले असं म्हणायला हरकत नाही, तर माझ्या त्या मैत्रिणीचा मला फोन यायचा अगं मला खूप कंटाळा आलाय खूप कंटाळा, आणि तिला म्हणायची अरे ती चांगली हे आहे ना म्हणजे काय अशी घरात नोकरी करणारी आर्टिस्ट म्हणजे का याच्यामध्ये सिरियल मधनं वगैरे, मी म्हंटल तू ना एक काम कर तू आज एक छोटी डायरी वही घे आणि काहीतरी लिहिला ना रोज सकाळी काही उठल्यानंतर 2 ओळी 4 ओळी आपल्या आतनं जायचं त्या दिवशीचं समाधान तुला खूप मिळेल, तू जे काय लिहिशील तर म्हणजे काय लिहिणार म्हटलं तू मला नको विचारू तू लिहायला लागलीस की तुला आपोआप सुचत नाही आणि तुला खोटं वाटतं तिने इतकं सुंदर एका म्हणजे पत्र लिहिलं मैत्रिणीला पत्र मैत्रीण म्हणजे संस्था आणि मग ती मैत्रीण असं समजून तिने ते पत्र लिहिलं आणि ते मला तिने वाचून दाखवलं, मी म्हटलं झालं याच्यात तुझे किती वेळ गेला म्हणजे ते लिखाणापुरता तो वेळ मर्यादित नसतो आपला त्याच्यात 2 तास 3 तास 5
0: तेव्हा
1: असतं तेव्हा ते आपण लिहितो म्हणजे खरोखर वेळ विसरायला होतो किती वाजले असं मला तर असं पटतं अरे आपली जेवायची वेळ झाली लिखायला पाहिजे असं होतं इतकं म्हणजे लिखाणाचा म्हणजे मी देवाचे आभार मानते की मला ही लिखाणाची आवड
0: त्यांनी
1: त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी केलेला जो प्रवास आतापर्यंत हे सगळं माझ्या नशिबाने मला छान मिळालंय त्याबद्दल खरंच मी देवाचे आभार.
0: खरं तर अगदीच मॅडम म्हणाला तसं की हे तुमच्यावरती आहे आपल्यावर आहे की आपण आपल्याला मिळालेला वेळ कसा सत्कारणी लावतोय, म्हणजे बऱ्याच वेळ हल्ली तर गॅजेट्स आलेत त्या गॅजेट्समध्ये अडकून बसण्यापेक्षा या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपला वेळ आपण व्यतीत केला घालवला त्यामध्ये तिकडे वेळ दिला तर बऱ्याच गोष्टी ह्या खूप सुखकर सोयीस्कर आणि अगदी समाधानी वाटू शकतात हे मला मॅडमकडे बघून कळतंय.
1: आणि ते समाधान ना लॉंग
0: असतं
1: असं ते क्षणिक नसतं
0: किंवा क्षणिक सुख नाही
1: त्याचं ते समाधान म्हणजे किंवा मग ते परत दुसऱ्या दिवशी परत येणार अरे हा काल मग आपण काय होतो म्हणजे असं ते
0: होत
1: राहत साखळी होत राहते ती आणि ती आनंदाची साखळी
0: साखळी असते नक्कीच. तर श्रोते हो तुर्तास तरी मी आता आरजे कोमल स्वाती मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेतेय. अच्छा ह्या गप्पा ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. पुन्हा एकदा स्वाती मॅडम तुम्ही आज अगदी वेळात वेळ काढून इथे आलात आणि तुमच्याही आयुष्यामधल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी आज आमच्यासोबत इथे शेअर केल्यात त्यामुळे पुन्हा एकदा जाता जाता तुमचे आभार.
1: माझ्यातर्फे पण तुम्हाला धन्यवाद की तुम्ही मला इथे येऊन माझ्या मनातलं सांगण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.
0: श्रोते हो आता तरी तुर्तास तरी पूर्णविराम पण कुठेही जाऊ नका ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात, पाहत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगळ्या वेगळ्या मुलाखती अनेक दिग्गज मान्यवर यांना भेटत असतो, त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांच्यामार्फत विविध विषय जे आहेत ते अनेक लोकांपर्यंत पोहोचवत असतो. आजचा आपला विषय हा तसाच खास आहे. असं म्हणतात, या समाजामध्ये आल्यानंतर आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ही भावना मनामध्ये ठेवून लोक आश्रम संस्था जी आहे, जी गेली अनेक वर्ष ठाण्यामध्ये कार्यरत आहे आणि आज खरं तर लोक आश्रम ही केवळ संस्था नाही तर समाजासाठी कार्य करणारी सुरू केलेली एक चळवळ आहे आणि या चळवळीचं नेतृत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते अर्थात डॉक्टर अभिषेक राणे सर आज आपल्यासोबत जोडलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. बऱ्याच वेळेला लोकाश्रम हे नाव आमच्या कानावरती आलेलं आहे. आम्ही अनेक विविध कामं पाहिलेली आहेत, ऐकून आहोत. खरं तर असं म्हणतात की हल्ली आपल्या बाजूच्या घरात काय चाललंय हेही बघायला आपल्याला वेळ नसतो, पण लोकाश्रमच्या माध्यमातून तुम्ही अनेक विविध कामं जी आहेत लोकांच्या हिताची, लोकांच्या उपयोगासाठीची कामं करत आलेले आहात आणि या संस्थेचं उद्दिष्ट आणि प्रेरणा हा केवळ समाजाच्या हिताचा आहे आणि हा विचार आणि ही प्रेरणा घेऊन तुम्ही पुढे चाललायत, अनेकांना सोबत घेऊन पुढे चाललेला आहात. खरं तर तुमचं पुन्हा एकदा मी आचार्य 90 FM वरती स्वागत करेन आणि आजच्या या मुलाखतीला सुरुवात करूयात. मुलाखत म्हणणार नाही, मला बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, बरेच विषय जाणून घ्यायचे आहेत तुमच्याकडून. तर हे नेतृत्व सांभाळताय तुम्ही, हे नेतृत्व सांभाळत असताना जेव्हा ही जबाबदारी स्वीकारली काय वाटलं, काय सांगणार?
1: सर्वप्रथम मी आचार्य 90 FM चे आभार मानेन की तुम्ही या गोष्टीची दखल घेतलीत आणि मला इथे आज तुमच्याकडे बोलवलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि सर्वप्रथम मी तुमच्या सर्व व्ह्युअर्सना आणि लिस्नर्सना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या येणाऱ्या खूप खूप लक्ष शुभेच्छा देईन. आणि लोकाश्रम हे जे आम्ही सुरू केलं, लोकाश्रमची जी काही संकल्पना होती ही काही ओव्हरनाईट नव्हती, एका रात्रीत काही सुचलेलं नव्हतं. आणि मी नेहमी सतत म्हणत असतो माझ्या बऱ्याचशा इंटरव्ह्यूजमध्ये की समाजकार्य काही प्लॅन करून करता येत,
0: बरोबर
1: ते इनबिल्ट असतं तुमच्यामध्ये की आज आपण रात्री झोपलो आणि म्हणालो मी सकाळी उठून समाज करायला लागतो, असं काही नाहीये. त्यामुळे तुम्हाला मनापासून आलेली जी काही भावना आहे लोकांप्रतीची, एक मदतीचा हात, त्यामागे ती संकल्पना होती आणि असं करता करता लोकाश्रमची स्थापना झाली.
0: सर, खरं तर 2021 पासून हा तुमचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास सुरू करताना अर्थात आपल्याला लोकांच्या हिताचा विचार करायचा आहे हा हे तर तुमच्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होतच, पण जेव्हा हा प्रवास सुरू झाला, हा प्रवास सुरू झाल्यानंतर आजवर तुम्हाला अनेक लोक येऊन भेटली असती, अनेक लोक तुमच्यासोबत जोडली गेली असती, या प्रवासाची सुरुवात कशी झाली? आणि जेव्हा सुरुवात होते, आणि असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात व्हावी लागते, जसं एखादं छोटंसं बीज रोवलं की त्याचं कुठेतरी रोपट्यामध्ये मोठ्या नंतर त्याला पालवी फुटते आणि त्याचा विस्तार वाढत जातो, तसंच आपल्या संस्थेचंही आहे. सुरुवात कशी होती आणि सुरुवातीचा काळ कसा होता?
1: कोविडमध्ये या गोष्टीची सुरुवात झाली. मी माझं शिक्षण लंडनला, मी माझं वैद्यकीय शिक्षण लंडनला केलं आणि कोविडची पहिली लाट ज्यावेळेला आपल्याकडे आली त्यावेळेला मला असं एक आतून खरखर वाटलं की माझ्या देशाला माझी गरज आहे. त्यामुळे मी तात्काळ इथे मुंबईत आलो आणि कोविडमध्ये ही सेवा सुरू केली, लोकांना मोफत उपचार, कारण

0: त्यावेळेला परिस्थिती आपल्याकडे अशी होती की बेड्स मिळत नव्हते, लोकांना बरेचसे मेडिसिन्स मिळत नव्हते, उपचार मिळत नव्हते, फॅमिलीज डिस्टर्ब होत्या. तर तिथून ही सुरुवात झाली आणि काही असे छोटे मोठे किस्से घडत गेले की ज्यांनी ड्रास्टिक चेंज केला आमच्यामध्ये, की एक गृहस्थ आमच्याकडे आले आणि परिस्थिती अशी होती की पेशंट ऍडमिट करायला अँब्युलन्स नाही आहे. तर त्यांनी धाव घेतली, स्थानिक काही लोकप्रतिनिधी असतात किंवा असे काही कार्यकर्ते असतात, सामाजिक कार्यकर्ते, की बाबा आम्हाला अँब्युलन्सची गरज आहे. तर त्यावेळेला त्या गृहस्थांकडे 1800 रुपये मागण्यात आले. तो काळ असा होता की मला असं वाटतं की काही वेल सेटल्ड लोक होती आणि एक अँब्युलन्स ज्या व्यक्तीने तुम्हाला 5 वर्ष निवडून दिलेलं आहे, तर तुम्ही लोकांचे सेवक आहात आणि त्या गोष्टीसाठी जर तुम्ही 1800 रुपये एका गरीब गृहस्थाकडे मागता, ते दॅट रिअली शुक मी ऑफ. म्हणजे त्यांनी पूर्ण टेबल टर्न केलं आणि मग ही सुरुवात झाली आणि मग आपण ठरवलं त्या दिवशी की नाही, आपण लोकांसाठी जगायचं आणि लोकांसाठी काम करायचं.
1: खर तर असं म्हणतात की आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि कधी कधी काही प्रसंग असतात ना आपल्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारे ते प्रसंग ठरतात. मला असं वाटतंय या प्रसंगातून तुम्ही प्रत्येक वेळेला असं होतो ना की एखाद्या काहीतरी वाईट गोष्ट घटना घडते आणि आपण तितक्यापुरती हळहळ व्यक्त करतो, वाईट वाटतं, पण मला वाईट वाटलं पण मी त्याच्यातून पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे हा विचार कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुमच्या मनामध्ये असेल आणि होता. सर, लोकाश्रम म्हटलं की लोकाश्रम संस्थेची ओळख आणि त्याचे जे महत्वाचे मुद्दे आहेत की सेवा, संस्कृती आणि समाजकारण, तर या तीन पॉईंटवरती तुम्ही कसं काम करताय?
0: बघा, सेवा म्हटलं तर आता आपण सध्या पॅन इंडिया काम करतोय. आपण आपलं जे काही लोकाश्रम मार्फत HIV कॅन्सर TB पेशंटसाठी आपण पॅन इंडिया मोफत ट्रीटमेंट, मोफत औषधं आपण पुरवतोय. संस्कृती म्हटलं तर तुम्ही, माझे वार्षिक आपले खूप कार्यक्रम असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, कुठेतरी आपली मराठी परंपरा हे जपण्याचं काम आज आपण करतो आणि मराठमोळे कार्यक्रम सण आपण एकदम जोरात आणि धूमधडाक्यात साजरे करतो. का? तर संस्कृती टिकली तर लोक टिकतील आणि संस्कृती टिकवणं हे आपलं काम आहे, त्यामुळे त्याच्यावरती आपला भर असतो. आणि मदत तर लोकाश्रम, कसं लोकाश्रम नाव देण्यामागचीच संकल्पना अशी होती की त्या लोकाश्रमात लोकांनी यावं, आपली सर्व दुःख तिथे सोडून हसत मुखाने तिथून बाहेर पडावं अशी ती संकल्पना, म्हणून लोकाश्रम.
1: क्या बात आहे. खरं तर हे लोकाश्रम जेव्हा सुरू झालं तेव्हा तुम्ही एक दृष्टिकोन मनामध्ये बाळगला असणार आणि संस्थेच्या माध्यमातून आज अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या लोकांसाठी काम करतात, समाजासाठी काम करतात. तुमचा जो दृष्टिकोन होता, दूरदृष्टिकोन मी म्हणेन, की बऱ्याच वेळेला असं होतं की संस्था सुरू होते आणि मग त्याचं काही एक दोन मोठी कामं होतात आणि मग कुठेतरी काही कारणास्तव ती संस्था त्याच्यातून पुढे कार्य होत नाहीत, मी असं म्हणेन. तर तुम्ही जो एक दूरदृष्टिकोन ठेवला, एक दृष्टिकोन ठेवलेला आहे, तो तुम्ही काय, कोणता दूरदृष्टिकोन बाळगून पुढे चालताय?
0: मुळात जेव्हा सुरू झालं तेव्हा कसं होतं, ते अकेले चल पडे ते लोक बिलते गे और कारवा बनता गया.
1: क्या बात आहे.
0: त्यामुळे दृष्टिकोन तुमचा क्लिअर तेव्हाच असतो ज्यावेळेला तुम्हाला विजन दिसत असतं. आणि मी जे विजन आणि जो फोकस ठेवलाय या कामाप्रती हा खूप प्रामाणिक आणि निश्चिम आहे. त्यामुळे मी आज जे काम करतोय हे मी स्वखर्चाने करतो. मी कुठल्याही प्रकारची देणगी, वर्गणी, डोनेशन्स यामार्फत काही स्वीकारत नाही. त्यामुळे जे काही आपलं वार्षिक उत्पन्न आपल्या वैद्यकीय करिअरमधून किंवा व्यवसायातून जे येतं त्यातले एक 25-30% मी आज या जनकार्यात लोकांसाठी खर्च करतो.
1: वा बापरे, म्हणजे यासाठी दानत्व, दातृत्व जे आहे ती भावना.
0: तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही की आम्ही संस्थेला कधी 10 रुपये डोनेट केलं आणि आम्ही ऑन तुमच्या चॅनल थ्रू सांगावं की आम्ही संस्थेला काही देणगी. आणि ज्यांनी देवाचं वाटतं आम्ही त्यांना एक ट्रॅक देतो की पैसे देण्यापेक्षा तुम्ही आज बरेच अनाथ आश्रम आहेत, गोरगरीब मुलं शिक्षणासाठी वंचित आहेत,
1: बरोबर,
0: तर त्यांना तुम्ही काहीतरी पुरवा. त्यांच्यासाठी त्यांचं अभ्यासाचं सामान आहे किंवा वृद्धाश्रम आहेत, अनाथ आश्रम आहेत, इथे जाऊन तुम्ही सेवा करा. कारण ते पैसे योग्य मार्गाला पोचतील याची शाश्वती आज आपण नाही देऊ शकत.
1: बरोबर,
0: ते मार्गदर्शन आपण करतो पण आपण संस्थेला एकही रुपयाचं डोनेशन किंवा वर्गणी घेत नाही.
1: वाव, म्हणूनच मी म्हटलं ना की तुमच्याकडे आहे त्यातलं थोडस आपण दिलं पाहिजे किंवा आम्ही ते देतोय. म्हणजे आज भले माझ्यापेक्षा किंवा मी आता सरांचंच उदाहरण घेईल, आज अभिषेक सर आपल्यासोबत आहेत, अभिषेक सरांपेक्षाही अजून बरेच काही छान अर्निंग असणारी लोक आहेत, आपल्यापेक्षा छान अर्निंग असणारी लोक असतात, आपल्यापेक्षा कमी अर्निंग असणारी लोक सुद्धा असतात, पण मला जे मिळतंय, माझी जी मिळकत आहे त्यातून मी काहीतरी करेन ही कॉन्सेप्टच मुळात प्रत्येकाच्या पल्ले पडणारी नाही मी असं म्हणेन. आणि जी
0: चॅनल मार्फत मला असं वाटतं की हा एक अवेअरनेस पण झाला पाहिजे
1: 100%,
0: की आपण 1000 रुपये जर कमवत असू तर त्यातले 10 रुपये आपण दिले पाहिजेतच
1: 100%.
0: कारण हे आपण समाजाप्रती देणं लागतो,
1: देणं
0: आपण ह्या पृथ्वीवर जन्माला आलोय, आणि 10 रुपये 1000 रुपयातले मला असं वाटतं की एनीवन कॅन अफोर्ड. तुम्ही 10,000 कमवत असाल तर 1000 रुपये, कारण आज लोकांकडे खूप संपत्ती आहे, काही लोक खूप चांगलं लाईफ जगतायत, पण ती दानच ज्याला आपण म्हणतो ती ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी समाज भरपूर बदलेल असं मला वाटतं.
1: श्रोते हो, आजची आपली मुलाखत ही फार विशेष असणार आहे, कारण आतापर्यंत आपण डॉक्टर अभिषेक सर यांच्यासोबत छान दिलखुला संवाद साधत आहोत. लोगाश्रम याबद्दल आपण जाणून घेत आहोत, ही संस्था कशी कार्यरत करते, या संस्थेचा मूळ हेतू काय, उद्देश काय आहे, दृष्टिकोन कसा होता जेव्हा ही संस्था सुरू करण्यात आली, या गोष्टी आपण जाणून घेतल्या. आणि ब्रेकनंतर आपण आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून जी काही कामं झालेली आहेत त्याचाही आढावा घेणार आहोत, आणि इथून पुढे संस्थेचं व्हिजन आणि मिशन काय आहे हेही जाणून घेणार आहोत. पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: रेडी. हॅलो हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो. पुन्हा एकदा मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय, पाहताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM च्या माध्यमातून ब्रेकपूर्वीच आपण ज्याच्याशी संवाद साधत होतो, तर डॉक्टर अभिषेक राणे सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि ब्रेक नंतरच्या या ज्या गप्पा आहेत, हा जो संवाद आहे हा आपण असा सुरू ठेवणार आहोत. लोकाश्रम या संस्थेविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. प्रत्येकामध्ये नेतृत्व करण्याची एक क्वालिटी मला असं वाटतं की सगळ्यांकडेच ते देव देत नाही, पण ज्यांना ज्यांच्या कृपेमुळे किंवा ज्यांचं एक आपण म्हणूयात की बाय गॉड गिफ्टेड ती जर एखाद्यामध्ये दिलेली असेल तर सगळ्यांनाच ती योग्य पद्धतीने वापरताही आली पाहिजे. पण सरांकडे असलेली ही लीडरशिप क्वालिटी, हे नेतृत्व सरांनी अतिशय योग्य पद्धतीने वापरलेलं आहे आपल्या लोकाश्रमच्या माध्यमातून. आपण संस्थेची जी काही उद्दिष्ट होती ते आपण पाहिली. सर, आपल्या संस्थेचं जे ध्येय आहे की सांस्कृतिक वारसा जपणं, समाजातील गरजूंना मदत करणं, सामाजिक जागृती निर्माण करणं आणि तरुणांना योग्य दिशा आणि महिलांसाठी सशक्तीकरण, महिला सशक्तीकरण, एकंदरीत हे आपली ध्येय आहे. पण या ध्येयांवरती काम करत असताना आजवर आपल्या संस्थेने कोणते उपक्रम राबवलेले आहेत?
1: बघा, आता सुरुवात आपण ज्याला कामाची सुरुवात केली तर पहिला फोकस आपला मेडिकल बॅकग्राऊंडवरती जास्त होता, कारण मला असं वाटतं आत्ताच्या घडीला लोकांना सगळ्यात मूलभूत गरज जर कुठली असेल तर दॅट इज हॉस्पिटल, मेडिसिन आणि मेडिकल.
0: बरोबर,
1: वैद्यकीय उपचार आपण ज्याला म्हणतो. त्यामुळे आपण सुरुवातीला दर 2 महिन्यांनी आपण मेडिकल कॅम्प्स, महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर असे कार्यक्रम आपण राबवत गेलो. त्यानंतर सांस्कृतिक वारसा जसं तुम्ही म्हणालात, तर माझ्या प्रभागात जिथे मी ठाण्यामध्ये काम करतो तिथे दिवाळी पहाट या कार्यक्रमाची सुरुवात केली 5 वर्ष मी केली. आता 5 वर्ष झाली त्या कार्यक्रमाला. आणि असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, 15 ऑगस्टला आपण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ध्वज हा 300 फूट उंचीवरती आपण अभिमानाने फडकवतो, भारतातला 2 नंबरचा आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा झेंडा, याचं कौतुक आणि याची दखल नेमका बुकनेही घेतली. त्यामुळे असे अनेक उपक्रम आपले सुरू असतात जेणेकरून संस्कृती टिकावी. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की नेतृत्व कसं आहे, नेतृत्व करणं, नेतृत्व हे दिसतं पण त्यामागचा प्रवास हा लोकांना माहिती नसतो. त्याला तुम्ही नेतृत्व करता त्याला तुमची एक लीडरशिप क्वालिटी दिसत असते, पण त्यामागचं सहन केलेला जो काही त्रास असतो हा त्या नेतृत्व करणाऱ्यालाच माहिती असतो. कारण अस्तित्वाचा धोका निर्माण झाला की अनेक लोक तुमचे विरोधक बनत असतात आणि त्या विरोधातून मार्ग काढून तुम्ही ज्याला पुढे येतात त्याला तुम्ही एक नेतृत्व करू शकता.
0: 100% दॅट्स ट्रू, अगदी खरं. सर, तुम्ही MBBS ही पदवी घेतलेली आहे, MD त्याचबरोबर गायनोकॉलॉजिस्ट म्हणून तुमचं हे शिक्षण झालेलं आहे. तर माझ्या प्रोफेशनचा मी म्हणेन की एखाद्या एक समाजसेवक म्हणून काम करणं ही पॅशन असू शकते, तर ह्या प्रोफेशनचा तुम्ही पॅशनमध्ये कसा उपयोग करून घेतलात? कारण मी आत्ताच तुम्ही सांगितलं की तुम्ही मेडिकल मेडिकल दृष्ट्या जास्त तुमचा प्रभाव होता की मेडिकल थ्रू आपण वैद्यकीय सेवा जी आहे ती पुरवायची, तर या प्रोफेशनचा तुम्हाला या पॅशनला कसा फायदा झाला?
1: इनिशियली सुरुवात मेडिकलीच झाली, पण कसं असतं मी नेहमी लोकांना म्हणतो की लोकांनी तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. मेडिकली ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला तेवढंच मर्यादित होतं आणि आपण ते जितकं आपल्याला होतं तेवढं आपण करत होतो. आणि कसं आहे, मदत करणं हे मुळात म्हणजे आपण जेव्हा इनिशियली कॉलेज डेज असतात किंवा आपण शिकत असतो तर आपल्याकडून जितकं होईल आपण जेवढं देता येऊ असं आपण करत होतो. पण त्यानंतर हळूहळू तो प्रवास वाढत गेला, लोकांनी स्वीकारलं. आणि म्हणजे नेहमी मी असं म्हणतो लोकांना की माझ्या मुलाला काहीतरी म्हणा हे बोलणं सोपं असतं, जे आज नेपोटिझम किंवा गणेशही आपण ज्याला म्हणतो, पण एक मधलं नाव किंवा कुठलं तरी सिम्बॉल किंवा कुठलं तरी एक गॉडफादर नसणं आणि काम करणं आणि आपला एक आयडेंटिटी बनवणं याला एक मोठा प्रवास आणि त्याग लागतो. त्यामुळे अशी ती सुरुवात झाली होती आणि ते वाढत गेला तो विस्तार आणि आज लावलेलं छोटंसं रोप होतं, आज ते अजून लहानच वाढतंय. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो.
0: नक्कीच सर, कारण जे लोक शून्यातून त्यांच्या प्रवासाची सुरुवात करतात, आय कॅन प्राऊडली से की 0 to 0 हा प्रवास ज्याने बघितलेला आहे ना, तो माणूस आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या, कितीही खाचखळगे आले तरी तो हारून जाऊ शकत नाही. तो ती हार पत्कारून, जरी हार आली तरी ते अपयश आलं तरी ते पत्कारून तो यशाच्या वाटेवरती पुढे चालत राहतो. अजून खूप छान वाक्य आहे, नक्कीच 100%. सर, मला जेन्युइनली एक प्रश्न विचारायचा आहे की आज समाजामध्ये काम करत असताना विशेष करून ज्या वेळेला समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखून जेव्हा काम केलं जातं ना तेव्हा त्याचा प्रभाव हा समाजावरती आणि लोकांसाठी सुद्धा वेगळ्या पद्धतीने पडतो. जसं की मला एका कार्यक्रमाविषयी एका गोष्टीविषयी आवर्जून मी ते उल्लेख करेन. गणपतीमध्ये चाकरमानांना गावी जाण्याची एक प्रचंड ओढ लागलेली असते आणि अशा वेळेला आपल्या ठाण्यातून तुम्ही अशा लोकांसाठी जी एक सोय केली होती आणि मला असं वाटतं 100% सगळे चाकरमानी हे तिथले आपल्या ठाण्यातले तरी चाकरमानी हे बरेच खुश होते. तर असे जे तुम्ही वेगळे वेगळे उपक्रम की आत्ता ही परिस्थिती आहे ना मग या परिस्थिती अनुसरून हा उपक्रम असला पाहिजे हा जो एक तुमचा कॉन्सेप्ट आहे.
1: कसं आहे लहानपणी एसटी मध्ये धक्के खाल्ले आणि गावी जाताना काय लोकांचे हाल होतात आपण बघितले अनुभवले. तुम्ही असं राबू तेव्हाच शकता ना ज्यावेळेला तुम्ही त्यातून गेलाय.
0: बरोबर.
1: आणि आपणही पाहिलेलं आहे त्यामुळे म्हटलं आम्ही एकदा विचार केला की आज एसटीच्या तिकीट्स मिळत नाही रेल्वे फुल असतात आणि चाकरमणी हा म्हणजे आपल्या कोकणामध्ये दोनच सण एक शिमगा आणि गणपती म्हणजे आपली मराठी मुलं त्यासाठी नोकरी सोडतात सुट्ट्या नसल्या तर नोकरी सोडतात त्यामुळे मग असा विचार आला की का नाही मग अशी ती सुरुवात केली आणि मग चाकरमण्यांसाठी पहिल्याच वर्षी आपण 18 लक्झरी बसेस ठेवल्या होत्या आणि प्रतिसाद इतका होता की ठाण्यापुरता मर्यादित होतं पण बदलापूर उल्हासनगर कर्जत काही मीरा भाईंदर वरून लोक आपल्याकडे अप्रोच झाली आणि मग ते आपल्यालाही आपली जबाबदारी त्यांनी वाढली. सो आपला तोही उपक्रम दरवर्षी सुरू आहे.
0: नक्कीच सर. त्या व्यतिरिक्त मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे महिला सशक्तीकरण. आज केवळ महिलांसाठी एक छोटे मोठे हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले किंवा त्यांच्यासाठी काहीतरी सांस्कृतिक तर आपण करतच असतो पण त्या व्यतिरिक्त त्या पलीकडे जाऊन महिलांसाठी तुम्ही जे वेगळे कार्यक्रम राबवताय कशा पद्धतीने महिला उपभोग घेत आहेत याचा.
1: मला असं वाटतं हळदी कुंकाचा मान जो आहे म्हणजे ते जो तुम्ही वाण देता ते वाण देण्यापेक्षा महिलांचा मान वाढवा.
0: बरोबर आहे.
1: त्याच्यावरती जर तुम्ही जोर दिलात कारण आता तुम्ही बघाल ना की अवेअरनेस खूप कमी आहे लॅक ऑफ एज्युकेशन आणि अवेअरनेस त्यामुळे आपण एव्हरी 3 मंथ्स तेही राबवतो की आज करिअर गायडन्स आहे.
0: बरोबर.
1: आज आपली मुलं आयएएस आयपीएस ज्या काही सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम्स आहेत त्याच्या प्रिपरेशनला घाबरतात.
0: बरोबर.
1: पण त्याच्या मागे जर तुम्ही त्यांना एक फाउंडेशन दिलं किंवा एक बॅकिंग दिलं तर आज आपली मुलं कुठेतरी राज्यस्तरावर जिल्हास्तरावर देशस्तरावरती जाऊन कामं करतील यासाठी आपण महिलांना बरंच प्रोत्साहन देऊन त्यांना सपोर्ट करतो.
0: नक्कीच. श्रोते हो आणि प्रेक्षक हो मला असं वाटतं आजची मुलाखत ही केवळ या मुलाखतीमध्ये या गप्पांमध्ये तुम्हाला प्रत्येक वाक्यामध्ये हाच एक क्लिअर विजन किंवा असं आपण म्हणूयात की एखादी गोष्ट जाणवेल की हा की आम्हाला इथे फक्त जे आजूबाजूला लोक राहत आहेत जो परिसर आहे त्या लोकांच्या हितासाठी आम्ही कसे उपयोगी पडू त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आपल्या संस्थेचं काम सुरू आहे. अजून काही गोष्टी आहेत त्याविषयी आपण बोलणार आहोत पण वेळ झालेली आहे तुर्तास एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांचा आणि या मुलाखतीचा आस्वाद घेत राहा. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM च्या माध्यमातून आपण नेहमीच वेगळ्या मुलाखती आणि वेगळ्या गप्पा आणि वेगळे विषय हे लोकांपर्यंत अनेकांपर्यंत पोहोचवत असतो. आपला आजचा वेगळा विषयही आहे आणि आपल्याकडे आलेली व्यक्ती खास आहे. आज आपण डॉक्टर अभिषेक राणे सर यांच्यासोबत हा दिलखुलास संवाद साधत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून संस्थेविषयी त्यांचं जे काम आहे त्या कामाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेत आहोत. सर, ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की महिलांसाठी आपण कसं काम करतो किंवा लोकांसाठी तुम्ही कशा कशा प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत. सर, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडासा वेगळा प्रश्न आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, एक नेतृत्व निभावत असताना, तुम्हाला काय वाटलं समाजामध्ये आपली किती गरज आहे आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त आढळून आल्या?
1: समाजाला आपली गरज खूप आहे आणि माझ्यासारख्या प्रत्येकाची गरज समाजाला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक युवा, प्रत्येक स्टुडंट, प्रत्येक माणसाने त्याची जबाबदारी ओळखून आज जर एक हात पुढे केला तर बराच बदल आपण घडवू शकतो. कारण हे कार्य जे मी म्हणजे कोमलजी तुम्हाला एक आवर्जून सांगेन की दिस इज नॉट इझी, हे सोपं नाहीये. लोकांना जे दिसतं त्याच्या मागे खूप वेगळं चित्र असतं. आज तुम्ही ज्या प्रभागात, ज्या समाजात काम करता, हे काम सगळ्यांना बघवत नसतं. त्याचं कारण हे आहे की हा आपल्यापेक्षा वरती चाललाय, समाज त्याला स्वीकारतोय, त्याला एक्सेप्ट करतोय. का? तर तो प्रामाणिक काम करतोय. त्यामुळे हे इतकं सोपं राहिलेलं नाही. आणि समाज कार्य करणं हे प्रत्येकाला तितकं आवड नसली तरी त्यांनी त्यात येऊन थोडंफार त्यातला इंटरेस्ट वाढवला तर ते बिल्टअप होत जातं हळूहळू. त्यामुळे आम्ही तशी सुरुवात केली आणि आज थोडंफार करतोय.
0: नक्कीच सर, खरं तर आपण मुलाखतीच्या आपल्या गप्पांच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत आणि मी मगाशी म्हणाले की मला आपल्या या संस्थेचं मिशन जे तुम्ही एक सुरू केलंय, मी मिशन म्हणेन, हे मिशन आता कुठवर आलेलं आहे आणि पुढे आपल्या संस्थेचं विजन काय?
1: विजन मेन आपण टार्गेट केलं आहे एज्युकेशन,
0: या
1: सेकंडली मेडिसिन. जे काही आपल्याला जे काही उपचार, म्हणजे आता आपण फोकस करतोय मोफत हॉस्पिटल आपल्या प्रभागामध्ये किंवा लोकांना. आता आपण ऑलरेडी सुरू केलेले आहेत, 5 बेड्स आपण फ्री ठेवलेले आहेत. ज्या प्रभागात मी काम करतो त्या प्रभागामध्ये लोकल हॉस्पिटलसाठी आपण 5 बेड्स मोफत लोकांसाठी ठेवलेले आहेत. इन फ्युचर आपण एक मोफत हॉस्पिटल करायचं आपलं विजन आहे, जेणेकरून लोकांना जे काही मेडिकल फॅसिलिटीज लागणार आहेत त्या आपण चांगल्या दर्जाच्या त्यांना त्या ठिकाणी देऊ शकू. एज्युकेशन, करिअर गायडन्स, लोकांना जे काही मार्गदर्शन, 10वीनंतर काय करावं, 12वीनंतर काय करावं. कारण आता आपण आधुनिक युगात बघतोय की आपल्याला जे इंस्टाग्राम नॉलेज देते दॅट इज समवेअर लिडिंग टू फॉल्स कमिटमेंट्स. त्यामुळे आपण त्यांना योग्य मार्गदर्शन त्यांच्या पद्धतीने, कारण तुम्ही आज त्यांना जोर दबाव देऊन हे मार्गदर्शन नाही करू शकत. कारण आता जेनझी जनरेशन आहे, आपल्या काळात चालत होतं,
0: बरोबर
1: आहे. तो एक आपल्या संस्थेचा अजेंडा आहे. आणि बाकी आपण सगळी कामं सुरूच ठेवली आहेत, लोकांची मदत आपण करतोच आहोत. त्यामुळे कोणालाही काही असेल तर त्यांनी लोकाश्रमला कधीही संपर्क करावा. आमचं कार्यालय अहोरात्र सुरू असतं, जे ठाण्यातलं एकमेव कार्यालय जे तुम्ही कधीही आलात तरी बंद नसतं 365 दिवस.
0: क्या बात आहे सर. खरं तर आता उत्तरार्धाकडे येतानाच नुकताच एक मुद्दा मला असं वाटतं त्याविषयी भाष्य झालंच पाहिजे. तरुणाई, आजची तरुण पिढी, खरं तर आपण 90s आहोत सगळे आणि 90s आत्ताची जी जनरेशन आहे, म्हणजे आफ्टर 2000 जी काही जनरेशन आहे, त्यांच्यामध्ये हे विचार जर रुजवायचे असतील तर तुमचा याबद्दल काय थॉट आहे, तुमचा काय विचार आहे? जर त्यांच्यापर्यंत हे समाजसेवेची भावना जर रुजवायची असेल तर कसं असलं पाहिजे?
1: त्यांनी माझा आवर्जून इंटरव्ह्यू बघावा
0: फॉर शुअर.
1: आणि मला असं वाटतं काय, ते मूलभूत तुमच्या आतमध्ये पाहिजे. ते तुम्ही
0: इनबिल्ट
1: असणं गरजेचं आहे. तुम्ही ग्रास्प नाही करू शकत, ग्रास्प करून तुम्ही एक सर्टन लेवल पर्यंत जाल पण बियॉन्ड बाउंड्री नाही जाणार तुम्ही. त्यासाठी तुम्हाला ती आवडही पाहिजे. आणि आवड असेल तर त्याचं तुम्ही म्हणा प्रोफेशनचं पॅशन मध्ये कन्वर्जन व्हायला वेळ लागत नाही.
0: बरोबर,
1: त्यामुळे इट शुड बी इनबिल्ट.
0: एक्झॅक्टली सर, आज तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून. आय नो की किती हा कामाचा, मी म्हणेन की कामाचा व्याप खूप मोठा आहे आणि त्यातून आज तुम्ही वेळ काढलात आणि आज स्टुडिओला आलात आणि त्यातही आपल्या संस्थेविषयी, मुळात लोक आश्रम ज्याच्यामध्येच जे नाव ऐकताच एक मायेची ऊब आणि एक म्हणतात ना एक मायेचा ओलावा जो आहे तो जाणवतो. तर असं हे मला असं वाटतंय ज्याचं कोणी नाही त्यांच्यासाठी लोकाश्रम आहे, एक हक्काचं ठिकाण, हक्काचं मी म्हणेन की माहेर घर म्हणूयात, तर अशी ही जागा जी तुम्ही निर्माण केलीत, जी तुम्ही सुरू केलीत आणि आज अनेकांचा आधार बनलात, तर तुम्ही जे उचललेलं पाऊल आहे त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि इथून पुढे तुमचं आपल्या संस्थेचं काम हे असं सुरळीत सुरू राहावं अशी इच्छा मी बापाकडे व्यक्त करते आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देते. पण तुम्हाला जाता जाता विनंती असेल की आज जे आपल्याला तमाम अनेक लिस्नर्स आहेत, आपले श्रोतावर्ग आहेत, जे ऐकतायत, जे आपल्याला युट्यूबवर पाहतायत, त्यांना जाता जाता तुम्ही काय एक जर मेसेज द्यायचा झाला तर काय?
1: सर्वप्रथम मी तुमचे आभार मानेन आचार्य 90 FM, मला योग्य समजलं तिथे बोलवण्यासाठी, त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद दोन्ही. आणि मी तुमच्या व्ह्युअर्सना सगळ्यांना इतकंच सांगेन की उठा,
0: बरोबर,
1: कुठून तरी सुरुवात करा, कारण तुमचा उद्याची सकाळ ही कधी लेट नसते, त्यामुळे तुम्ही उद्याही सुरू करू शकता, आता इम्पॅक्ट सुरू करू शकता. आणि तुमच्या लाईफ मधलं 1% तुम्ही लोकांसाठी खऱ्या अर्थाने मनापासून जर तुम्ही स्पेंड केलं तर तुम्हाला ते एक इनर सॅटिस्फॅक्शन नक्कीच मिळेल. त्यामुळे देर इज नेव्हर टू लेट, सो यू कॅन स्टार्ट इट टुमॉरो मॉर्निंग.
0: क्या बात आहे, अतिशय पॉझिटिव्ह. मला असं वाटतंय जेव्हा खूप थकलेलं असेल, आणि मला वाटतं सरांनी जसे आता काही वर्ड्स जे अगदी मोलाचे आहेत जे आपण ऐकले तर आपण कुठेतरी एक तिथून पुन्हा एक पॉझिटिव्ह होऊ शकतो. माझंच असं झालेलं की दिवसभर हेक्टिक शेड्यूलमुळे आता मला मुलाखत घ्यायची, पण आज मुलाखतीमध्ये हा जेन्युइन जे काही वाटतं ते मी बोलते. आज मुलाखतीमध्ये ह्या गप्पा सुरू असताना, हा संवाद सुरू असताना जेव्हा इतके पॉझिटिव्ह विचार समोरून आले तेव्हाच ती एनर्जी अजून वाढलेली आहे. तर मला असं वाटतंय अशा नेतृत्वाची आपल्याला खूप गरज आहे. आणि
1: की यंगस्टर्सना मी एवढंच सांगेन की आज तुम्ही जे फेस करताय, दॅट इज एन्झायटी, डिप्रेशन आणि स्ट्रेस, हे जे तीन प्रॉब्लेम्स हे जगातले आत्ता खूप मोठे आजार आहेत आणि त्याच्यासाठी कुठलंही मेडिकेशन नाहीये. त्यामुळे जर असं काही तुम्ही फेस करत असाल तर आय वुड से की तुम्ही इनर सॅटिस्फॅक्शनसाठी ही कामं सुरू करा, ओव्हर थिंकिंग बंद करा आणि मेडिटेट करा रादर, किंवा तुमचं माइंड कुठेतरी अशा ठिकाणी डायव्हर्ट करा की जिथून तुम्हाला हे नेगेटिव्ह थॉट्स येणार नाहीत.
0: क्या बात आहे. आणि मुळात जेव्हा आपण असं काहीतरी काम करतो ना तेव्हा मिळणारं जे समाधान असतं, आपण त्याला मानसिक समाधान म्हणूया, त्यामुळे जे एक सॅटिस्फॅक्शन लेवल असे ना, दॅट हा आत्मिक सुख, त्याच्या पुढे सगळे प्रॉब्लेम्स आणि हे सगळं विसरायला होतं. त्यामुळे जाता जाता सरांनी अतिशय मोलाचा संदेश इथे दिलेला आहे. पुन्हा एकदा सर तुमचे खूप खूप आभार आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत, आजचा हा विशेष संवाद तुम्हाला कसा वाटला या प्रतिक्रिया नक्की कळवा. आज आपल्यासोबत डॉक्टर अभिषेक राणे सर जोडले गेले होते. केवळ मुलाखत ही त्यांच्या संस्थेविषयी माहिती करून घेणं हा भाग नव्हता, तर आज अनेक लोक, आजची तरुणाई, आजची तरुण पिढी, मुलं असतील, मुली असतील, त्यांच्या सगळ्यांसाठी एक खूप संदेश, चांगला संदेश देणारी आजची मुलाखत होती. आणि त्याचबरोबर ज्या महिला आहेत किंवा अनेक वृद्ध असतील, अनेक लोक आहेत ज्यांच्यासाठी सरांचे काम कसं राहिलेलं आहे याचा एक आढावा आपण घेतलेला आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया नक्की कळवा. आचार्य 90 FM सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नक्की फॉलो करा आणि अशाच अपडेट्ससाठी आणि अशाच नवीन सुंदर सुंदर मुलाखतींसाठी, गप्पांसाठी स्टेडियम आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

आपले सर मला नेहमी विचारतात की तुला शिक्षक का व्हायचे. तर सर, एक सुशिक्षित व्यक्ती एक कुटुंब घडवतो, पण एक शिक्षक अनेक पिढ्या घडवतो. म्हणून मला शिक्षक व्हायचे.

NTFM वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण आपल्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ले ह्या भ्रमंतीवरती विषय करत आहोत. आज आपण जो किल्ला घेणार आहोत तो आहे शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला हा भारताच्या भारतात महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटर वरती आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या गडावरती झाला. हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बाले किल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल शिवाजी यांची प्रतिमा देखील आहे. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंटीसारखा आहे म्हणून ह्या किल्ल्याचे नाव शिवनेरी किल्ला असे आहे, जे शिवरायांचे जन्मस्थळ आहे. शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. 1673 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फ्रायर यांनी या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधन ग्रंथात या किल्ल्यावर 1000 कुटुंबांना 7 वर्ष पुरेल एवढी शिला सामुग्री आहे असा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. जीर्णनगर जुन्नेर म्हणजे जुन्नर हे गाव इसवीसनपूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजाची नहपाणाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता स्थिरल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदून घेतली. सातवाहनावर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटीच्या सत्तेखाली होता. 1170 ते 1308 च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. इसवी सन 1443 मध्ये मलिक उल तुजार याने यादवांच्या काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमणी राजवटीखाली आला. इसवी सन 1470 मध्ये मलिक उल तुजारचा प्रतिनिधी मलिक महम्मद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. 1446 मध्ये मलिक महम्मदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे 1493 मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इसवी सन 1565 मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासिम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर इसवी सन 1595 मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर 1629 मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजींनी त्यांना 500 स्वार त्यांच्या सोबत घेऊन रातोरात शिवनेरीवर गेले. शिवनेरी गडावर श्री भवानी माता शिवाईला जिजाऊने नवस केला, आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवीन. शके 1551 शुक्ल नाम संवत्सरी फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजी राजे यांचा जन्म झाला. तारीख होती 19 फेब्रुवारी. इसवी सन 1630 इसवी सन 1632 मध्ये जिजाबाईंनी शिवाजीसह गड सोडला आणि 1637 मध्ये किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. सन 1632 मध्ये किल्ल्याचे किल्लेदार सिदोजी विश्वासराव हे होते. त्यांच्या कन्येचा विवाह शहाजी पुत्र संभाजीराजे यांच्याशी झाले. जुन्नर रणसंग्रामात शहाजी पुत्र थोरले संभाजीराजे यांनी पराक्रम केला होता. शाहिस्तेखानाने जुन्नर जिंकले पण संभाजीराजांच्या अतुलनीय पराक्रमामुळे शिवनेरी जिंकता आला नाही. त्यामुळे जुन्नर मोगलाईत तर शिवनेरी निजामशाहीत अशी परिस्थिती होती. सन 1650 मध्ये मोगलांविरुद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले.
याचे नेतृत्व सरनाईक आणि किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रगतवान यांनी केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इसवी सन 1673 मध्ये शिवनेरीचे किल्लेदार अजीज खान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न शिवाजीराजांनी केला. शिवरायांच्या उत्तरेकडील मोहिमेवेळी पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. शिवरायांनी त्यांच्या जीवनात जंजिरा आणि शिवनेरी जिंकता आले नाही अशी नोंद आहे. पण स्वराज्याची सीमा ह्या साल्लेरपर्यंत होत्या, त्यामुळे जुन्नर शिवनेरी सारखा प्रांत नसणे शंकास्पद आहे. तसेच चावड, हळसर, जीवदण सारखे किल्ले स्वराज्यात होते. शंभू राजांच्या वेळी औरंगजेबाने रामशेजला वेढा टाकणाऱ्या मोगली सरदारांना जुन्नरवर हल्ला करून ताब्यात घेण्यास सांगितले असे देखील पुरावे आहेत. मोगलाईत शिवनेरीचे अनेक किल्लेदार होते. अजीज खान, फत्ते खान, मुन्शी काजी यासारखे अनेक होते. आभाभट नावाच्या व्यक्तीने धर्मांतर करून मोगलाईत प्रवेश केला. औरंगजेबाने त्याला शिवनेरीचा किल्लेदार म्हणून नेमले. यातील अजीज खान हा पराक्रमी होता. इसवी सन 1678 मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला, मात्र अपयश पदरात पडले. 38 वर्षानंतर 1716 मध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठी शाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित झाला. इसवी सन 1755 पेशवे आंग्रे युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तुळाजीला शिवनेरीत कैदेत ठेवले होते. तुळाजींनी सुटकेसाठी स्थानिक कोळी सरदार मदत यांची घेतली. त्यामुळे नानासाहेबांनी चिडून जाऊन कोळी सरदारांची वतने, जमिनी, जहागीरदारी जप्त केल्या अशी पेशवे दप्तरात नोंद आहे. इसवी सन 1764 मध्ये माधवराव पेशवे यांनी प्रशासनात केलेल्या बदलात परिणती शिवनेरी आणि पुरंदर किल्ल्याच्या कोळ्यांनी केलेल्या बंडात झाली. शिवनेरीवरील कोळ्यांना रामचंद्र शिवाजी माने यांनी कामावरून कमी केले होते. रामचंद्र माने यांनी 15 सप्टेंबर 1764 रोजी शनिवार वाड्यावर राघोबदादा यास बंड मोडून काढणे अवघड जात असल्याची माहिती पत्राद्वारे कळवली होती. महादेव कोळी समाज एकत्रित जमाव करून अचानक हल्ला करत अशाच प्रकारे गनिमी काव्याप्रमाणे त्यांनी जीवधन, चावंड, हळसर यासारख्या किल्ल्यांचा ताबा घेतला होता. नंतर पुढे शिवनेरीवरील उधो विश्वेश्वराचे धोरणांना विरोध करण्यासाठी बंड केले. सन 1765 मध्ये महादेव कोळ्यांनी दुसरे बंड केले. या बंडाचे नेतृत्व जुन्नरच्या मावळ्यातील देशमुख नाईक संतांजी शेळकंदे यांनी केले. त्यामधील त्यांनी शिवनेरीचा ताबा घेतला. हे बंड मोडून काढण्यासाठी पुण्याहून बारभाईंनी आणि सवाई माधवरावांनी उधो विश्वेश्वराच्या मदतीला गारद्यांना पाठवले. पुढे बंड मोडून काढले आणि महादेव काळी सरदारांना शिक्षा करण्यात आली. संताजी मात्र पळून गेले. वारंवार होणाऱ्या बंडामुळे पेशवे हैराण झाले. पुढे सन 1771 मध्ये नाना फडणवीसांनी संतांजी बरोबर तह केला आणि त्यांची सरदारकी बहाल केली आणि शिवनेरी पुन्हा कोळ्यांच्या सेवेत रुजू केले. पेशवे काळात शिवनेरीचा उपयोग कैद्यांसाठी केला जात. शिवनेरी किल्ल्यावरील कैद्यांना काही आनंदाच्या प्रसंगी सोडून देखील देण्यात येईल. 18 एप्रिल 1774 रोजी सवाई माधवराव यांचा जन्म झाला. या आनंद प्रत्यर्थात बारभाई मंडळाने शिवनेरी आणि नारायणगड यांच्यावरील कैद्यांना सोडून देण्यात आले अशी नोंद आहे. काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखाण्याची पडझड होऊ लागली. सन 10 मे 1818 मध्ये मेजर एल्ट्रिज यांनी शिवनेरी किल्ल्याला वेढा घेतला. किल्लेदाराने काही काळ किल्ला लढवला, नंतर त्याने किल्ला सोडून हडसरच्या किल्ल्याच्या किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. महादेव कोळी चौथरा. शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमारास काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. यापूर्वी हा भाग निजामशहाकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशहाचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित याचा फायदा घेऊन या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार प्राप्त केला असेल. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली.
शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नौख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे 1500 महादेव कोळ्यांना जेरमंत्र करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली व त्याच पारसीमध्ये 2 शिलालेख देखील आहे. या उठावाचे नेतृत्व सरनाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघवतराव यांनी केले. यात सरनाईकांच्या कुटुंबाला नातेवाईकांचा तसेच 52 मावळातील देशमुख नायकांनी यांची धरपकड करून शिरच्छेद करण्यात आला. यात लहान मुले तसेच स्त्रिया देखील होत्या. आपली दहशत बसावी म्हणून तसेच पुन्हा उठाव करू नये म्हणून मोगलांनी असेही भयानक दुष्कृत्य केले होते. शिवनेरी किल्ल्याबद्दल अजूनही आपण माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक.

तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरज्य ज्योती. आपण शिवनेरी किल्ल्याविषयी माहिती घेत होतो. गडावरती जाणाऱ्या वाट्या याच्याविषयी आपण माहिती घेऊ. गडावरती जाण्यासाठी दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसे मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते. साखळीची वाट या वाटेने गडावर जायचे असल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बस स्टँड समोरील रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने साधारण 1 किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळ भिंतीपासून घेऊन येते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या साह्याने वर पोहोचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहोचण्यास पाऊण तास तरी लागतो. 7 दरवाज्यांची वाट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायापाशी घेऊन येतो. या वाटेने गडावर येताना 7 दरवाजे लागतात. पहिला दरवाजा महादरवाजा, दुसरा गणेश दरवाजा, तिसरा पीर दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिवाई देवी वाजा, सहावा मीना दरवाजा आणि 7वा कुलूप दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 1.5 तास लागतो. या किल्ल्यावरती कसे जाल याचे मार्ग आहेत. मुंबईहून माळशेज मार्गे जुन्नरला येताना माळशेज घाट पार केल्यानंतर 8 ते 9 किलोमीटर अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहोचण्यास मुंबईपासून 1 दिवस लागतो. पुणेहून नारायणगाव मार्गे पुणेमधून नारायणगाव पर्यंत साधारण 75 किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक मार्ग व त्यानंतर नारायणगाव जुन्नर मार्ग 15 किलोमीटर वरती आहे. पुस्तकेचं नाव म्हणाल तर शिवनेरीची जीवनगाथा, शिवनेरीचे इतिहास सांगणारे इतर पुस्तके डॉक्टर लहू काचरे गायकवाड यांच्याकडे आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या आरामदायक विनाथांबा बस सेवेला शिवनेरी असे नाव दिले गेले. असा हा आपला शिवनेरी किल्ला, ज्याच्यामध्ये ह्या किल्ल्यात आपल्या इतिहासाची पूर्ण माहिती आहे. जय महाराष्ट्र.

नमस्कार. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आरजे ज्योती, आचार्य 90 FM वरून. आपण जे ऐतिहासिक किल्ल्यांविषयी भ्रमंती ह्याच्यामध्ये घेत होतो, त्याच्यामध्ये आजचा जो किल्ला आहे तो आहे पन्हाळा. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड किंवा पारना हा किल्ला डोंगरी किल्ल्यात पडतो. संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्व होते. डोंगरी किल्ल्याचे महत्व सांगताना कौटिल्य लिहितो, भुईकोट किल्ल्यापेक्षा पानकोट किल्ला चांगला व पानकोट किल्ल्यापेक्षा डोंगरी किल्ला चांगला. महाराष्ट्रात गिरिदुर्गाची संख्या फार मोठी होती आणि आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. पन्हाळगड हा कोल्हापूर शहराच्या वायव्येस 21 किलोमीटर अंतरावर आहे. पन्हाळगड हे ठिकाण उत्तर अक्षांश 16.48 व पूर्व रेखांश 74.8 यावर वसलेले आहे. याची कोल्हापूर पासूनची उंची 700 फूट उंच असून पन्हाळ्याच्या पायथ्यापासूनची उंची 275 फूट आहे. या गडाचा गेर जो आहे तो 42 मैलाचा आहे. गडाच्या तटबंदीची बांधणी व रचना काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी जांबा खडक फोडून 32 फुटापर्यंत तयार केलेली आहे. काही ठिकाणी तो 15 ते 30 फूट उंचीचा दगडाने बांधलेली तटबंदी आहे. तटाची रुंदी सर्वसाधारणपणे 5 फूट आहे, पण दरवाजे व माऱ्याच्या टापूत येणारा विभाग या ठिकाणी ती 15 फूट रुंदीची ठेवण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी आता एक व बाहेर असे दुहेरी तट आहे. डोंगरी किल्ला बांधताना सर्वात महत्वपूर्ण गोष्ट असते ती पाण्याची. पाण्याची सोय ज्या ठिकाणी असेल तेथेच डोंगरी किल्ला उभारता येतो. पन्हाळगडाच्या भागात पाण्याची सोयी चांगली आहे, कारण या गडाच्या उत्तरेस वारणा, दक्षिणेत कासारी व भोगावती या नद्यांना हा भाग वेढलेला आहे. त्याचप्रमाणे पन्हाळगडावर सादोबा तलाव व सोमाला तलाव हे आदिलशाहीच्या काळात बांधण्यात आले होते. तसेच पन्हाळ्यावर अनेक विहिरी आहेत. यात उल्लेखनीय विहीर म्हणजे कर्पूरबाव, अश्वलायन तीर्थ, तसेच अंधारबाव, श्रीनगर आणि शृंगारबाव. श्री सभाजी मंदिरातील, संभाजी मंदिरातील विहिरी इत्यादी आहेत, त्यामुळे पन्हाळगडावर पाण्याची कमतरता नसे व आजही भासत नाही. पन्हाळगडाची विविध नावे. पन्हाळगड हा वेगवेगळ्या राजवटीच्या ताब्यात गेल्यावर या गड्यांची नावे बदलत गेल्याचे संदर्भ मिळते. पन्हाळगडाचे पुराण काळातील नाव ब्रह्मगिरी असे होते. या पाठीमागची दंतकथा अशी आहे की ब्रह्मदेवाने पूजा उत्पन्न करण्याच्या हेतूने येथे सोमेश्वर लिंग व सोमेश्वर सरोवर निर्माण करून तपश्चर्या केली, म्हणून ह्या गडाचे नाव ब्रह्मगिरी असे पडले. तसेच आणखी एक दंतकथा सांगितली जाते की पन्हाळगडावर पराशर ऋषींनी उग्र तपश्चर्या केली. या तपश्चर्येत इंद्रराजाच्या सूचनेवरून नागांनी तपश्चर्येत विघ्ने आणली, म्हणून पराशरांनी त्यांना शाप दिला. परंतु नाग शरण आल्याने त्यांनी शाप मागे घेतला. तेव्हापासून हे ठिकाण नागांचे स्मरणार्थ पन्नग आलय, पन्नग म्हणजे नाग, आलय म्हणजे खर, यावरून ह्या गडास पन्हाळगड असे नाव पडले. जुना शिलालेखात वर्णनानुसार पन्हाळगडाचे नाव प्रणालक किंवा पद्मनाल असे आले आहे. यातून पन्हाळा शब्दाची उत्पत्ती झाली असावी. पन्हाळगड विजापूरकरांच्या ताब्यात आल्यावर या गडाचे नाव शहानबी दुर्ग असे ठेवले गेले. पुढे शिवाजी महाराजांकडे या गडाचा ताबा आल्यावर तो पन्हाळा या नावाने ओळखला गेला. शिवकालीन भूषण कवीने आपल्या काव्यात याच पन्हाळगड असे म्हणाले आहे. गँड्रपच्या वर्णनात पन्हाळगडाचा उल्लेख पन्हाळा असा करण्यात आला, तर मेजर ग्रहांनी पन्हाळगडाचा उल्लेख पन्हाळा किंवा पुन्हाळा असा देखील केला आहे. पन्हाळा किल्ल्याचे महत्व. हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्वाचा ऐतिहासिक असा किल्ला आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटनाशी संबंधित असा किल्ला आहे. हा किल्ला एक भव्य आणि मजबूत किल्ला आहे. हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ सुद्धा आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट देखील झाली. पन्हाळगडाविषयी आणखी थोडी माहिती घेऊया. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक.

पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आपण पन्हाळ्या गडाविषयी जी माहिती घेत होतो ती याविषयी आपण बघूया की पन्हाळ्याला साधारण 1200 वर्षाचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. त्याचे पहिले नाव पंडगाला आहे व पाली भाषेतील आहे. इथून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला. मार्च 1660 किल्ल्यात सिद्धी जोहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढल्याने 600 माणसासकट पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे ते निसटले. बरोबर शिवा काशीत व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीत यांनी प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभूंनी घोड किंड थोपवून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. 6 मार्च 1673 कोंडाजी फर्जंद याबरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे 1710 पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर 1844 किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. 4 दरवाजा मार्ग कोल्हापूर शहराहून एसटीने बसने किंवा खाजगी वाहनाने तुम्ही किल्ल्यावरती जाता येते. ही वाट 4 दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते. 3 दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठी दुसरा मार्ग 3 दरवाजातून जातो. हा दरवाजा 3 मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे. गडावरील जे पाहण्याची ठिकाणे आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया. राजवाडा हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉयज हॉस्टेल आहे. दुसरे ठिकाण आहे सज्जा कोटी. राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोटी बाजा इमारत दिसते. आज इमारतीत संभाजीराजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार बघण्यास ठेवले होते. शिवरायांची गुप्त खलबते इथेच चालायची. तिसरे ठिकाण आहे राजदिंडी. ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजी महाराज सिद्धी जवळच्या वेढ्यातून निसटले होते. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाज्यातून 45 मैलाचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोचले. नंतरचे ठिकाण आहे अंबरखाणा. अंबरखाणा हा पूर्वीचा बाले किल्ला. याच्या संभोवती खंदक आहेत. येथेच गंगा यमुना आणि सरस्वती अशी 3 धान्य कोठारे आहेत. यात वरी नागली आणि भात असे सुमारे 25,000 खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेऱ्या दारुगोळ्याची कोठारे आणि एक टाकसळ सुद्धा होती. 4 दरवाजा हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय. इसवी सन 1844 हा इंग्रजांनी पाडून टाकला. थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथे शिवाकाशी यांचा पुतळा देखील आहे. सोमाळे तलाव. गडाच्या पेठेलागत हे एक मोठे तळे आहे. हे तळे जे मोठे आहे पण जवळच तिथे बघण्यासारखे सुद्धा बरेच ठिकाण आहेत. रामचंद्रपथ अमात्य यांची समाधी देखील आहे. सोमेश्वर तलावापासून पुढे गेल्यावर 2 समाध्या लागतात. सोमाळे तलाव. गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त मावळ्यांनी लक्ष साफ्याची फुले वाहिली होती. रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी. सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर 2 समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची आहे. रेडे महाल. याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते. त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुतः ही पागा आहे मात्र त्यात अनंत जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत. संभाजी मंदिर. ही एक छोटीशी गडी व दरवाजा आहे. त्याला संभाजी मंदिर असे म्हणतात. पुढे गेलात तर धर्मकोठी. संभाजी मंदिरापुढे गेल्यानंतर एक झोकदार इमारत दिसते. ती धर्मकोठी. सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करतात. अंदरबाव. 3 दरवाजांच्या वरच्या बाजूला माळावर 1 3 कमानीची काळ्या दगडांची वस्तू असते. ही वास्तू 3 मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे.
तर मधला मजला जो आहे तो चांगला ऐसपैस आहे आणि त्यातून तटाबाहेर बाहेर जाण्यासाठी खिडकी वजा चोर दरवाजा सुद्धा आहे. महालक्ष्मी मंदिर. राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण 1000 वर्षापूर्वीचे असावे असे वाटते. राजा गंडारित्य भोज यांचे हे कुलदैवत होय. तीन दरवाजा. हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा आहे. दरवाजावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इसवी सन 1676 मध्ये कोंडाजी फर्जदने येथून अवघ्या 60 मावळ्यानिशी किल्ला जिंकला. पुढे गेलात तर बाजीप्रभूंचा पुतळा आहे. एसटी थांब्यावरनं थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचे आवेशपूर्ण पुतळा होय. गडावरती राहण्याची सोय सुद्धा आहे. गडाच्या जवळपास राहण्यासाठी निवासस्थान आणि हॉटेल आहेत. खाण्यापिण्याची सोय म्हणाल तर जेवणाची सोय ही निवासस्थानांमध्ये होते. येथील झुणका भाकर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. जाण्यासाठी ह्या गड्यावरती जो वेळ लागतो त्याविषयीची आपण माहिती घेऊया. कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने 1 तास लागतो. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बस स्टँड येथून बसमधून पन्हाळा 3 दरवाजे येथे 1/2 तासात पोचते. पन्हाळा हा पिकनिक पॉइंटला कसे जायचे

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासह हॉटेल्समध्ये देखील उपलब्ध आहेत. या ठिकाणी जेवण नाश्त्याची सुविधा आहे. तसेच खाद्यपदार्थ जेवण घेऊन सुद्धा जाऊ शकता. एक दिवसात या गडाची सहल करून कोल्हापूर शहरात राहण्यासाठी येणे शक्य आहे. पन्हाळगडावरील तबक उद्यान, वीर बाजीप्रभू यांचा पुतळा, अंबारखाना, धर्मकोटी, नायकनीची सज्जा, ताराराणी राजवाडा, सज्जाकोटी, वाघ दरवाजा, तीन दरवाजा, पांडव दरा, सोमेश्वर तलाव आदी ही प्रेक्षणीय स्थळं बघण्यासारखी आहेत. पन्हाळ्याचा माथा थंडगार वृक्षराजनी बहरलेला आहे आणि इथले वातावरण सुद्धा खूप आल्हाददायक आहे. सह्याद्रीच्या पर्वतात कुशीत माथ्यावर असणाऱ्या गडांपैकी हा एक महत्वाचा दुर्ग आहे. कोल्हापूरची गादी स्थापन करणाऱ्या महाराणी ताराराणी यांनी आपली राजधानी काही वर्ष इथेच ठेवली. असा हा माझा पन्हाळागड, ऐतिहासिक किल्ला. जय महाराष्ट्र.

हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ याच्यावरून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण ऐतिहासिक किल्ले, भ्रमंती या विषयावरती माहिती घेत होतो. आपल्या महाराजांचे ऐतिहासिक किल्ले, त्यातील एक किल्ला म्हणजे मुरुड जंजिरा. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जंजिरे मेहरू असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेली बेट व मेहरू म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला हा किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडाच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्र किनारी आहेत. मुरुड पासून राजपुरी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजय राहिला. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. अरबी भाषेतील जंजिरा या शब्दावरून तो आलेला आहे. जंजिरा म्हणजे बेट. या बेटावरून पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओटके. एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानिसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली. रामा पाटील आपल्या मेढकोटेच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरमखानला आली होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलही स्नेह राखावा म्हणून दारूची काही पिंपे त्यांना भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खुश झाला. पिरमखानने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तिथे उतरून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला. पुढे पिरमखानच्या जागी बुरानखानची नेमणूक झाली. त्याने तिथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुरानखानने बांधलेले आहे. पुढे इसवी सन 1617 मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिराची सिद्धी हे मूळचे अबिसिनिया मधले असून हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनीही जंजिरावर स्वामित्व मिळवता आले नाही. इसवी सन 1617 ते इसवी सन 1734 अशी 117 वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला. पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला. जंजिराचे प्रवेशद्वार पूर्वमुख असून होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर त्या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुराणखानाची तर्पोक्तीची या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात 4 हत्ती पकडले आहेत व शेपटीत 1 हत्ती गुंडाळला आहे असे ते चित्र आहे. बुराणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो की तुम्ही हत्ती असाल पण मी शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला.
संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी त्या किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा हे जिंकणे महाराजांना शक्य झाले नाही. जंजिराची तटबंदी बुलंद आहे, त्याला सागराकडे एक दरवाजा आहे, असे 19 बुलुंद बुरुज आहेत. 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवल्या आहेत. तटबंदीमध्ये कमाणी आहेत, त्या कमाणीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे. त्यातील कलाल बांगडी, लांडा कासम आणि चावरी या तोफा आजही ह्या तोफा आहेत त्या आजही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानाचा भव्य वाडा आज पळक्या अवस्थेत आहे. पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते, त्यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व 1 इतरांचा असेल. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती वस्ती तिथून उठून गेली. जंजिराच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. त्यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही दिसून येतात. 330 वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेला जंजिरे मेहरू पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिरेला भेट दिल्यास ती निश्चितपणे संस्मरणीय राहील तुम्हाला. असा हा अजय जंजिरा 20 सिद्धी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी म्हणजे 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यामध्ये विलीन झाले. असा हा आपला सगळ्यांचा मुरुड जंजिरा किल्ला ऐतिहासिक आहे. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तुमची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरून. आपला पुढचा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबरमध्ये ह्या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली. भारत सरकारने ह्या किल्ल्याला 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्व. किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली होती. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे 362 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश, वराड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्ल्याच्या बरोबरीने सांगरी महामार्ग

मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्वाची होती हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली. इसवी सन 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले गेले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोर्याचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांची पूजा केली. असे म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी होऊन खर्च पडले. उभारणीसाठी 3 वर्षाचा कालावधी लागला. ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांच्या गावी इनामी देण्यात आली. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर 3 शतके उभा आहे तो शुद्ध काळा भिन्न खडक मालवणपासून सुमारे 1/2 मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे. त्याचा तट 2 मैल इतका आहे. तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर 22 बुरुज आहेत. बुरुजावरती धारधार खडक सुद्धा आहेत. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग साखर पसरलेला आहे. पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील तटाच्या पायात 500 खंडी शिसे असले असून या तटाच्या बांधणीस 80,000 होल खर्ची पडले. सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे देखील उमटलेले आहेत. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळांपासून केलेला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिलेली आहे. आत गेल्यानंतर मारुतीने छोटे खाली मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा 15 मैलाचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा इथे आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर 12 वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ 228 फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छीमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इसवी सन 1812 पर्यंत फडकत होता. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुके रोखण्यासाठी तटाला भोके ठेवलेले आहेत. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखवलेला आहे हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला. तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे 1/2 मैल समुद्रात आहे. 1961 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली. विशेष म्हणजे या किल्ल्याचे एका नारळाच्या झाडाला 2 फांद्या वाय आकाराच्या होत्या. अलीकडे त्यातील 1 फांदी जोराच्या वीज पडल्यामुळे मोडली आहे. या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या 3 विहिरी आहेत. त्यांचे नाव दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. या विहिरीचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोड पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे. त्यामुळे किल्ल्यावर राहणे सुलभ झाले आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला आणि कपडे धुण्यासाठी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेले सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास यावर्षी 350 वर्ष पूर्ण होत
असल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल 2016 या काळात सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले गेले. महाराष्ट्र सरकार व मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिनांक 22 एप्रिल रोजी महोत्सवाचे उद्घाटन झाले. सिंधुदुर्ग महोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 21 एप्रिल रोजी 4 वाजता मालवण बाजारपेठेतून भव्य शिव्य प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेदरम्यान सिंधुदुर्गाला लाभलेल्या 350 वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेचा पट उलगडून दाखवला झाला. दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल या 3 दिवसांमध्ये शिवाजी महाराजांच्या आरमरी कौशल्याची महती सुद्धा या कार्यक्रमांच्या खजिना ऐतिहासिक प्रेमींसह युवा पिढीलाही अनुभवण्याची सुवर्ण संधी मिळाली. महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुमारे 250 कलावंतांचा शिवकालीन युद्धकलाचा थरार शिव शौर्योत्सव या कार्यक्रमात दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत पाहता येणार होते. 22 एप्रिल रोजी 6:30 वाजता महोत्सवाच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यानंतर केरळ, मणिपूर, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, उत्तर प्रदेश आणि ओडिसा या राज्यातील जवळपास 100 कलावंत भारतातील युद्धकलाचे सादरीकरण करणार होते. राष्ट्रीय पातळीवरील या दुर्मिळ कलांचे दर्शनही उपस्थितींसाठी पर्वणीच ठरले. त्यानंतर नाट्य दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला कोकण रजनी हा कार्यक्रम मुंबईतील व्यावसायिक कलाकार सादर करणार होते. या महोत्सवासाठी खास पर्यटकांकरता सोय म्हणून किल्ल्यावर जाण्याकरता प्रवासी बोटी सेवेच्या दरात 50% सवलतीचा दर आकारून पाठवण्यात आला. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी 24 एप्रिल रोजी शिवकालीन स्फूर्ती गीतांच्या संगीतमय मैफलींचा आस्वाद घेतला गेला. यात प्रसिद्ध कलाकार स्वरदा गोखले, प्रसेनजीत गोखले, सुवर्णा माटेगावकर, पराग माटेगावकर, संदीप उबाळे हे शिवस्तुतीपर लोकप्रिय गीते सादर केली गेली. 3 दिवसांच्या महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे सकाळी 9 ते रात्री 8 वाजता रांगोळी शिवकालीन नाणी, किल्ले छायाचित्र, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, पुस्तके याचे प्रदर्शन देखील केले गेले. चिवला बीच या ठिकाणी वाळूशिल्प प्रदर्शन भरवण्यात आले. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाड्याचे वेशातील वाळूशिल्प साकारण्यात आले. असा हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग किल्ला खूपच ऐतिहासिक आणि सुंदर आहे. आता घेऊया एक छोटासा ब्रेक.

हर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची आरोप्या कुणा

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरनं बोलत आहे. पुढचा किल्ला बघायला गेला तर आपण घेऊया विजयदुर्ग. विजयदुर्ग किंवा घेरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 225 किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटरवरती आहे. सुमारे 17 एकर जागेत हा किल्ला पसरलेला आहे. या किल्ल्यास 3 तटबंदी आहेत, त्यास चिलकती तटबंदी असे म्हणतात. त्याच्या 3 बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. त्या किल्ल्यात 2 भुयारी मार्ग आहेत, एक किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि दुसरा पश्चिमेकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन देखील मिळालेले आहे. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामणी व इतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हिरेनियर याने 1650 मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याचे वर्णन विजापूरकरांचा अभेद्य किल्ला असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला 1756 पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने 13 फेब्रुवारी 1756 रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. त्यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. इंग्रज पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते, परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाही. अखेर बाणकोट किल्ला व त्याजवळील 7 गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग 8 महिन्यांनंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. 1664 ते 1818 पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत, कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. 40 किलोमीटर लांब असलेला वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे, कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरनं दिसत नसत. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण म्हणजे समशीत आणि उष्ण दोन्ही प्रमाणात राहते. हिवाळ्यामध्ये येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके सुद्धा पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भात शेती केली जाते. येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शेती, दुग्ध व्यवसाय, विहीर खोदणे, शेळ्या मेंढ्या पालन, किराणा दुकान, इतर सेवा तसंच व्यवसाय इत्यादींसाठी बँक वित्त पुरवठा सुद्धा करते. विजयदुर्गला मुंबईपासून 485 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून तो 455 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक असे देखील म्हटले जाते. दिनांक 13 डिसेंबर 1916 या दिवशी घोषित करण्यात आले आहे. एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी 3 युद्ध नौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भरीमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. या अनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायचा त्यांचा मनसुबा होता, पण एक एक करून 3ही युद्धनौका बुडाल्या. याचं कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत, ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली होती. किल्ल्याचं शत्रूकडून संरक्षण करण्यासाठी ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटेतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जहाजं, बलबतं, मछवे वगैरे ह्या भिंतीवरून सहज ये जा करत, कारण त्यांचे तळ उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्य जहाजे गडाजवळ येऊन त्या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जात असे. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळे विजयदुर्ग अभेद्य राहिला.
सदर भिंत ही शिवरायांच्या कारकिर्दीत बांधलेल्या असल्याने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीतील तज्ज्ञांनी दुजोरा दिलेला आहे. असा हा आपला विजयदुर्ग ऐतिहासिक किल्ला, खूपच सुंदर आहे. नक्की तुम्ही जाऊन आपल्या किल्ल्याची भेट

महत्वाचा आपला किल्ला आहे अर्नाळा किल्ला. अर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात किल्ला आहे. अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते. त्यातून येथे खाडीच्या सर्व प्रदेशावरून इथून नजर टाकता येते. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. चारही बाजूनी पाणी असणारा अर्नाळा हे बेट गुजरातच्या सुलतान मेहमूद बेगडा याकडे होते. 1530 मध्ये पोर्तुगीजांनी हे बेट जिंकून घेतले. 1737 मध्ये सुमारे 200 वर्षाच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला 1737 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. 1817 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे 10 मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 4 हेक्टर असून तटबंदीमध्ये असलेले 9 बुरुज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला 3 दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस 2 बुलुंद बुरुज आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडे फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर खालील शिलालेख आढळतो. बाजीराव अमात्य सुमती आज्ञा पिलेशंकर आच्छा मत्यासी वधुने सिंधू उदरी बांधा त्वरे रंजिरा. या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव

शत्रूंनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो. महमूद बेगडा आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत असत. मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावर उभे राहून डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा हनुमंत बुरुज म्हणून ओळखला जाणारा भक्तम बुरुज आधीपासूनच होता. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरामध्ये आहेत. किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला दगडी पायऱ्या आहेत. तळ्यातील पाणी आतले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी तळ्याची बांधणी अत्यंत सुबक आहे. त्याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पासा विधी सुद्धा आहेत. किल्ल्यांच्या सभोवार 3-4 हजार मुख्यतः कोळी लोकांची वस्ती असून काहींची शेतीही तिथे आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिका मातेचे मंदिर आहे. यशवंत बुरुज, भवानी बुरुज, गणेश बुरुज आणि सुता बुरुज म्हणजेच हनुमंत बुरुज, वेताळदेव मंदिर सुद्धा इथे शेजारीच आहे. गणेश बुरुज हा या किल्ल्यातील महत्वाचा बुरुज आहे. या बुरुजाच्या खाली सैनिकांच्या राहण्याची सोय आहे. या गणेश बुरुजामध्येच एकापुढे एक असे 3 दरवाजे आहेत. या गडावरती जाण्याच्या वाटा आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेवर असलेल्या विरार या रेल्वे स्टेशन पासून अर्नाळा गाव अंदाजे 10 किलोमीटर असून तेथे जाण्यास महापालिकेची बस, ST बस व रिक्षा यांची सोय आहे. समुद्र किनाऱ्यापासून होडीने किल्ल्यावर जावे लागते. या होड्या 6:30 ते 12:30 तर 4 ते 7 या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. इतर वेळी कोळ्यांच्या बारक्या होड्या किल्ल्यावर जाता येते. समुद्र किनाऱ्यावर सुरुची बणी आणि फळबाग झाड्यांच्या बागा सुद्धा आहेत. सुट्टीच्या दिवशी हा किनारा हौशी पर्यटकांनी भरलेला असतो. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय देखील इथेच होऊ शकते. किल्ल्यावर काहीही मिळत नाही असा हा माझा किल्ला. ऐतिहासिक किल्ले आपल्या समुद्र तटावरती सुद्धा किती सुंदरपणे उभे आहेत. त्यामुळे हा अर्नाळा किल्ल्याला नक्की भेट द्या. जय महाराष्ट्र.